नमस्कार रसिक श्रोते हो आणि शुभ प्रभात. आपण ऐकताय आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा हे प्रसारण आता आपण ऐकू शकता. श्रोते हो, आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 29, वैशाख शके 1948 अर्थात 21 जून 2026. श्रोते हो, प्रसारणात आपलं मनपूर्वक स्वागत. आम्ही आता प्रसारणास प्रारंभ करीत आहोत या मंगलध्वनीनं.

FM बँड 101.5 मेगा हर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 6 वाजतात. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं हिंदी बातमीपत्र आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:05 झाले आहेत. आता ऐकूया भक्ती संगीत. भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हे भक्तिगीत. लता मंगेशकर यांच्या स्वरात संत तुकार.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात पुढे ऐकवीत आहोत अजित कडकडे यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांची ही गीतरचना नंदू होनप यांचं संगीत.

श्रोते हो, आताच आपण अजित कडकडे यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांची ही भक्तिरचना ऐकलीत. आपण आनंद घेत आहात भक्ती संगीताचा कार्यक्रम. आता तपुढे ऐकवित आहोत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात हे भक्तिगीतात ऐका.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात आत्ताच आपण ग दि माडगुळकर यांची ही भक्तिरचना ऐकलीत. या गीताला संगीत दिलं होतं श्रीनिवास खळे यांनी. कार्यक्रमात आता पुढे ऐका

श्रोते हो, आताच आपण संजीव अभ्यंकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत दासगणू महाराज यांची ही पारंपरिक रचना ऐकलीत. कार्यक्रमात आता पुढे ऐकवीत आहोत देवकी पंडित आणि सहकाऱ्यांच्या स्वरात अरविंद आगाशे यांची ही भक्तिरचना यशवंत देव यांचं संगीत.

अरविंद आगाशे यांची भक्तिरचना आत्ताच आपण ऐकलीत. यशवंत देव यांचं संगीत होतं. भक्तिसंगीताचा आनंद आपण घेत आहात आणि आता पुढे ऐकवीत आहोत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची ही रचना, कमलाकर भागवत यांचं संगीत.

संत तुकाराम महाराजांची ही सुंदर रचना आत्ताच आपण ऐकलीत. कमलाकर भागवत यांचं संगीत होतं, सुमन कल्याणपूर यांचं स्वर. भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐका हे महाराष्ट्र गीत. रवींद्र साठे, ऋषिकेश आणि संदीप तसंच सहकाऱ्यांच्या स्वरात वैभव देशमुख यांची ही रचना आहे. किरण कुमार पाटील यांचं संगीत.

या गीताबरोबरच श्रोते हो, भक्ती संगीताच्या कार्यक्रमातून आता आपल्या रेडिओ मैत्रिणीला रजा द्या. नमस्कार. आपण ऐकताय आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊया आज आणि उद्या आमचे कार्यक्रमाची रूपरेषा.

थोड्याच वेळात म्हणजे 6 वाजून 40 मिनिटांनी विचार पुष्प या मालिकेत आज नाते या विषयावर नवेंदू मराठे यांचे विचार आपण ऐकणार आहात. वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा. सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर लगेच 6 वाजून 50 मिनिटांनी परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी दिनविशेष आपण जाणून घेणार आहोत. सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी प्रादेशिक मराठी बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केलं जाईल. 7 वाजून 25 मिनिटांनी दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरूनच सहक्षेपित केला जाईल. आज सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी नाट्यसंगीताचा आनंद आपण घेणार आहात. सकाळी 8 वाजता दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं हिंदीतून बातमीपत्र, त्यानंतर 8 वाजून 15 मिनिटांनी इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र आणि 8 वाजून 30 मिनिटांनी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपण ऐकणार आहात. सकाळी 8:40 हिंदी फिल्मी गीत आम्ही आपल्यासाठी घेऊ.

श्रोते, सकाळी ठीक 10 वाजता स्थानिक प्रसारणात आपण आज आरोग्य संवाद हा कार्यक्रम ऐकणार आहात. यामध्ये आज मधुमेह आणि थायरॉइड आजार कारणे, लक्षणे आणि उपचार या महत्त्वपूर्ण विषयावर तज्ज्ञ डॉक्टर तृप्ती जवादे MD मेडिसिन यांची आशिष गावंडे यांनी घेतलेली मुलाखत आज आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आशिष गावंडे आणि लोक आग्रहास्तव ही मुलाखत पुन्हा प्रसारित करण्यात येत आहे. सकाळी ठीक 10:30 गीत गंगा या कार्यक्रमात फिल्मी नॉन फिल्मी मराठी गाणे आपण ऐकणार आहात. सकाळी 11 वाजता आज फोन इन कार्यक्रम स्वर संवाद आम्ही आपल्यासाठी घेऊन येऊ. आजच्या कार्यक्रमाच्या संवादिका आहेत अवंती मोरे, सादरकर्ते आशिष गावंडे. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. अशेवटी आज प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा आता जाणून घेऊ. उद्या दिनांक 20 जून 2026 शनिवार या दिवशी आमचे कार्यक्रम असे असतील. सकाळी 6:05 भक्ती संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेणार आहोत. सकाळी 6:40 विचार पुष्प या मालिकेत उद्या दर्शनाचा महिमा या विषयावर सदानंद भणगे यांचे विचार आपण ऐकणार आहात. वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या स्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 6:55 दिनविशेष आपण जाणून घेणार. सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्राच्या स्मिता वाहिनीवरूनच आम्ही सहक्षेपित करू.

0: 7:40 उद्याच्या पसरण्यात आपण आनंद घेणार आहात मिश्र संगीताचा. सकाळी 8:40 स्मृतीगाथा. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. सकाळी 10:00 विविध अंतर्गत ज्ञानामृत हा कार्यक्रम स्थानिक प्रसारणात आम्ही आपल्यासाठी घेऊन येऊ. संकलन सचिन जगताप यांचा सादर करते भैयालाल टेकाम. सकाळी 10:30 गीतगंगा हा फिल्मी नॉन फिल्मी मराठी गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. सकाळी 11:00 स्मृतिगंध हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोते हो, अशी होती उद्या सहक्षेपित तसेच प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता ऐका विचार पुष्प. नाते या विषयावर नवेंदु मराठे यांचे विचार आता ऐका.
1: अन्न, वस्त्र आणि निवारा हे माणसाला जगवणारे 3 पैसे आहेत. परंतु नातं हा 4th पैसा या जगण्याला खरा जिवंतपणा देतो. नातं म्हणजे नेमकं काय? साईबाबांच्या चरित्रात एक फार छान ओवी आली आहे. आपण कोणाचे होऊनही राहावे किंवा कोणास आपले करावे, नात्याची अगदी सहज सोपी व्याख्या म्हणजे ही ओवी. कोणाला तरी आपलंसं करणं किंवा आपण कोणाचं होणं हेच खरं नातं. नातं म्हणजे अनेक भावनांच्या उभ्या आडव्या धाग्यांनी विणलेलं वस्त्र आहे. जीवनाचा तो फार मोठा आधार आहे. कशासाठी जगायचं याचं प्रयोजन नातं आपल्याला सांगतं. पैशानं माणसाची उपजीविका होते, परंतु नात्याने त्यात जिवंतपणा येतो. नाहीतर ते जगणं एखाद्या यंत्रासारखं होईल. यंत्रही चालतं, पण त्यात मन नसतं. तसं माणसाच्या आयुष्यात होईल. नातं या 2 अक्षरांची ताकद फार मोठी आहे. ही 2

0: अक्षर चार भिंतींना घर पण देतात, त्यात राहणाऱ्या माणसांना कुटुंबाचं परिमाण देतात. नात्यानं निर्माण केलेल्या याच ओढीनं माणूस रोज घरी परतत असतो. जगात नातच नसतं तर काय झालं असतं? तर माणूस नावाचं यंत्रमानव जगात वावरताना दिसलं असतं. जन्माला येताना प्रत्येक व्यक्ती कुठलं तरी नातं घेऊनच येत असते. जन्मतःच ती कोणाचा तरी मुलगा किंवा मुलगी असते. नंतर मग नात्याचा हा गुंतवळा आणि त्यात अडकलेला गोतावळा त्याला उमगू लागतो. हळूहळू नात्याच्या गुंतवळ्यातल्या नात्यांची उकल त्याला होऊ लागते. आपण कोणाचे तरी भाऊ बहीण असल्याची जाणीव त्याला होऊ लागते. त्यानंतर आते, चुलत, मावस अशी नातीही हळूहळू उमलत जातात. ही हक्काची नाती, कारण ती रक्ताची असतात. रक्ताचं नातं हे वारसा हक्कानं मिळालेल्या संपत्तीसारखं असतं. त्यामुळंच त्यात जसा हक्क अधिकार असतो तसं नात्याबद्दल प्रेमही असतं. निसर्गदत्त आपलेपणा असतो. दोन भेटींमध्ये कितीही वर्षे गेली असली तरी संवादासाठी कुठला संदर्भ लागत नाही, तो आपोआप सुरू होतो. ही नाती जन्माने आपल्याला चिकटत असतात. ती निर्माण करायला कष्ट पडत नाहीत, पण टिकवायला मात्र ते वेचावे लागतात. काही वेळा दोन मनं एकत्र येऊन नंतर नात्याचा गोफ विणला जातो, तर कधी नात्याचं कंकण हाती बांधून नंतर मनोमिलन होतं. विश्वासाच्या घट्ट पायावर नात्याचं हे उबदार घरटं उभं राहतं. हे घरटं उभं ठेवण्याची जबाबदारी दोघांची असते. एकमेकांवरचा अढळ विश्वास आणि दृढ निष्ठा नात्याचं हे घर अबाधित ठेवत असतात. जीवनात अनेक संबंध काही प्रसंगाने तयार होतात व्यवहारापुरते. त्यांना नातं म्हणता येणार नाही, परंतु अनेकदा हे व्यावहारिक संबंधही नात्याची उंची गाठतात. संबंधांचं रूपांतर बंधात होतं. नात्याची नवी वीण तयार होते. रक्ताच्या नात्यासारखी ती जन्मसिद्ध नसतात, कुठल्या तरी निमित्तानं ती तयार होतात. त्यांचा पाया देखील विश्वासच असतो. या विश्वासाचं रूपांतर कधी कधी श्रद्धेतही होतं, आणि या श्रद्धेला थोडासा जरी धक्का बसला तरी निर्माण झालेलं नातं डळमळीत व्हायला लागतं. परंतु आई, वडील आणि मुलं, बहीण भाऊ ही तर रक्ताची नाती, जन्माने प्राप्त होणारी. यात जिव्हाळा ओतावा लागत नाही, तो आपोआप पाझरत असतो. तरीही ही नाती अनेकदा दुरावतात. नात्यातला ओलावा नाहीसा होतो. नाती काचेच्या भांड्यांसारखी असतात, पण या काचेच्या भांड्यांची काच दृढ निष्ठा आणि विश्वासानं तयार झालेली असेल तर ती कायम अभंग राहते. जेवढा विश्वास जास्त तेवढं हे काचेचं भांड सुरक्षित राहतं, पण विश्वास नाहीसा झाला की नातं केवळ नावाला उरतं. गैरसमज हा नात्यातला खलपुरुष आहे. तो नात्यात विष कालवतो. एकदा झालेला गैरसमज कितीही दूर करायचा प्रयत्न केला तरी नात्याचं आकाश पहिल्यासारखं निरभ्र होत नाही.
1: एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र. सकाळचे 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि 6:50 परिसर हा कार्यक्रम, हे दोन्ही कार्यक्रम आता आम्ही मुंबई केंद्राच्या स्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आज योगासन, नियम आणि घ्यायची काळजी ही माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
2: श्रोते हो नमस्कार. आज आपण योगासने आणि प्राणायाम करताना पाळावायचे नियम आणि घ्यावायची काळजी बघणार आहोत. योगासने आणि प्राणायाम हे एकमेकांना पूरक असून योगासनांचा अभ्यास झाल्यानंतर प्राणायामांचा अभ्यास करावा. योगासने प्राणायामाकरिता पहाटेची ब्रह्ममुहूर्ताची वेळ सर्वश्रेष्ठ मानली जाते. सकाळी 4 ते 6 या वेळी करण्याचा आपण प्रयत्न करावा. योगासन प्राणायाम ही एक साधना असून ती नित्य करणे आवश्यक आहे. वेळ मिळाला म्हणून आज एकदाच करून घेऊ ही चुकीची आहे. ब्रह्ममुहूर्त याकरिता यावेळी आपल्याला शुद्ध हवा, ओझोन वायू मिळत असतो, गोंगाट नसतो, आपल्या मनात कोणत्याही प्रकारचे विचार जे आपल्याला ताण वाढवतात असे नसतात, मन प्रसन्न असते. शौच मुखमार्जनानंतर आसने

0: प्राणायाम करावीत. स्नानानंतर योगासने करता आली तर अधिक चांगले, कारण स्नानानंतर शरीर हलके प्रसन्न बनते, त्यामुळे आसनांचा अभ्यास सुलभतेने करता येतो. आसन प्राणायाम झाल्यानंतर लगेच स्नान करू नये, अर्ध्या तासानंतर स्नान करू शकतात. संध्याकाळीही आपण आसन प्राणायाम करू शकतात, मात्र दुपारच्या जेवणानंतर 5 ते 6 तासांचा कालावधी गेलेला असावा आणि यावेळेस ही शौचास जाऊन आले पाहिजे, पोट रिकामे असले पाहिजे. योगासने करण्याची जागा सपाट, स्वच्छ आणि शांत असायला हवी. हवेशीर जागी सतरंजी अथवा मॅट टाकून त्यावर आसने करावीत. पंखा अतिशय जोराने अथवा एसी चालू करून आसन प्राणायाम करू नये. योगासने करताना आपला पोशाख ऋतुमानानुसार थोडे सैल असा असावा. महिलांकरता पंजाबी ड्रेस अथवा स्लॅक्स असा अनुकूल असावा. अति व्यायाम केल्यानंतर अथवा जागरण झालेले असल्यास अथवा ताप असताना अथवा शरीर रोग जर्जर असताना आसने करू नये. स्त्रियांनी गर्भधारणा झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आसने करावी, प्राणायाम करण्यास हरकत नाही. स्त्रियांनी मासिक पाळी असताना शक्यतो आसने करू नये. योगासने प्राणायाम करताना बसण्याच्या स्थिती ही पाठीचा कणा आपला नेहमी ताठ असायचा हवा. योगासने प्राणायाम करण्याआधी ओंकारचा कमीत कमी 3 वेळा नाद करावा अथवा आपल्या धर्मानुसार प्रार्थना करावी. योगासने आसन सुरू करण्यापूर्वी काही शरीराच्या सूक्ष्म हालचाली कराव्यात. योगासन प्राणायाम करताना बोलू नये, आपले चित्त श्वासावरच केंद्रित करावे. एकाग्रतेने योगासने केली तर शारीरिक मानसिक लाभ मिळतो. आपल्याला मानवेल आपल्या शरीराला आवश्यक अशीच योगासने करावीत. समोरचा करतो आहे म्हणून आपल्यालाही त्याच्यासारखे करायला हवे असे करू नये. पोटाचे गंभीर विकार अथवा कमरेचे विकार असताना डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच शरीराला आवश्यक अशी आसने करावीत. योगासनांचा अभ्यास हळूहळू वाढवला पाहिजे आणि त्यात स्थिरता सुखकारकता यायला हवी. शरीराला हिसके देऊन बळजबरीने आसने करू नये. योगासने झाल्यानंतर थोडा वेळ शवासन करावे, त्यामुळे थकवा नाहीसा होतो. नंतर प्राणायाम करण्यास सुरुवात करावी. प्राणायाम हे दुधारी शस्त्र असून शास्त्रोक्त पद्धत आहे, म्हणून त्याचा अभ्यास काळजीपूर्वक सुरुवातीला तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली करावा.
1: योगासन नियम आणि घ्यावीची काळजी ही माहिती आपण ऐकलीत. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत, कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा. उद्याच्या समाजाचं रक्षण, आजच्या बाळाचं सुसंवर्धन.

0: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, परिसरातील स्वच्छतेवरही पावसाचा सकारात्मक परिणाम होतो. हवा स्वच्छ होते, धूळ कमी होते आणि झाडे हिरवाईने भरून उठतात. यामुळे श्वसना संबंधीचे आजार होण्याची शक्यता कमी होते आणि आपला मूडही चांगला राहतो. पावसाळ्यानंतर वातावरणातील बदलांमुळे शेतकरीही पिकांच्या वाढीबद्दल आश्वासीन होतो. पण लक्षात घ्यायला हवे की पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचण्याची समस्या देखील निर्माण होते. ड्रेनेज पुरेसे नसल्याने रस्ते बंद होऊ शकतात आणि कचरा वाहून रस्त्यावर साचल्यास प्रदूषण वाढू शकतं. म्हणूनच पावसाळ्यानंतर परिसर अधिक स्वच्छ आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने

0: व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. पाऊस पडल्यानंतर होणारे प्रदूषण टाळण्यासाठी सोपी काळजी घ्या. रस्ते, नाले आणि पाणी साठवलेल्या ठिकाणी कचरा टाकायचा नाही. प्लास्टिक बंदिस्त ठिकाणी साचू द्यायचं नाही. ड्रेनेज पॉइंट्स, ढिगदार कचरा आणि पाण्याच्या वाहिन्या इत्यादींचे नियमन नियमितपणे करायला हवे. पाण्याचा प्रवाह रोखणारी अडथळे काढायला हवीत. विहिरी, तळे, वाळवण्या आणि तलावांच्या कडेला फेकलेला कचरा साफ करायला हवा. सेंद्रिय कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करायला हवे. प्लास्टिकचा पुनर्वापर करायला हवा किंवा प्लास्टिकची योग्य ती विल्हेवाट लावायला हवी. स्थानिक स्वच्छता मोहिमेत आपण सर्वांनीच सहभागी व्हायला पाहिजे. सोबत इतरांनाही जागरूक केले पाहिजे. अशा पद्धतीने पावसानंतर होणारे प्रदूषण कमी करता येईल. एकत्रितपणे विचार करता पावसानंतरचा परिसर नवचैतन्याने परिपूर्ण असतो. सर्वत्र हिरवळ आणि ताजेपणा पसरलेला दिसतो. हवेतली निर्मळता, झाडांचा ताजेपणा, पाखरांची मधुर गाणी आणि प्रवाहमय नद्यांचे सूर हे सर्व मिळून आपल्याला निसर्गाच्या नव्या जीवनाचे अनुभव देतात. या बदलांना आपण संवेदनशीलतेने बघितले तर प्रत्येक पावसानंतरचा दिवस आनंददायी आणि आशेने भरलेला अनुभव ठरतो. मुसळधार पाऊस अनेकदा जीवनात दुष्परिणाम घडवतो. रस्ते व नाले भरून वाहू लागतात. वाहतूक विस्कळीत होते. पाण्याचा जोरदार प्रवाह खालच्या भागात धडकतो आणि घरे, रुग्णालय, शॉपिंग कॉम्प्लेक्स, कार्यालय आणि लहान मोठ्या उद्योगांपर्यंत पुराचे पाणी पोहोचते. परिणामी लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते. अनेक वेळा निष्पाप लोक आणि प्राणीही या विनाशकारी पावसाळ्याला बळी पडतात. काही भागात ढिगारे कोसळल्याने किंवा पुरात वाहून गेल्याने अनेक जीव मृत्यूमुखी पडतात. या पुरामुळे केवळ थेट नुकसान तर होतेच पण संक्रमणाचा धोकाही वाढतो. पाण्याच्या जोरावर सांडपाणी आणि पाईपलाईनचे नुकसान होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यात मलजन्य घटक मिसळतात. त्यातून लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रोएन्टेरायटिस, आमांश, अतिसार, कावीळ, डोळ्यांचा दाह आणि इतर जलजन्य आजार पसरतात. घन कचऱ्याचे प्रमाण वाढते. घरगुती खराब झालेले पदार्थ, जैववैद्यकीय कचरा, औद्योगिक कचरा आणि बाजारातील कचरा सर्वत्र पसरतो. मृत प्राणी आणि मानवी अवशेषातून रोगजनक पदार्थ जलस्रोतात मिसळल्यास नव्या रोगजंतू निर्माण होतात. अशा परिस्थितीत परिसराची स्वच्छता राखणे आणि संक्रमणाचा प्रसार रोखणे अत्यंत गरजेचे आहे. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर कार्यक्रम
3: श्रोते हो, आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आताच आपण आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलेत. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष. श्रोते हो, 19 जून हा दिवस ॲपल उपग्रह प्रक्षेपण दिन म्हणून ओळखला जातो. 1981 साली या उपग्रहाचं प्रथम प्रक्षेपण करण्यात आलं होतं. 1966 साली याच तारखेला हिंदू हृदय सम्राट म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना या राजकीय पक्षाची स्थापना केली होती. '1676 साली आजच्याच तारखेला छत्रपती शिवाजी महाराज यांनी सरनोबत नेताजी पालकर यांना हिंदू धर्मात पुनर्स्थापित केले. पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य पांडुरंग चिमणाजी पाटील यांचा आज जन्मदिन. 1877 साली त्यांचा जन्म झाला तो आजच्याच दिवशी. मराठी संत वाङ्मयाचे अभ्यासक आणि प्रचारक रेव जस्टिन एडवर्ड यांचा आज स्मृतिदिन. 1932 साली त्यांचं निधन झालं होतं आजच्याच तारखेला. ज्येष्ठ समाजसेविका कमलाबाई पाध्ये यांचाही आज स्मृतिदिन.

1996 साली त्यांचं निधन झालं होतं. आज जागतिक सिकल सेल दिन. दरवर्षी 19 जून या दिवशी सिकल सेल विषयी जागरूकता निर्माण व्हावी या हेतूने हा दिवस साजरा केला जातो. आज भारतीय सुप्रसिद्ध गणितज्ञ आणि सांख्यिकी तज्ज्ञ रामचंद्र बोस यांचा जन्मदिवस. 1901 साली त्यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता. 1595 साली शिखांचे 6वे गुरु गुरु हर गोविंद यांचा जन्म झाला, तो आजच्याच दिवशी. आणि 1993 साली नोबेल पुरस्कार विजेते इंग्रजी लेखक विल्यम गोल्डिंग यांचे निधन झालं, ते आजच्याच दिवशी. त्यांचा आज स्मृतिदिन. तर असे होते आजचे मुख्य दिनविशेष. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची पुढची उद्घोषणा काही क्षणातच.

आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

0: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो? या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.
1: आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या. आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई चान बीबी यासारख्या वीरांगणा झाल्या. या महाराष्ट्रात जिजाऊ मासाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज आज जर आपण कन्याभ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीच्या गौरव आहेत. त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे.
2: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.

जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ऍप.

0: तुम्ही कधी दोन्ही डोळ्यांवर हात ठेवून हे जग बघितलंय? अंधार अंधार आणि फक्त अंधार।
1: खरे, ईश्वराने दिलेलं हे जीवन इतरांसाठी सुद्धा लाभदायी व्हावं,
0: दुःखी बांधवांना सुख देण्याचा प्रयत्न करूया। दृष्टीहीन दिव्यांग बांधवांनाही हे जग बघण्याचा अधिकार आणि संधी दिली तर?
1: चला तर मग त्यांच्याही जीवनामध्ये प्रकाश आणूया,
0: मृत्यूनंतरही जग बघूया। चला नेत्रदान करूया। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।
2: गाव आणि शेतीमातीशी नाता सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका। दर गुरुवारी आकाशवाणी अमरावती 101.5 मेगाहर्ट्ज वर।
1: अहो थांबा,
3: काय म्हणतेस?
1: अहो पावसात निघणं आवश्यकच आहे का?
3: अगं जरुरीच आहे मला जाणं।
1: अहो अशा वातावरणात खरंच निघण्याची गरज आहे का? स्वतःची काळजी घ्यायला नको का? रस्ते निसरडे झालेत, बाहेर विजा पण चमकत आहेत।
3: विजा चमकत आहेत तर घेईल मी काळजी स्वतःची। मी कुठेही झाडाच्या आडोशाला थांबणार नाही। त्याच्यानंतर जर कुठे टिन शेड असेल तिथेही मी थांबणार नाही। झालं तर मग?
1: हो श्रोते हो, अशा वातावरणात गाडी हळू चालवा, झाडांचा आडोसा घेऊ नका, कारण विजा झाडांवरच पडू शकतात, तेव्हा मोकळ्या जागेवर थांबा। तुमचं आमचं हे नातं असंच टिकवा, पावसातही आयुष्याचा आनंद घ्या।
3: आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।
1: शरीर एक संपत्ती, दीर्घकाळ टिकणारी।
0: वर्तमानातील सुदृढ आरोग्य तुमचे भविष्य सुखकर करतो। या शरीराला निरोगी ठेवूया, आजारांपासून मुक्त करूया।
1: नियमितपणे व्यायाम करा,
0: योगासन प्राणायामांची सवय लावा,
1: शुद्ध हवेच्या वातावरणात चालण्याचा छंद लावा,
0: आवश्यक तोच आहार घ्या आणि व्यसनांपासून दूर राहा। आपल्या शरीराला सुदृढ ठेवूया, रोगमुक्त समाज घडवूया। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।
4: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
3: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का, अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता,
4: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
3: आजच संपर्क करा।
5: श्रोते हो, आठवड्यात सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 मिनिटांनी ऐका माहितीपर प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास।

0: करता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र।
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या।
2: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली।

0: झाडं माणसांना जगवतात, आपण झाडं जगवली पाहिजेत.
1: आकाशवाणी अमरावती,
2: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
1: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाफ,
2: एकाकी मनाला भावनांची साथ,
1: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
2: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती.
1: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी अमरावती केंद्र.
3: झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवाल दिल झाले, इतके सारे अनर्थ वृक्ष तोडीने केले. निसर्ग हा म्हणून कोपला त्याची जाणीव ठेवा. श्रोते हो, त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा झाडे जगवा.
4: ही कुठली स्टाईल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्यानी नातं जोडा.
5: मंद्र मध्य तार सप्तकाची, नव्या जुन्याच्या संगमाची, माहिती मनोरंजनाची, ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोते हो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावती आकाशवाणी केंद्र.
0: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं. अशांना
3: श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्ज वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:10 होत आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक मराठी बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जगासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 99% मतदान. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमध्ये अॅल्युमिनियम एक्सक्लुजन प्रेसची पायाभरणी करणार. गडचिरोलीतल्या 6 लोह खनिज खाणी राज्य खनिज महामंडळाला देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आता सविस्तर बातम्या. भारत जगासाठी एक विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल फ्रान्समध्ये पॅरिस इथं भारतीय समुदायाला संबोधित करत होते. एकेकाळी दोन देशांमधले संबंध केवळ व्यापारावर आधारित असायचे, परंतु आज व्यापाराबरोबरच विश्वासही तितकाच महत्वाचा ठरत असल्याचं मोदी म्हणाले. भारत आज नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करत आहे. देशात गेल्या 12 वर्षात अनेक

क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले आहेत असंही त्यांनी सांगितलं. फ्रान्स दौऱ्यात पंतप्रधान नीस इथं झालेल्या भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमात G7 देशांच्या परिषदेमध्ये तसंच विवाटेक शिखर परिषदेमध्येही सहभागी झाले. फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसमवेत त्यांनी उच्चस्तरीय बैठकाही घेतल्या. दरम्यान फ्रान्स आणि स्लोव्हाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी काल 99% मतदान झालं. यामध्ये नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीचाही समावेश आहे. पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा गडचिरोली चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नागपूरमध्ये काल मतदान झालं. एकंदर 7,047 मतदारांपैकी 6,978 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. राज्यातल्या विधान परिषदेच्या 6 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित 11 जागांवर महायुतीला मोठा विजय मिळेल असा विश्वास मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी काल नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमधल्या अंबाझरी इथल्या यंत्र इंडिया लिमिटेडच्या आयुध कारखान्यात 10,000 टन क्षमतेच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी करणार आहेत. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सट्रुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अॅल्युमिनियम एक्सट्रुजन बनवण्याची क्षमता या प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्या होणार आहे. या कार्यक्रमानंतर अमित शहा यांची कोल्हापूर इथं जाहीर सभाही होणार आहे. इचलकरंजी इथंही सहकारी बँकेच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल आढावा बैठक घेतली. परीक्षा प्रक्रियेत नीतिमूल्य, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेची सर्वोच्च मानकं राखण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केली. ही फेरपरीक्षा मुक्त आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजनांची तयारी झाली असल्याची सुनिश्चिती करावी, सर्व स्तरांवर योग्य समन्वय राखावा अशा सूचनाही प्रधान यांनी दिल्या आहेत. गडचिरोलीमधल्या 6 लोह खनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री G.किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. राज्यातल्या खनिकर्म आणि ऊर्जा निर्मिती संदर्भात G.किशन रेड्डी यांच्यासमवेत काल बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. गडचिरोलीमध्ये दर्जेदार लोहखनिजामुळे भविष्यात देशातलं महत्वाचं औद्योगिक आणि पोलाद उत्पादन केंद्र म्हणून गडचिरोली विकसित होईल आणि यामधून 3 लाख कोटींची गुंतवणूक येईल तसंच लाखो रोजगार संधीही निर्माण होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 9 पैकी 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते. तर नागेश अष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे हे खासदार बैठकीला अनुपस्थित राहिले. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांच्या कथित पक्षांतराच्या निषेधार्थ वाशिम शहरात काल उबाठा शिवसेना पक्षानं आंदोलन केलं. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं देशातले सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्न तयार करणं, त्यावरचं पॅक

आणि साठवणूक या सर्वांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व उपकरणांचा तसंच अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या पृष्ठभागाचा दर्जा फूड ग्रेड आणि गंजरोधक असणं आवश्यक असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. अशा उपकरणांची नियमित स्वच्छता निर्जंतुकीकरण आणि देखभाल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे. आशय सांस्कृतिकच्या वतीनं आणि पुल परिवाराच्या सहयोगानं आयोजित यंदाचा पुल स्मृती महोत्सव येत्या 24 आणि 25 जून रोजी पुण्यामध्ये होणार आहे. कथ्थक नृत्यांगना पंडिता शमा भाटे यांना यंदाचा पुल स्मृती सन्मान प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती महोत्सवाच्या आयोजकांनी निवेदनाद्वारे दिली आहे. हा महोत्सव पुण्यातल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या सभागृहात दोनही दिवस संध्याकाळी 5 ते 8 या दरम्यान होणार आहे. चंद्रपूर इथल्या अत्याधुनिक आणि भव्य अशा जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर भवनाचं लोकार्पण अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते काल झालं. सोहळ्याला चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उईके, जीएसटीचे सहआयुक्त विनोद गवई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. चंद्रपूरच्या विकासाचा वेग कायम राखत जिल्ह्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्याचा आमचा संकल्प आहे असं जयस्वाल यांनी यावेळी सांगितलं. कृषी विभाग, उमेद अभियान आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्तपणे आयोजित केलेल्या फार्मर कप 2026 या उपक्रमाअंतर्गत धुळे जिल्ह्यात नुकताच दशपर्णी अर्क महोत्सव झाला. या महोत्सवात जिल्ह्यातल्या शेतकरी गटांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत 33,600 लिटर दशपर्णी अर्काची निर्मिती केली असं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप यांनी सांगितलं. या उपक्रमामुळे नैसर्गिक शेतीबाबत जागरूकता वाढायला तसंच सेंद्रिय आणि शाश्वत कृषी पद्धतींचा अवलंब करायला प्रोत्साहन मिळालं असं जगताप म्हणाले. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यावर्षी जलसंकट निर्माण झालं आहे. लघु प्रकल्पांमध्ये केवळ 13% तर मध्यम प्रकल्पांमध्ये 20% जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढली आहे. नामवंत मल्ल किसनराव मोहोळ यांचं काल रात्री पुण्यामध्ये निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे ते वडील होत. आज सकाळी 10 वाजता पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हवामान. राज्याच्या सर्वच विभागात तुरळक ठिकाणी आज सोसाट्याचा वारा आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. भारत जगासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 99% मतदान. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमध्ये अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी करणार. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी राज्य खनिज महामंडळाला देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:20 झाली आहेत. आमची यापुढची उद्घोषणा काही क्षणातच.
1: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोते हो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर अमरावती आकाशवाणी केंद्र.
2: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: उत्सव आनंदाचे हे दिवस. व्यापार व्यवसाय

0: व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
1: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का, अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
0: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
1: आजच संपर्क करा.
2: हळूहळू गावाच्या गाव मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
1: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं? पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला, त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया. हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:25 होत आहेत. दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आता आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार। दिलखुलास कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी वृषाली पाटील आपलं पुन्हा एकदा स्वागत करते। मागील भागात आपण खरीप हंगामाची तयारी, शेतीची मशागत, बियाण्यांची निवड आणि बदलत्या हवामानात पिकांचं नियोजन कसं करावं याविषयी अत्यंत महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली। खरीप हंगामात पिकांची लागवड, शासनाच्या योजना आणि या अनुषंगानं आवश्यक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट सर। सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत।
1: सर, खरीप हंगामात सोयाबीन, भात, मका

0: भुईमूग यासारख्या पिकांची लागवड करताना कोणत्या महत्वाच्या बाबी लक्षात ठेवायला पाहिजेत किंवा कोणती खबरदारी शेतकऱ्यांनी घ्यायला हवी?
1: ही पिकं जी आहे प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्याबरोबर देश राज्यामध्ये देखील पिकवली जातात आणि ह्याच्या पार्श्वभूमीवरती विचार केला तर सर्वच पिकांची उत्पादकता आहे ही जी अपेक्षित म्हणजे ज्याला आपण विद्यापीठानं जी पोटेन्शियल यील्ड म्हणतो तर जी क्षमता आहे त्या पिकांची त्या पिकाच्या उत्पादन क्षमता जी निश्चित केलेली आहे संशोधन संस्थांनी किंवा विद्यापीठाने तर त्यापेक्षा 50% कमी उत्पादकता प्रत्यक्ष शेतावरती आपल्याला दिसून येते. याचं मुख्य कारण आहे की विद्यापीठाने सुचवलेलं तंत्रज्ञान आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतामध्ये वापरलेलं तंत्रज्ञान ह्यामध्ये काही प्रमाणात तफावत दिसून येते. कोणतंही पीक असेल तर यामध्ये प्रामुख्याने एक 5-6 घटक आहेत ह्याचं जर आपण काटेकोरपणे पालन केलं तर निश्चितपणे सर्वच पिकांची उत्पादकता वाढण्यासाठी आपल्याला निश्चित मदत होऊ शकते. त्यामध्ये सर्वात महत्वाचं की मला सांगितलं त्याप्रमाणे की आपल्याला पिकाच्या गरजेनुरूप जे काही मशागत आहे त्यामध्ये विशेषतः बेबी पाणी सरीवरंभ पद्धतीचा अवलंब करणं भाताच्या बाबतीत यासाठी तंत्रज्ञानाचा आपण वापर करू शकतो. त्याचबरोबर जे काही आपलं जमीन आहे किंवा हवामान

0: तर निश्चितपणे सर्वच पिकांची उत्पादकता वाढण्यासाठी आपल्याला निश्चित मदत होऊ शकते. त्यामध्ये सर्वात महत्वाचं की मागास सांगितलं त्याप्रमाणे की आपल्याला पिकाच्या गरजेनुरूप जे काही मशागत आहे त्यामध्ये विशेषतः बेबी पाणी सरीवर पद्धतीचा अवलंब करणं, भाताच्या बाबतीत यासाठी तंत्रज्ञानाचा आपण वापर करू शकतो. त्याचबरोबर जे काही आपलं जमीन आहे किंवा हवामान आहे, स्थानिक हवामान आहे, त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता, त्या अनुषंगानं आपल्याला जे काही वाण आहे ते निवडले आणि विद्यापीठात शिफारस, त्या तीन चार गोष्टीचा विचार करूनच आपण वाणाची निवड केली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की हे जे वाण आहे त्याची जी रोपांची अपेक्षित संख्या आहे, दोन रोपातील अंतर असू दे किंवा दोन रोपांच्या ओळीतील अंतर आहे, हे जर मेंटेन केलं तरच अपेक्षित रोपांची संख्या जी आहे मेंटेन होते. जर ज्यादा रोपं झाली तरी उत्पादनामध्ये दाटीवाटी झाल्यामुळे पिकांची वाढ अपेक्षित प्रमाण होत नाही आणि उत्पादन घटू शकतं. त्याचबरोबर रोपांची संख्या कमी झाली तरी देखील उत्पादन घटू शकतं. तर त्यामुळे रोपांची संख्या पुरेशी राहण्यासाठी जे काही रोपांचं अंतर आहे दोन रोपातील आणि दोन ओळीतील त्यापर मेंटेन करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट जे काही बियाणं आपण घेतो, समजा घरातील बियाणं असेल तर त्याची उगवण क्षमता आपण तपासून त्याप्रमाणे वापर केला पाहिजे. त्याचबरोबर जे काही बियाणं आहे त्यामध्ये दोन प्रकारच्या प्रामुख्याने बीज प्रक्रिया आपण करणं अपेक्षित आहे. तर यामध्ये सुरुवातीला रासायनिक बीज प्रक्रिया की जी पिकाच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये कीड आणि रोगापासून आपल्या पिकांचं संरक्षण करू शकेल आणि म्हणजे मोठ्या प्रमाणात जे सुरुवातीपासून जे फवारणीचा जो खर्च आहे तो वाचू शकेल आणि पिकाला सुरुवातीपासूनच एक चांगल्या प्रकारचं निकोप वाढ होण्यासाठी मदत होऊ शकेल. त्याचबरोबर दुसरी बीज प्रक्रिया आहे ती जैविक बीज प्रक्रिया. आज जे काही जागतिक युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळे काही अंशी जे काही रासायनिक खत असू दे किंवा अन्नधान्याचे असू दे वेगळ्या प्रकारचे पुरवठा साखळी विस्कळीत झालेले आहे आणि अशा पद्धतीनं आपण देशामध्ये साधारण 80% रासायनिक खतं ही आपण इम्पोर्ट करतो, विशेषतः युरिया डीएपी सारखी खतं. तर त्यामुळं काही अंशी अशा युद्धाची परिस्थितीचा परिणाम रासायनिक खताच्या उपलब्धतेवरती होण्याची शक्यता आहे असं शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. तर यासाठी जी काही उपलब्ध खतं आहेत तर ते आपण पुरेशी खतं आणि कार्यक्षम पद्धतीने वापरणं आवश्यक आहे. कार्यक्षम खत वापरण्याचा एक सगळ्यात मूलभूत गोष्ट आहे की आपण जे रासायनिक खत शेतात पिकाला घातलो ते आहे तशी खतं पीक घेत नाही, तर त्याला आपण जीवाणू खतांच्या माध्यमातून ते उपलब्ध करून दिले जातात. तर ही जीवाणू खत उपलब्धता वाढवण्यासाठी जीवाणूंची संख्या जमिनीमध्ये वाढणं आवश्यक आहे. तर यासाठी आपल्याला जीवाणूंची बीज प्रक्रिया जी आहे, जर पहिला मागे सांगितलं रासायनिक खतांची बीज प्रक्रिया आणि दोन नंबरची जीवाणू खतांची बीज प्रक्रिया. तर यामध्ये एकदल जर धान्य असतील पीक एकदल पिकं असतील तर त्यामध्ये आपण अजोटोबॅक्टर असू दे, त्याचबरोबर रायझोबियम अजोटोबॅक्टरच्या माध्यमातून नंतर स्थिरीकरण होतं आणि पीएसबीच्या माध्यमातून जसं की स्पोरद विरघळण्याची भोजन आहे त्याच्या माध्यमातून स्पोरद विरघळण्याची प्रक्रिया गतीनं होते आणि यामध्ये आपण 20-25% रासायनिक खताची बचत करू शकतो आणि उत्पादकताही वाढते. त्याचबरोबर जर द्विदलवर्गीय पिकं असतील तर त्यामध्ये आपण रायझोबियम हे जीवाणू खत नंतर स्थिरीकरणासाठी वापरतो आणि स्पोरद विरघळणारे जीवाणूंची पण बीज प्रक्रिया करतो. तर या दोन्ही बीज प्रक्रिया आता प्रत्येक शेतकऱ्याने अवश्य करणं आवश्यक आहे, जेणेकरून रासायनिक खतांची जी काही थोडीफार कमतरता जाणवणार आहे तर ती जाणवलेली कमतरता अशा प्रकारच्या जीवजंतूच्या माध्यमातून जीवाणू खतांच्या माध्यमातून सहजपणे आपण कमी करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी मदत होऊ शकते. म्हणजे उत्पादकता पण स्थिर राहील आणि रासायनिक खताचा कमी जरी वापर झाला पण ती कार्यक्षम वापर झाल्यामुळे निश्चितपणे उत्पादकता स्थिर ठेवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी मदत होऊ शकेल. पुरवठा साखळीच्या माध्यमातून रासायनिक खतावरच्या उपलब्धतेबाबत थोडीशी विपरीत परिणाम होण्याची शक्यता शासनानं वर्तवलेली आहे आणि त्या अनुषंगाने शासन मोठ्या प्रमाणात म्हणजे किमती स्थिर ठेवून देशांतर्गत रासायनिक खताच्या किमती स्थिर ठेवून मोठ्या प्रमाणात अनुदान देत असतं. साधारणपणे 2.5 लाख कोटी रुपये रासायनिक खताच्यासाठी अनुदानावरती खर्च केलं जातं, पण रासायनिक खतांची कार्यक्षमता जर एकूण शेतकरी प्रत्यक्ष वापरतो याचा जर विचार केला तर ती कार्यक्षमता साधारण 50-60% आसपासच आहे. म्हणजे एवढ्या 1 लाख कोटी रुपयाचा खर्च करून देखील अनुदान देऊन देखील आपल्याला फार मोठ्या प्रमाणात त्याचा वापर प्रत्यक्ष शेतपिकाला होताना दिसत नाही. तर यासाठी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की जीवाणू खताबरोबर पिकांचा कार्यक्षम खतांचा वापर हा देखील फार महत्वाचा भाग आहे. तर हे करताना आपल्याला माती परीक्षणाद्वारेच खतांची मात्रा ठरवणं आवश्यक आहे. जे काय मात्रा ठरवतो तर ते आपण जमिनीच्या जो काही सामू आहे त्या अनुषंगानं खतांची निवड केली पाहिजे आणि निवड केलेली जी खत आहेत ती पिकांना विभागून जे काय हा विद्यापीठानं शिफारस केलेली आहे लागणीच्या कालावधी असू दे 1 महिन्यानं असू दे किंवा 2 महिन्यानं असू दे तर ती विभागून दिली पाहिजेत आणि खत देताना ही खतं फेकून न देता मुळाच्या सान्निध्यात पेरून दिली तर अशा प्रकारे दिलेल्या खतांचा आणि त्याचबरोबर काही सेंद्रिय खतांचा आणि जीवाणू खतांचा वापर झाला तर निश्चितपणे दिलेला प्रत्येक दाणा आणि खर्च केलेला प्रत्येक रुपया या पिकाच्या उत्पादनामध्ये परिवर्तन होऊन आपला जो काही खर्च आहे तो सार्थक लागू शकतो.
1: हो सर, निश्चितच सर. खरीप हंगामाच्या

0: अनुषंगाने शेतीतून चांगले उत्पादन घेण्याच्या दृष्टीने शेतकरी बांधवांना आपण कोणता संदेश द्याल?
1: शेतीमध्ये दोन भाग आहेत. एक तर शेतकरी जो काही शेतमाल उत्पादन करतो त्या उत्पादन करण्याच्या प्रक्रियेमध्ये जे निविष्ट शेतकरी खरेदी करतो त्यासाठी तो ग्राहक आहे, आणि त्याचबरोबर शेतीमध्ये जे काही शेतमाल उत्पादन होतो त्याच्या विक्री प्रक्रियेमध्ये तो विक्रेता आहे. त्यासाठी म्हणजे जे काही शेतमाल उत्पादन होतं त्याच्यासाठी तो विक्रेता आहे, आणि जो काही शेतमाल उत्पादन करतो त्यासाठी लागणारे निविष्ट असू देत, अवजार असू देत, बियाणं खतं कीटकनाशक असू देत, ह्या प्रत्येक गोष्टीसाठी तो ग्राहक आहे. आता एकतर राज्यातला 80% शेतकरी अल्पभूधारक आहे, आणि अल्पभूधारक शेतकरी आपापल्या शेतीमध्ये ज्यावेळी काम करतो त्याच्यात लागणाऱ्या निविष्ट खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रात जाऊ दे किंवा कुठल्या ठिकाणी जाऊ दे, तर ह्यामध्ये शेतकऱ्याची पत अपेक्षित तेवढी राहत नाही, मानसन्मान मिळत नाही, आणि तुटपुन मर्यादित गोष्टीसाठी क्षेत्रावरती जो काम करणार असल्यामुळं म्हणजे त्या मजुराचं टंचाई एक एक, त्याचबरोबर तंत्रज्ञान मिळवण्यासाठी देखील अडचण येते, त्याचबरोबर जो काही उत्पादन खर्च आहे बियाणं असू दे, खतावर असू दे, कीटकनाशक असू दे किंवा अन्य गोष्टीच्या बाबतीत असू दे, तर तो एक एक पडलेला असतो. त्यामुळं थोडंसं शेतकऱ्यांचं उत्पादकताही घटते, आणि जो काही प्रत्येक गोष्ट खरेदी करतो त्यामध्ये उत्पादकता जास्त किंमत मोजावी लागते, आणि विक्री करताना तो थेट मोठ्या चांगल्या बाजारपेठेत संपर्क साधू शकत नाही ना थांबू शकत, त्यामुळे त्यांना जो मिळेल त्या बाजारामध्ये दरामध्ये त्याला विक्री करणं भाग पडतं. अशा वेळी सगळ्यात चांगलं उत्तर आहे तर ते गटशेती. त्यामध्ये आपण गटशेती आणि शासनाने सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की शासनानं यावर्षी पाणी फाउंडेशनच्या बरोबर उमेद पाणी फाउंडेशन आणि शासनाचा कृषी विभाग यांनी एकत्र येऊन संयुक्त पद्धतीनं राज्यात मोठ्या प्रमाणात पाणी गटशेतीला प्रोत्साहन देण्याचं फार मोठं काम सुरू केलेलं आहे, आणि यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये किमान 2 ते 3 सहाय्यक कृषी अधिकारी जे आमचे आहेत, तर हे प्रत्येक समर्पित पद्धतीनं आगामी 4 महिन्यासाठी गटशेतीवरती काम करणार आहेत. त्यामध्ये गट संघटन करणं, त्यामध्ये शेतकऱ्यांना पिकांचे जे काही तंत्रज्ञान आहे SOP म्हणून आपण त्याला, तर ते आपण SOP निश्चित करणं आणि ते पुढे भविष्यात पूर्ण हंगामामध्ये वापरण्यासाठी त्यांना मदत करणं, त्याच्या संपर्कात राहणं आणि सातत्याने भेट देऊन त्यांना तंत्रज्ञान वापरण्यासाठी भाग पाडणं हेच नाही. तर यामध्ये आता सध्या मजूर टंचाई प्रश्न आहे, तर दुसरा कोण मदत करेल अशी अपेक्षा नाही. त्यामध्ये गटातील लोक एकमेकाला मदत करतात आणि पूर्ण त्यांचाही एकमेकाचा जे काही अपुरेपणा होता मजुरांच्या मुळे शेती करण्यामध्ये जे काही मनोधैर्य कमी होत होत किंवा वेळेत काम होत नसल्यामुळे नुकसानही होत होतं, किंवा एखादं निविष्ट खरेदी करताना किरकोळ खरेदी करत असल्या कारणानं शेतकऱ्यांना त्या पद्धतीचं जे काही मानसन्मान मिळत नव्हतं, प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांना कारण गटानं खरेदी होते, त्यामुळे शेतकऱ्यांना 1 एकरच्या 15-20 एकरची खरेदी करतो, त्यामुळे त्यांना एक सन्मानानं वागणूक मिळते, त्याचबरोबर कमी खर्चात निविष्ठा उपलब्ध होतात, गावात उपलब्ध होतात, वाहतुकीचा खर्च करावा लागत नाही, त्याचबरोबर जे काही शेतमाल तयार होतो तो विक्री व्यवस्थेमध्ये देखील त्यांचा फार मोठा एक दबदबा तयार होत आहे, कारण 15-20 एकरचे ज्यावेळी शेतमाल विक्री होते तेवढी थेट कंपन्या किंवा थेट प्रोसेसर देखील त्यांच्या संपर्कात येतात, त्यामुळे मध्यस्थांची साखळी जे काही एक नवीन एक पुरवठा साखळी तयार होत आहे की ज्यामध्ये कमीत कमी मध्यस्थ असतील आणि शेतकऱ्याला त्यामध्ये नफाही मिळेल. गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार मोठा आत्मविश्वास तयार होत आहे आणि उत्पादन खर्च वाढून जे काही एकूणच जगण्यासाठी सूत्र असू दे किंवा शेती करण्याचा व्यावसायिक शेती करण्यासाठी जो महत्वाचा भविष्यातला जो वेध आहे तो ह्या माध्यमातून साध्य होऊ शकतो. वाढलेलं प्रत्येक निविष्ट खरेदी करताना शेतकरी हा जो काही प्रत्येक जे काही शेतीसाठी लागणारे निविष्ट आहेत ते खरेदी करताना ग्राहक आहे, आणि शेतमाल जो विकतो शेतमाल पिकवतो त्यासाठी तो विक्रेता देखील आहे, आणि दोन्हीमध्ये अल्पभूधारक असल्याकारणानं तो त्याची जी काही अपेक्षित क्षमता डिलिंग कॅपॅसिटी म्हणून आपण व्यवहार करताना जी काही ही लागते क्षमता असते ती मर्यादित असते, त्यामुळे तो एकाकी असल्यामुळे फार मोठं पुढे जाऊ शकत नाही. अशा वेळी गटशेती एक चांगलं उत्तर आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अत्यंत आणि कृषी विभाग आणि उमेद एकत्र येऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत.
0: हो खरंय सर. श्रोते हो, खरीप हंगामाच्या अनुषंगाने अत्यंत उपयुक्त अशी माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी आपल्याला दिली. कृषी विभागाच्या तज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घ्या. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. पिकांचं नियोजन योग्य प्रकारे करा. प्रमाणित बियाण्यांची निवड करा. माती परीक्षणाला प्राधान्य द्या. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर द्या आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उन्नती साध्य करा. हाच संदेश आपल्याला नामदेव परीट सरांनी आपल्याला दिला. सर धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: शेतकरी बांधवांनो, आपल्या कष्टाला ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर भरघोस उत्पादन होऊन आपल्या आर्थिक समृद्धीचा मार्ग निश्चितच खुला होईल. आपणा सर्वांना यंदाचा खरीप हंगाम यशाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हीच सदिच्छा. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आताच आपण दिल खुलासा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित केला होता. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 मेगाहर्ट्सवर. आमची यापुढची उद्घोषणा काही क्षणातच.

0: करता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र.
1: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो, या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलं. ते म्हणतात, नीती धर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर श्रोते हो, सकाळचे 7:40 झाली आहेत. आनंद घेऊया नाट्य संगीताचा. नाट्य संगीताच्या कार्यक्रमात आपलं स्वागत. सुरुवातीला ऐकवीत आहोत देव दीना घरी धावला या नाटकातील हे पद, कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांचा स्वर.

0: देव दीना घरी धावला या नाटकातून हे पद आम्ही घेतलं होतं. कुमार गंधर्व वाणी जयराम यांचा स्वर होता आणि संगीत बाळ कोल्हटकर यांचं. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात पुढचं नाट्यगीत ऐकूया, पण तत्पूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने. वा
2: बसला अनोख्या पासून बचाव करा.
3: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, आपलं स्वागत नाट्य संगीताच्या कार्यक्रमात. पुढचं नाट्यगीत आता ऐका. बकुल पंडित यांच्या स्वरात प्रल्हाद केशव अत्रे यांची ही रचना आहे, श्रीनिवास खळे यांचं संगीत, आणि हे पद आम्ही घेतलंय पाणीग्रहण या नाटकातून.

जय जय गौरीशंकर या नाटकातलं पद आत्ताच आपण ऐकलत. राम मराठे यांची ही रचना होती आणि वसंत देसाई यांचं संगीत. नाट्यगीतांचा आनंद आपण घेत आहात आणि आता पुढचं नाट्यगीत ऐका. मूर्छकटीक या नाटकातून इंदिराबाई खाडीलकर यांचा स्वर, गोविंद बल्लाळ देवल यांचं संगीत.

मृच्छकटी या नाटकातून हे पद आपण ऐकलं. पुढे आता ऐकूया कुलवधू या नाटकातलं हे गीत. ज्योत्स्ना भोळे यांचा स्वर, मोग रांगणेकर यांचे शब्द आणि एम टी कृष्णाराव यांचं संगीत.

0: कुलवधू या नाटकातलं पद आपण ऐकलं ज्योत्स्ना भोळे यांच्या स्वरात. या नाट्यगीताबरोबरच आता मी आपली रजा घेते. नमस्कार.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपण ऐकताय आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. सकाळचे 8 वाजतायत. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज म्हणजेच इंग्रजीतून बातमीपत्र आणि 8:30 मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून राष्ट्रीय मराठी बातमीपत्र अनुक्रमे आपण ऐकणार आहात. तेव्हा सुरुवातीला ऐका समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 आणि 20 सेकंद झाले. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना. प्रधानमंत्री विकसित भारत योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी आज पंतप्रधान वितरित करणार. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीर बाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळले. आणि इराणी बंदर आणि सागरी भागात ये जा करणाऱ्या जहाजांवरील सागरी नाकेबंदी अमेरिकेकडून मागे. आता सविस्तर बातम्या. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. आगामी काळात भारत फ्रान्स मैत्री अधिक दृढ होईल. परस्पर सहकार्य आणि फलनिष्पत्तीच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा ठरला असं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. पॅरिस भेटीत काल पंतप्रधानांनी विवाटेक 2026 परिषदेला संबोधित केलं. तसंच पॅरिस इथल्या भारतीय समुदायालाही संबोधित केलं. भारत आणि नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं सांगून जागतिक नवोन्मेषकांना भारतासमवेत काम करण्याचं आणि सर्वांसाठी योगदान देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी विवाटेक परिषदेत केलं. तर भारत आज नवोन्मेष तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करत आहे असं पंतप्रधान मोदी यांनी पॅरिस इथल्या भारतीय समुदायाला संबोधित करताना सांगितलं. अनिश्चितता आणि परिवर्तनाच्या काळात भारत फ्रान्स यांच्यातील भागीदारी ही विश्वास स्थैर्य आणि सहकार्य यांचा सशक्त आधारस्तंभ असल्याचं मोदी म्हणाले. पुढील वर्षी दोन्ही देश तृष्णा या उपग्रहाचं प्रक्षेपण करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींना हिंदीतून निरोप देणारी चित्रफीत प्रसिद्ध केली. त्यामध्ये प्रिय मित्र अशी सुरुवात करून मोदी यांचा हा दौरा फलदायी ठरल्याचं आणि पुढील वर्षी फेब्रुवारीत पुन्हा भेटण्यास उत्सुक असल्याचं संदेशात नमूद केलं आहे. दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित होणार आहे. याचा लाभ 15 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना होणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार मिळवून दिले गेले, त्यामध्ये 30% महिला आहेत, असं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. ज्या तरुणांना पहिली सरकारी नोकरी मिळेल त्यांना 15,000 रुपयांपर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान 2 हप्त्यांमध्ये वितरित केलं जाणार आहे, असंही मांडवीय यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता जारी करतील. देशभरातील जवळपास 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 18,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट जमा होणार आहे, अशी माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिली आहे. हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथं होणाऱ्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते कृषी क्षेत्रातील महत्वाच्या उपक्रमांची सुरुवात होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मध्य प्रदेशमध्ये आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर ओडिशामध्ये त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे. प्रजापती ब्रह्मकुमारी संस्थेनं आयोजित केलेल्या आध्यात्मिक जागृतीद्वारे आदिवासी समाजाचं सक्षमीकरण या कार्यक्रमाला राष्ट्रपती काल उपस्थित राहिल्या. निसर्गाशी आणि आध्यात्मिक मूल्यांशी निगडीत जीवनशैली असलेल्या आदिवासी समुदायाचं सक्षमीकरण हे विकसित भारतासाठी महत्वाचं असल्याचं राष्ट्रपती यावेळी बोलताना म्हणाल्या. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तान आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन न जम्मू आणि काश्मीरचा केलेला उल्लेख आणि त्याबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळून लावले आहेत. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेची 62वी परिषद काल झाली. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि सदैव राहील, असं ठाम प्रतिपादन या परिषदेत भारतानं केलं. पाकिस्तान सातत्यानं दहशतवादाला खतपाणी घालत आहे. पाकिस्तानात अनेक अंतर्गत समस्या आहेत, त्याचबरोबर पाकव्याप्त काश्मीरमध्ये अशांतता वाढली आहे. या सगळ्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तान असले अपप्रचार करत आहे, अशा शब्दात संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानला फटकारलं. इराणी बंदरं आणि किनारपट्टीच्या भागात ये जा करणाऱ्या जहाजांवर लावलेली सागरी नाकेबंदी अमेरिकेनं उठवली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार ही नाकेबंदी उठवल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं स्पष्ट केलं आहे. इराणशी जवळपास 4 महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी आणि या क्षेत्रातील तणाव कमी करण्यासाठी अध्यक्ष ट्रम्प यांनी एका महत्वपूर्ण सामंजस्य करारावर काल स्वाक्षरी केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घोषणा करण्यात आली आहे. नाकेबंदी उठवण्यात आली असली तरी कराराच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेचं नौदल या भागात तैनात राहणार असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. दरम्यान इराण आणि अमेरिका यांच्यातला सामंजस्य करार एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. सशक्त इराणचा स्पष्ट संदेश यातून अधोरेखित होतो, असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी म्हटलं आहे. दोन देशांमध्ये परस्पर आदर असेल तरच शांतता प्रस्थापित होऊ शकते, असं पेझेशकियान यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून 3 दिवसांच्या लडाख दौऱ्यावर जात आहेत. हा त्यांचा पहिलाच अधिकृत लडाख दौरा आहे. या भेटीदरम्यान ते उद्या स्वमदत गटांशी संवाद साधणार आहेत, तसंच सीमेलगतच्या भागात व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या विकास कामांची पाहणी करणार आहेत. उपराष्ट्रपती लेहमध्ये 21 जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तच्या कार्यक्रमात देखील सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांची दिल्लीत भेट घेतली. या संदर्भात समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात उभय देशांमधील सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत, विशेषतः दहशतवाद आणि अंमली पदार्थांच्या तस्करीला तोंड देणं या संदर्भात दोन्ही नेत्यांदरम्यान सविस्तर चर्चा झाल्याचं नमूद केलं. शहा यांनी आपल्या संदेशात दोन्ही देशांदरम्यान जागतिक धोरणात्मक भागीदारी बळकट करून या द्विपक्षीय संबंधांचा फायदा दोन्ही देशातील जनतेला मिळवून देण्यास दोन्ही देश कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 4 राज्यांसाठी तेलबिया आणि कडधान्य यांच्या किमान आधारभूत किमतीवर आधारित मोठ्या प्रमाणावरील खरेदीला मंजुरी दिली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये ही खरेदी केली जाणार आहे. रविवारी होत असलेल्या नीट पुनर्परीक्षेच्या तयारीचा आढावा काल शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घेतला. या बैठक

पुनर्परीक्षा मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पडण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था सुनिश्चित करण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या महासंचालकांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय नियंत्रण कक्षाला अहवाल देण्यासाठी मंत्रालयाद्वारे नियुक्त केलेले अधिकारी विविध राज्यात तैनात केले जातील, असं प्रधान यावेळी म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नागपूरमध्ये अंबाझरी इथं यंत्र इंडिया लिमिटेडच्या आवारात 10,000 टन क्षमतेच्या अल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी ते उद्या होणार आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी ही महत्वाची राष्ट्रीय संपत्ती आहे. संरक्षण आणि अवकाश क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अल्युमिनियमचे साचेबद्ध भाग तयार करण्यासाठी देशाची क्षमता यामुळे वृद्धिंगत होणार आहे, असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत कालच्या सामन्यात भारतानं वर्चस्व गाजवलं. गतविजेत्या हाँगकाँग चीन संघाचा 3-1 असा पराभव करत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली. चीन ए आणि कोरिया यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजेत्या संघाशी उद्या भारताची अंतिम सामन्यात गाठ पडेल. भारताचा पंकज आडवाणी आणि आदित्य मेहता यांनी उत्तम खेळ केला. न्यूझीलंडमध्ये होत असलेल्या FIH महिला राष्ट्रीय करंडक हॉकी स्पर्धेत काल भारतानं उरुग्वेचा 3-2 असा पराभव केला. उरुग्वेच्या सुरुवातीच्या गोलनंतर भारतानं पुनरागमन करत बाजी मारली. भारताच्या दीपिकानं 2 तर दीपिका सोरेंगनं 1 गोल केला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ब गटातल्या सामन्यात कॅनडानं काल रात्री कतारवर 6-0 अशी मात केली. कॅनडाच्या जोनाथन डेव्हिडनं 3 गोल केले. तत्पूर्वी अ गटामध्ये चेकिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. हवामान. महाराष्ट्रासह तेलंगण उत्तर प्रदेशात आजही उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच कोकण गोवा आणि ओडिशामध्ये उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे, तर आसाम मेघालय सिक्कीममधील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित देशभरात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. फ्रान्स आणि स्लोवेकिया दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी आज पंतप्रधान वितरित करणार. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळले. आणि इराणी बंदरं आणि सागरी भागात ये जा करणाऱ्या जहाजांवरील सागरी नाकेबंदी अमेरिकेकडून मागे. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: FM बँड 105 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र. सकाळचे 8:41 आणि 11 सेकंद झालेली आहेत. आमची यापुढची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. सकाळचे 8:42 आणि 7 सेकंद झालेली आहेत. ऐकूया हिंदी फिल्मी संगीत. या कार्यक्रमात आपण सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत. सुरुवातीला ऐकवीत आहोत उदित नारायण यांच्या स्वरात जावेद अख्तर यांची ही रचना, नुसरत फतेह अली खान यांचं संगीत, चित्रपट और प्यार हो गया.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खबरी, मर्यादित साठा आजच घ्या.
1: श्रोते हो, आपण ऐकताय हिंदी फिल्म संगीत. पुढचं गीत अकेले हम अकेले तुम या चित्रपटातून कुमार सानू आणि अनु मलिक यांचा स्वर, मजरो यांची गीतरचना, संगीत अनु मलिक यांचं.

0: अकेले हम अकेले तुम या चित्रपटातून गीत आत्ताच आपण ऐकलं कुमार सानू आणि अनु मलिक यांचा स्वर होता. श्रोते हो, पुन्हा एकदा घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालवटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: हिंदी फिल्म संगीताचा आनंद आपण घेत आहात. अलका याज्ञिक आणि बाबुल सुप्रियो यांच्या युगल स्वरात पुढचं गीत आहे का, जलीश रशीद आणि अजय सिंगरना यांचा यांची गीत रचना, साजिद वजीद यांचं संगीत, चित्रपट क्या यही प्यार है.

क्या यही प्यार है या चित्रपटातलं गीत आत्ताचं पण ऐकलं? हिंदी फिल्म संगीताच्या कार्यक्रमात आता पुढे का अलबेला या चित्रपटातलं गीत अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांचा युगलस्वर समीर यांची ही गीतरचना, संगीत जतीन ललित यांचं.

0: श्रोते हो, आत्ताच आपण अलबेला या चित्रपटातलं गीत ऐकलं. या गीताबरोबरच हिंदी फिल्मी संगीत आता इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: अमरावतीकरांसाठी खास बातमी, गार्गी बाय पीएन गार्गिड अँड सन्स सिल्वर आणि नॅचरल डायमंड ज्वेलरीचं एक्सक्लुसिव्ह स्टोर आता कापडिया सिटी सेंटर अमरावती येथे. ग्रँड इनॉग्रल ऑफर, सिल्वर ज्वेलरी वर फ्लॅट 25% सूट आणि सर्टिफाइड नॅचरल डायमंड ज्वेलरी वर अप टू 100% सूट. गार्गी बाय पीएन गार्गिड अँड सन्स ग्राउंड फ्लोर कापडिया सिटी सरला आजच भेट द्या.
0: FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 9 वाजलेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. आपली भेट सकाळी ठीक 10 वाजता स्थानिक प्रसारणात आरोग्य संवाद या कार्यक्रमासोबत. तोपर्यंत आपण आनंद घ्या विविध भारती प्रसारण सेवेचा.

0: नमस्कार श्रोते हो, अमरावती आकाशवाणीच्या स्थानिक प्रसारणात आपण सर्व रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सकाळचे ठीक 10 वाजलेत. आमची पुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्स वर. अमरावती आकाशवाणी केंद्र.
2: अमरावतीकरांसाठी खास बातमी, गार्गी बाय पी एन गार्गी अँड सन्स सिल्वर आणि नॅचरल डायमंड ज्वेलरीचं एक्सक्लुसिव्ह स्टोर आता कापडिया सिटी सेंटर अमरावती येथे. ग्रँड इनॉग्रल ऑफर, सिल्वर ज्वेलरी वर फ्लॅट 25% सूट आणि सर्टिफाइड नॅचरल डायमंड ज्वेलरी वर अप टू 100% सूट. गार्गी बाय पी एन गार्गी अँड सन्स ग्राउंड फ्लोर कापडिया सिटी सरला आजच भेट द्या.
3: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
5: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा आजच घ्या.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्स वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. 10:02 आणि 26 सेकंद झालेली आहेत. स्थानिक प्रसारणात आता ऐका कार्यक्रम विविधांतर्गत आरोग्य संवाद. या कार्यक्रमात आज मधुमेह आणि थायरॉईड आजार कारणे लक्षणे आणि उपचार या महत्वपूर्ण विषयावर तज्ज्ञ डॉक्टर तृप्ती जवादे MD मेडिसिन यांची आशिष गावंडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. श्रोतेहो, ही मुलाखत लोकअग्रस्थव पुन्हा प्रसारित करण्यात येत आहेत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आशिष गावंडे. ऐका कार्यक्रम आरोग्य संवाद.
1: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
6: श्रोते हो, आज आरोग्य संवाद या कार्यक्रमात मधुमेह, थायरॉइड, कारणे लक्षणे आणि उपचार या महत्वपूर्ण विषयावर तज्ज्ञ डॉक्टर तृप्ती जवादे यांच्याशी आशिष गावंडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.

0: श्रुती हो नमस्कार. कार्यक्रमामध्ये मी आशिष गावंडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. वेगाने बदलणाऱ्या जीवनशैलीतील डायबिटीज, थायरॉईड विकार तसेच अनेक जीवनशैलीशी संबंधित आजार झपाट्याने वाढत असताना दिसत आहेत. विशेषतः आपल्या विदर्भासारख्या भागात या आजारांची संख्या चिंताजनक पातळीवर पोहोचत आहे. माहितीचा अभाव, गैरसमज, अनियमित तपासण्या, चुकीची जीवनशैली आणि अनेक सामाजिक कारणांमुळे हे आजार वेळेवर ओळखले जात नाहीत. त्याचे गंभीर दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. याच पार्श्वभूमीवर आज आपण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून मधुमेह, थायरॉईड, आरोग्यदायी जीवनशैली आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले आहेत डॉक्टर तृप्ती राजेश जवादे मॅडम यांना. मॅडम, स्टुडिओमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार.
1: नमस्कार.
0: श्रोते, मला आपल्याला सांगायला आवडेल की मॅडम गेल्या 15 वर्षापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. विशेषतः डायबिटीज या क्षेत्रामध्ये रॉयल कॉलेज फिजिशियन UK म्हणजेच युनायटेड किंगडम इथून विशेष शिक्षण घेतलेले आहे. तसेच त्या मधुमेह, थायरॉईड आणि ओबेसिटी कन्सल्टंट म्हणून गेल्या 15 वर्षापासून त्या अमरावती शहरामध्ये कार्यरत आहेत. मॅडम, प्रस्तावनेमध्ये सांगितलं डायबिटीजचं प्रमाण हे वाढत आहे, तर भारतात आणि विशेषतः विदर्भात डायबिटीज रुग्णांची संख्या वाढत आहे असं आपल्यास वाटते का?
1: हो, पूर्ण भारतामध्येच डायबिटीजची संख्या वाढत आहे आणि विदर्भात सुद्धा वाढत आहे. डायबिटीजची जी संख्या 77 मिलियन एस्टिमेटेड पॉप्युलेशन मध्ये डायबिटीज झालेला आहे ऑल ओव्हर इंडिया. आणि इंडियाला आपण डायबिटीजचे कॅपिटल म्हणलं जातं पूर्ण वर्ल्ड मध्ये. विदर्भामध्ये सुद्धा आता खूप साऱ्या गोष्टी चेंज झालेल्या आहेत, कारण खूप अर्बनायझेशन, सिव्हिलायझेशन, मॉडर्नायझेशन झालेलं आहे. सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सेडेंटरी लाईफस्टाईल. जसं की आपल्या सगळ्यांजवळ आता व्हेकल्स आहेत, गाड्या आहेत, ज्याचा आपण वापर खूप प्रमाणात करतो. आपलं पायी चालणे हे पूर्ण बंद झालेलं आहे. कॉर्पोरेट सेक्टर, IT सेक्टर, इंडस्ट्रीलाइज ऑफिसेस, गव्हर्नमेंट ऑफिसेस, हे सगळे जॉब डेस्क ऑफिस आहेत. तिथे टायमिंग्स पण खूप जास्त असतात, म्हणजे 12 आवर शिफ्ट, 10 आवर शिफ्ट. ह्याच्यामुळे जे लोक आहेत त्यांना फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी व्हायला लागते. तर एक्सरसाइज नाही करत वेळ नसल्यामुळे, किंवा कॅलरी काउंटिंग करत नाहीत आणि कॅलरी बर्नआउट सुद्धा होत नाहीत, तर अशा रीतीने ह्या सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे हीच डायबिटीज जास्त प्रमाणात होत आहे. अनहेल्दी इटिंग हॅबिट्स असतात, जसं की ट्रेडिशनल फूड पासून आपण वेस्टर्नाइज डायट मध्ये जास्त लक्ष देत आहे. जेवण बनवायचा वेळ नसतो म्हणून टिंड आणि प्रोसेस्ड फूड्स जास्त खाण्यात येतात. शुगरी ड्रिंक्स जे असतात, जसं की कोको कोला, पेप्सी, थम्सअप, हे जे ड्रिंक्स असतात ह्याच्यातही शुगरचं कंटेंट खूप जास्त असतं. ब्रेड, बेकरी आयटम्स हे जास्त दिन एव्हरीडे इटिंग हॅबिट्स मध्ये इन्क्लूड होत आहे. हाय कार्बोहायड्रेटचे जे प्रमाण आहे त्याच्यामुळे ओबेसिटी निदर्शनात येते. ओबेसिटी जे आहे हे सेडेंटरी लाईफस्टाईल आणि अनहेल्दी इटिंग हॅबिट्स मुळेच होत असते. तर हे सगळे कारण जे आहेत तिन्ही पण, हे सगळे डायबिटीजचे रिस्क फॅक्टर्स आहेत. मग पुन्हा त्याच्यात जेनेटिक प्रीडिपोजिशन, स्ट्रेस, स्लीप डिप्रिवेशन आणि जो आपला स्क्रीन टाइम आहे त्याच्यामुळे पण आपली बॉडी जी आहे ही इनऍक्टिव्हिटी असते. म्हणजे एक स्लगिशनेस तयार होतो, आपण उठून फार लवकर एक्सरसाइज कडे वळत नाही, तर त्याच्यामुळे सुद्धा डायबिटीज व्हायला लागलेला आहे.
0: अच्छा, डायबिटीजचे डायबिटीज टाइप 1 आणि टाइप 2 असे प्रकार सुद्धा आहेत, याची काय लक्षणे असतात आणि सामान्य व्यक्तीने कोणत्या लक्षणांकडे लक्ष द्यावे?
1: टाइप 1 डायबिटीज युजली चाइल्डहुड ऑनसेट असतो आणि तो इन्सुलिन डिपेंडेंट असतो, म्हणजे तिथे इन्सुलिन पेशंटला द्यावंच लागतं आपल्याला. आणि टाइप 2 डायबिटीज जो आहे हा अडल्ट ऑनसेट असतो. तिथे आपण पेशंटला गोळ्या औषधी देतो, जर कंट्रोल नसेल तर इन्सुलिन सुरू करतो. इथे इन्सुलिनला रेझिस्टन्स येतो टाइप 2 मध्ये. आणि जसं लक्षणे म्हणलं, पॉली युरिया म्हणजे तहान खूप जास्त लागणे, पॉली डिप्सिया म्हणजे भूक खूप लागणे, आणि पॉली युरिया म्हणजे लघवीला भरपूर जाणे, हे रेड फ्लॅग साइन्स म्हणले जातात डायबिटीज मध्ये. तर हे पेशंटच्या निदर्शनात आपल्याला दिसतात, लक्षात येतात. पेशंटला थकवा भरपूर वेळेस येतो, पेशंटचं जे विजन असतं त्यांना ब्लड विजन असतं, किंवा मग जास्त प्रमाणात ते व्हिज्युअल इम्पेअरमेंट सुद्धा होते, आणि कधी कधी धुंदलं जे दिसतं ते डायबिटीजमुळे होतं. जे पायातील अल्सर्स तयार होतात, जिथे जखमा तयार होतात त्या भरून येत नाहीत, ते सगळं डायबिटीजचे लक्षण आहेत. डायबिटीजमुळे फ्रिक्वेंट इन्फेक्शन होतात, जसं युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन शुगरमुळे खूप कॉमन आहे, तसंच स्किनचे बरेच इन्फेक्शन असतात. मानेला एखेंथेसिस नायग्रन्स, आर्मपिट्स मध्ये पण ते ब्लॅक वेलवेटी स्किन जी दिसते ती डायबिटीजमुळे दिसते. पेशंटचा टाइप 1 डायबिटीजमध्ये खूप वेट

0: लॉस होतो आणि टाईप 2 डायबिटीज हा लाईफस्टाईलचा जो आजार असतो तिथे वेट गेन असतो. तर अशी ही सर्व लक्षणे आपल्याला डायबिटीजमध्ये दिसून येतात.
1: आता बोलताना आपण एक प्री डायबिटीज हा शब्द सुद्धा वापरला, तर प्री डायबिटीज एखाद्या सामान्य माणसांमध्ये याची लक्षणे दिसून आली तर त्यांनी जीवनशैलीमध्ये कोणते बदल करणे गरजेचे आहे?
0: प्री डायबिटीज जो आहे हा खूप महत्वाचा विषय आहे. जर आपण हा आत्ताच कंट्रोल केला तर तो टाईप 2 डायबिटीजमध्ये वाढ नाही होणार. प्री डायबिटीज म्हणजे ब्लड शुगर जास्त आहे पण एवढी पण जास्त नाही आहे की त्याला तुम्ही डायबिटीज लेबल कराल. अशा पेशंटला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, जीवनशैलीमध्ये खूप सारे बदल करण्याची गरज असते आणि ते केल्याने रिझल्ट 100% भेटतातच. जसं की डायटरी चेंजेस असतात, डायटरी हॅबिट्स असतात, या बदलल्या गेल्या पाहिजे. मी जसं आत्ताच बोलले तुम्हाला, ट्रेडिशनल फूड इनटेक आणि होम कुक्ड मील्स आर ऑलवेज बेटर रादर देन जे पॅक टिन्ड फूड आहे. दुसरी गोष्ट, कार्बोहायड्रेट लिमिट करणे, जे शुगरी ड्रिंक्स आहेत, कोल्ड ड्रिंक्स आहेत वगैरे, ते सुद्धा कमी करणे. जेवणामध्ये फायबरचा मात्रा वाढवणे, फायबर म्हणजे हिरवे पालेभाज्या, सॅलड्स, फ्रुट्स, हे सगळं फायबर इनटेक वाढवतं. हेल्दी फॅट्स जे असतात जसं की नट्स झाले, ॲव्होकाडो झाले, ऑलिव्ह ऑइल झालं, तर ह्याचा वापर करणे डेली डायटमध्ये. जे फ्राईड ऑइली फूड्स आहेत, तळलेले अन्न, ते बंद करून टाकायचे. मॉडरेशन इज द, जर पोर्शन कंट्रोल्ड मील्स असल्या तर नक्कीच प्री डायबिटीज हा रिवर्ट होईल. एक्सरसाइज सगळ्यात महत्वाची आहे. जी इनऍक्टिव्हिटी आहे, आपल्याला वेळ भेटत नाही एक्सरसाइजला, तर या सगळ्या गोष्टी काउंट होतात. आणि 150 मिनिट एक्सरसाइज पर वीक रिकमेंडेड आहे प्रत्येक डायबिटीजच्या रुग्णांना. तर त्याच्यासाठी एक्सरसाइज हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. त्याच्यात कुठलीही एक्सरसाइज असू द्या, वॉकिंग, सायकलिंग, स्विमिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग असो किंवा मग रनिंग असो, तर या एक्सरसाइज करणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे.
1: डायबिटीज तपासणीसाठी गेल्यानंतर व्यक्तीला 2 चाचण्या ह्या डॉक्टर नियमित करायला सांगतात. एक म्हणजे उपाशापोटीची शुगर तपासणी आणि जेवणानंतरची शुगर तपासणी. याच्यामध्ये काय फरक असतो?
0: फास्टिंग शुगर म्हणजेच उपाशीपोटीची तपासणी, म्हणजे ओव्हरनाईट तुम्ही फास्टिंग असता. तर फास्टिंग शुगर जी आहे ही नॉर्मल व्यक्तीमध्ये 100 असते, 100. प्री डायबिटिक मध्ये 100 ते 125 असते आणि डायबिटिक मध्ये ही 125 वर असते. जेवणानंतर जी शुगर तपासतात त्याला पोस्ट मील म्हणतात. तर ती शुगर नॉर्मल व्यक्तीमध्ये 140 असते, प्री डायबिटिक मध्ये 140 to 199 असते आणि डायबिटीज लेबल करण्यासाठी ती 200 किंवा 200 अधिक असते. तसंच HbA1c सुद्धा तपासल्या जातं. HbA1c जे आहे हे एव्हरेज 3 महिन्याचं शुगर जे आहे हे रिपोर्ट मध्ये कळतं. त्या रिडिंग मध्ये नॉर्मल व्यक्तींमध्ये 5.7 असतं, प्री डायबिटिक मध्ये 5.7 to 6.4 असतं आणि डायबिटिक मध्ये ते 6.5 वर असतं, 6.5 वर असतं.
1: वैद्यकीय काही परिमाणे आहेत जे आपल्या तपासणीमध्ये दिसून येतात आणि त्यावरून लक्षात होतो की हा जो व्यक्ती आहे हा डायबिटीजच्या कोणत्या स्टेज मध्ये आहे किंवा याला डायबिटीज झालं की नाही. डायबिटीजचे जे रुग्ण आहेत या रुग्णांमध्ये बरेचदा हृदयरोग, किडन्यांचे रोग, डोळ्यांचे विकार, नर्व डॅमेज यासारखे आजार सुद्धा दिसून येतात, तर याचे नेमकं काय कारण असू शकते?
0: डायबिटीज जो आहे हा रक्तातील ब्लड ग्लुकोज वाढल्यामुळे होत असतो. तर तसंच हा मायक्रोवॅस्क्युलर आणि मॅक्रोवॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन सुद्धा डायबिटीज मध्ये कॉमन असतात. जसं की डायबिटिक रेटिनोपॅथी, डायबिटिक नेफ्रोपॅथी अँड डायबिटिक न्यूरोपॅथी हे मायक्रोवॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन आहेत. डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणजे जो डोळ्यांचा पडदा असतो ज्याला आपण रेटिना म्हणतो हा खराब होतो. तिथे पेशंटला विजन लॉस किंवा विजन इम्पेअरमेंट असते, स्पष्ट दिसत नाही किंवा एकदम अंधत्व यायला लागतं. हे प्रोग्रेसिव्ह स्टेज मध्ये होत जातं. ते शुगर अनकंट्रोल्ड असतील तर नक्कीच डायबिटिक रेटिनोपॅथीकडे जास्त प्रमाणात व्हायला लागतं. डायबिटिक नेफ्रोपॅथी म्हणजे जे क्रॉनिक किडनी डिझीजेस असतात किंवा मग पेशंटला बऱ्याचदा डायलिसिस सुद्धा लागतं आणि कधी कधी किडनी, टोटल किडनी फेलियर सुद्धा होतं. तिसरं जे कारण आहे ते डायबिटिक नेफ्रोपॅथी आहे जे किडनीच्या आजारांनी होतं. आणि डायबिटिक न्यूरोपॅथी जे आहे हे पायांच्या ज्या शिरा असतात, जे नर्व एंडिंग असतात, ते डॅमेज होतात नेहमी सतत अनकंट्रोल्ड शुगर राहिल्याने. आणि त्याच्यामुळे पेशंटच्या ज्या पाया आहेत त्याच्यात मुंग्या येणे, पाय खूप जास्ती प्रमाणात दुखणे किंवा कधी कधी पाय जास्त बधीर होऊन जायला लागतात. त्याच्यामुळे पेशंटला जे आहे हे काही लागलं तरीही त्यांचे संवेदना होत नाही. तर अशा टाइमला काय होतं, तिथे जखम व्हायचे चान्सेस असतात. तर त्याचा एप्सिस सेल्युलायटिस सुद्धा होऊ शकतो. आणि पेशंटला हे सगळं काही जाणवतच नाही, कारण की त्यांना तिथे बधिरता येऊन जाते, नर्व एंडिंग पूर्ण टोटल डॅमेज असतात. मग तसंच मॅक्रोवॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन असतात. मॅक्रोवॅस्क्युलर म्हणजे जे मोठे रक्तवाहिन्या आहेत त्या कॉम्प्लिकेट व्हायला लागतात, जसं कोरोनरी हार्ट डिझीज झालं,

0: फेलियर, हार्टचे अटॅक्स येणे, स्ट्रोक म्हणजे ब्रेनमध्ये अटॅक येणे, पेरिफेरल आर्टरी डिझीज, तर हे मायक्रोवॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन झाले.
1: बोलताना आपण उल्लेख केला होता डायबिटीज फूट रोग, जे पायाविषयी आपण सांगितलं, तर हा नेमका काय असतो आणि लोकांनी आपल्या पायांची काळजी कशी घेतली पाहिजे?
0: येस, डायबेटिक फूट म्हणजे जे पेशंट आहेत यांचं, जसं मी सांगितलं की खूप नर्व एंडिंग्स जे असतात ते डॅमेज व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे लॉस ऑफ सेन्सेशन असतं. जी जखम झाली ती बरी होणार नाही किंवा बरी होत नाही. तर हे सगळे गोष्टी अवॉइड करण्यासाठी डेली लाईफस्टाईल मध्ये पेशंटनी आपले पाय 2 वेळेस धुणे, तेही सोप वॉटरनी, त्याच्यात काही डेटॉल वगैरे टाकलं तरीही चालतं. मग पाय धुतल्यानंतर ते पूर्ण पुसून घेणे आणि कोरडे करणे, मग त्यानंतर त्याला मॉइश्चरायझर लावणे, व्यवस्थित त्याची निगा बरतणे, नख जर वाढलेले असतील तर ते वेळोवेळी कट करणे, कारण नख वाढल्यामुळे इनग्रोन नेल्स होऊ शकतात, म्हणजे ते आतल्या बाजूनी नख वाढतात आणि तिथे जखम तयार व्हायला लागते, तिथे ऍप्सिस तयार व्हायला लागतं, तिथे सेल्युलाइटिस होऊ शकतो. पायात नेहमी सॉक्स घाला, पायाला पूर्ण प्रोटेक्शन राहतं. तर त्यासाठी लवकरात आपल्या डॉक्टरकडे जाऊन दाखवणे आणि प्रॉपर मेडिकेशन घेणे हाच उपचार आहे.
1: गर्भावस्थेतील मधुमेह ही टर्मिनॉलॉजी आहे, ही बऱ्याच वेळा ऐकण्यात येते, काय आहे आणि आई आणि बाळासाठी किती ही धोकादायक असू शकते?
0: जेस्टेशनल डायबिटीज म्हणजेच गर्भ अवस्थेतील मधुमेह ही अत्यंत धोकादायक सिच्युएशन असते, म्हणजे आईला प्रीक्लेम्शिया, हाय ब्लड प्रेशर, सिझेरियन सेक्शनची डिलिव्हरी, कारण बेबीचं वेट खूप जास्त असतं, त्या बेबी मॅक्रोसोमिया म्हणतो आम्ही, म्हणजे जे बाळांचं वजन नॉर्मल पेक्षाही खूप जास्त होतं, ते डायबेटिक मदर्सला बॉर्न होतात. त्या बाळांमुळे मदरला प्रॉब्लेम असतो, इवन बेबीलाही प्रॉब्लेम असतो, त्यांनाही फिटल डिस्ट्रेस होऊ शकतो, कारण त्यांची वाढ ग्लुकोज जास्त असल्यामुळे जास्त वाढ होते. तर त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स जास्त प्रमाणात होतात. बेबीला हायपोग्लायसेमियाही होऊ शकतो, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस होऊ शकतो, जॉन्डिस होऊ शकतो, कंजनायटल हार्ट डिफेक्ट्स होऊ शकतात. तर यामुळे आपण आधीच जेस्टेशनल डायबिटीज जे मदर्स असतात त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे खूप जास्त.
1: अच्छा, ग्रामीण आणि शहरी भागात डायबिटीज निदानातील मुख्य अडचणी कोणकोणत्या आहेत?
0: ग्रामीण भाग जो आहे तिथे अवेअरनेस थोडं कमी पडतं, कारण तिथे मूलभूत शिक्षणाची जी मात्रा आहे ही थोडी कमी असते, बरोबर. म्हणूनच तिथे स्क्रीनिंग सुद्धा लोक कमी करतात, कारण त्यांच्या लक्षातच येत नाही की त्यांच्या बॉडीमध्ये जे चेंजेस होतात ते कशामुळे होतात आहे. तर म्हणून दे डोंट गो देमसेल्फ फॉर टेस्टिंग, ते स्वतः जाऊन स्क्रीनिंग करणार नाही, त्याच्यामुळे निदान होणार नाही. निदान नाही झालं हे लक्षातच येत नाही आपल्या,
1: बरोबर.
0: मग समज असतो लोकांचा बिकॉज ऑफ सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस म्हणा, की जर तपासलं आणि शुगर निघाली तर, कारणामुळे बरेच जण टेस्टही नाही करत. पण ग्रामीण भागामध्ये जे आहे हे एनसीडी मार्फत सगळीकडे फ्री ट्रीटमेंट अवेलेबल आहे. आणि जे अर्बन शहरी भाग आहे सगळ्या गोष्टींची अवेलेबिलिटी आहे, अवेअरनेस आहे, एज्युकेशन आहे. पण जसं मी सांगितलं म्हणजे एवढे बिझी असतात लोक 12 आवर्सच्या ड्युटी शेड्यूल मधनं, त्यांना वेळ भेटत नाही या सगळीकडे लक्ष देण्यासाठी. सो दे अवॉइड इट, पुढे बघू पुढे बघू असं करतात. त्यामुळे हे 2 मेजर डिफरन्सेस आहेत.
1: मुख्य जो डायबिटीज शुगरशी संबंधित आहे, कार्बोहायड्रेटशी सुद्धा हा संबंधित येतो. डायबिटिक जे रुग्ण असतात त्यांनी आपल्या आहारात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कसे नियंत्रित करावे?
0: शुगर म्हणजेच प्युअर कार्बोहायड्रेट्स. आता हे जे कार्बोहायड्रेट्स आहेत हे आपण नियंत्रित ठेवले पाहिजे. शुगर पूर्ण बंद करणे आहे. तुमच्याकडे आर्टिफिशियल स्वीटनर्स असतात, त्याचा तुम्ही मॉडरेशन मध्ये वापर करू शकता, पण शुगर पूर्ण टोटली कट डाऊन करावं लागते. गूळ चालत नाही, मध चालत नाही, कारण त्यांचा एक ग्लायसेमिक इंडेक्स हाय असतो. शुगर किंवा गूळ किंवा मध हे तिन्ही गोष्टी वापरायच्या नाही. मग दुसरं म्हणजे आपलं जे जेवणाचं ताट असतं ते गोल असतं, तर त्या गोल ताटाचा अर्धा भाग जो आहे त्याच्यामध्ये तुमचे पूर्ण व्हेजिटेबल्स असायला पाहिजे. व्हेजिटेबल इन फॉर्म ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, सॅलड्स आणि कुक्ड व्हेजिटेबल्स, व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स. मग त्याच्यात जे 1/4 प्लेट आहे त्याच्यामध्ये प्रोटीन्स यायला पाहिजे. प्रोटीन्स म्हणजे तुम्ही जेवताना दूध, दही, ताक ह्याचा समावेश असला पाहिजे. एक बाउल का असत नाही, पण इट शुड बी देअर रेग्युलरली. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही पनीर घेऊ शकता. जर तुम्ही नॉनव्हेज डाएटमध्ये असाल तर तुम्ही एग्ज आणि नॉनव्हेज फूड त्याच्यात इन्क्लूड करू शकता, जे हाय प्रोटीन असतं. स्प्राउट्स जे सगळीकडे अवेलेबल आहे, मोड आलेलं धान्य. जर तुम्ही ताट व्हेजिटेबल सॅलड्स पासून खायला सुरू केलं, मग प्रोटीन्स पण खायला सुरू केलं, तर आपली भूक बरीचशी कमी होऊन जाते. आणि मग जो लास्ट पोर्शन 1/4 मील आहे दॅट इज कार्बोहायड्रेट, तर ते कमी जातं. मग कार्बोहायड्रेट कमी म्हणजे जशी गव्हाच्या पोळीचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे, तर अशा वेळेला गव्हाची पोळी न खाता आपण जर ज्वारीची किंवा बाजरीची भाकर खाल्ली तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, म्हणजे त्याच्याने आपली शुगर वाढत नाही. तर भाकरी खाणं जास्त योग्य आणि उत्तम राहणार. आणि भात जो आहे हा कमी प्रमाणात जातो जर हे डायट क्लॉकवाईज आपण प्लेट फॉलो केली तर.
1: या उत्तराचं स्पष्टीकरण देत असताना आपण ग्लायसेमिक इंडेक्स हा एक शब्द वापरला, नेमकी ही संज्ञा

ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे प्रत्येक जेवणाचे जे घटक असतात, जसं मी पोळी म्हणलं आणि भाकर म्हणलं, तर त्याच्यामध्ये शुगर वाढवण्याची कॅपॅसिटी असते त्याला ग्लायसेमिक इंडेक्स म्हणल्या जातं सर्वसामान्य भाषेमध्ये. काही काही फूड्स, जसं की आता तुम्ही कुठलं कोल्ड्रिंक पिलं तर तुमचा ग्लायसेमिक इंडेक्स हा एकदम झपाट्याने वाढतो आणि तुमची शुगरही तिथे वाढलेली असते. आणि तेच जर तुम्ही ताक घेतलं तर ग्लायसेमिक इंडेक्स वाढत नाही, बरोबर? म्हणून मग शुगरही वाढत नाही.

0: ज्यांना टाइप 2 म्हणजे प्रकारचा डायबिटीज झालेला आहे, तर अशा लोकांनी काय काळजी घेणं गरजेचं आहे?
1: टाइप 2 डायबिटीज जो आहे हा क्रॉनिक आजार आहे, हा नेहमी आपल्या सोबतच राहतो. आता खूप सारे ऍडव्हर्टायझिंग गिमिक्स आहेत ज्याच्यामध्ये सांगतात हे खाल्ल्याने डायबिटीज पूर्णतरे बरा होतो किंवा पूर्ण जड सगट जातो वगैरे, असं नसतं. आपण डायबिटीज रेमिशन म्हणजे डायबिटीज कंट्रोल करू शकतो, पण त्याला जे डायबिटीजचे जे पिल्लर्स आहे ट्रीटमेंटचे ते फॉलो करावं लागणारच पेशंटला. डायट, एक्सरसाइज, ओरल हायपोग्लायसेमिक ड्रग्स, गरज पडल्यास इन्सुलिन, याच्या पलीकडे ट्रीटमेंटच नाही आहे.
0: डायबिटीक जे रुग्ण आहेत त्यांना डायबिटीज झालेली आहे अशा रुग्णांसाठी आठवड्यातून किती दिवस व्यायाम आवश्यक आहे?
1: 40 मिनिटं दररोजपणे व्यायाम करणं फार गरजेचं आहे. आठवड्यात 5 दिवस केला तरीही चालेल, किंवा 150 मिनिटं पूर्ण आठवड्याभराचं व्यायामाचा जो टाइम आहे हा कॅल्क्युलेट करायचा. डिजिटल जमाना सुरू झालेला आहे तर स्मार्ट वॉचेसमुळे आपल्याला आपल्या हातातच ती घडी घातलं की आपण आपली ऍक्टिव्हिटी ट्रॅक करू शकतो, ते सगळ्यात इझी आहे. आणि एक्सरसाइज जी आहे ही वेगळी वेगळी सिलेक्ट करायची, म्हणजे आठवड्यात 2 दिवस जर ब्रिस्क वॉकिंग केली, 2 दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग केली, म्हणजे ह्याच्यानी बोर्डम नाही होणार आणि एक्सरसाइज टाळत नाहीत मग लोक. तर वेगळ्या वेगळ्या फॉर्म ऑफ ऍक्टिव्हिटीज करत राहिलं तर हे खूप चांगलं आहे. पण जसं वय जेव्हा जास्त असतं तेव्हा गुडघ्याचे जे आजार होतात तेव्हा लो इम्पॅक्ट एक्सरसाइज करणे गरजेचं आहे.
0: पुढचा जो आजार आहे ज्याविषयी आपण बोलणार आहोत तो आहे थायरॉइड. थायरॉइड हा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढणारा आजार म्हणून निदर्शनात येत आहे. तर महिलांमध्ये थायरॉइडचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त का आढळते?
1: महिलांमध्ये 4 टाइम हे प्रमाण जास्त आढळतं पुरुषांना.

0: फोर टाइम्स वुमेन आर मोर प्रोन टू थायरॉइड प्रॉब्लेम्स. आता हे जे कारण जसं ऑटोइम्युन प्रिडिपोजिशन झालं, आता ऑटोइम्युन प्रिडिस्पोजिशनमध्ये हाशिनोमोटोज थायरॉइडायटिस आणि ग्रेव्स डिझीज. हाशिनोमोटोज जो आहे हा हायपोथायरॉइड कॉज करतो, ग्रेव्समुळे हायपरथायरॉइडिझम होतो. तर हे ऑटोइम्युन कंडिशन्स आहेत. स्त्रियांमध्ये सेक्स हार्मोन्स असतात, स्पेशली इस्ट्रोजन. हे हार्मोन दुसऱ्या अँटीबॉडीजचे प्रोडक्शन स्टिम्युलेट करतं, जेणे की ऑटोइम्युन रिस्पॉन्स डेव्हलप होतो आणि ते थायरॉइड ग्लँड जे असते, जी ग्रंथी असते, त्यालाच टार्गेट करतं. पुरुषांमध्ये मेल हार्मोन असतं टेस्टेस्टेरॉन, जे की प्रोटेक्टिव्ह अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीमध्ये जास्त आहे. तर त्याच्यामध्ये पुरुषांमध्ये ही संख्या कमी आहे. स्त्रियांमध्ये खूप हार्मोनल चेंजेस होतात, प्युबर्टी, मेनस्ट्रुएशन, प्रेग्नेन्सी, मेनोपॉज. तर ह्या सर्वांमध्ये थायरॉइड फंक्शनचे जे इम्पॅक्ट आहे हे इम्बॅलन्स नक्की करत राहतं. तर त्याच्यामुळे ही शक्यता स्त्रियांमध्ये जास्त असते. आणि परत मग काही जेनेटिक फॅक्टर्स सुद्धा रिस्पॉन्सिबल असतात.
1: हायपोथायरॉइडिझमची सुरुवातीची लक्षणे कोणती आणि त्याच्याकडे कसं लक्ष देऊन आपल्याला ते दूर करता येईल?
0: बरोबर. हायपोथायरॉइडिझम मध्ये खूपदा पेशंटला थकवा जाणवतो, म्हणजे काही न करताही थकवा असतो. बसल्या जागी ही पेशंट थकल्यासारखा वाट, म्हणजे त्याला फील होतं की मी खूप थकलो आहे. वेट गेन होतो, लठ्ठपणा येतो, कोल्ड इंटॉलरन्स असतो, कॉन्स्टिपेशन असतं, जॉईंट पेन्स असतात. तर ही सगळी हायपोथायरॉइडची कंडिशन असते. म्हणजे झोप घेतल्यावरही पेशंटला फ्रेश वाटत नाही आणि त्याला थकल्यासारखं सतत वाटणे. मग मेन्स्ट्रुअल चेंजेस असतात, इरेग्युलॅरिटीज असतात मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये, नैराश्य वाटते पेशंटला, डिप्रेशन वाटतं बऱ्याचदा, मूड स्विंग्स होतात, चिडचिडपणा जाणवतो. तर हे सगळं थायरॉइडमुळे होतं.
1: थायरॉइड वाढल्यास वजन, मानसिक आरोग्य आणि प्रजनन क्षमतेवर त्याचा कसा परिणाम होतो?
0: हायपोथायरॉइड जर असेल तर वेट गेन होतं, स्लो मेटाबॉलिझम असतं. स्लो मेटाबॉलिझम मुळे काय होतं, कॅलरीज बर्न होत नाही. मग जे पण तुम्ही खाता दॅट इज कन्वर्टेड इन टू युअर, ते हाय कॅलरीज जे आहे त्याचा साठा वाढत जातो आणि पेशंटला लठ्ठपणा यायला लागतो. बरोबर. मग दुसरी गोष्ट, डिप्रेशन होतं, ब्रेन फॉगिंग होतं, इवन फर्टिलिटीचे समस्या असतात, इरेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल्स चालतात, पेशंट कन्सीव्ह करत नाही, म्हणजे गर्भ राहत नाही त्यांचा. तर हे सगळं हायपोथायरॉइडिझम मध्ये होतं. हायपरथायरॉइडिझम मध्ये याच्या अपोजिट गोष्टी व्हायला लागतात, जसं की वेट कमी होणे. मग अँग्झायटी लेवल जी आहे ही खूप जास्त असते, पेशंट खूप चिडचिड करतात, त्यांना मूड स्विंग्स भयंकर रीतीने होतात, पेशंटला स्लीप प्रॉब्लेम्स जाणवतात, म्हणजे झोप पूर्ण असं लागत नाही, हृदयाचे ठोके जे असतात हे जास्त जातात. तर हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत, पेशंटला मिसकॅरेज होतात, मेंटल रिटार्डेशन होऊ शकतं न्यूबॉर्न बेबीज मध्ये. तर हे सगळे हायपरथायरॉइडिझम मध्ये खूप कॉमन आहे.
1: आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणते थायरॉइडचे विकार वाढतात?
0: गॉयटर म्हणजे जसं तुम्हाला लोकांनी पाहिलं असेल की थायरॉइड ग्रंथी जी आहे ही आपल्या नेकमध्ये असते. तर इथे जेव्हा ती सिच्युएटेड असते तेव्हा तिची साईज आपल्याला अशी नॉर्मली जेव्हा पेशंटकडे बघतो, आपण नॉर्मल लोकांकडे बघतो तेव्हा ते दिसत नाही. पण गॉयटर म्हणजे काय होतं, तिथे अशा खूप सुजलेला जो गळ्यामध्ये एक बटरफ्लाय शेप दिसतं, दॅट इज गॉयटर. तर तो आकार वाढतो थायरॉइडचा आणि ती स्वेलिंग आयोडीनच्या कमतरतेमुळे वाढते. हायपोथायरॉइडिझम म्हणजे आयोडीन डेफिशियन्सी, पुरेसे आयोडीन तयार होत नाही या कंडिशनमध्ये आणि म्हणूनच पेशंटला जेणेकरून स्लगिशनेस, थकवा, वेट गेन हे सगळं जाणवतं. आणि कंजनायटल ॲबनॉर्मॅलिटीज म्हणजे जसं की लहान मुलांमध्ये मेंटल रिटार्डेशन, क्रिटिनिझम, ग्रोथ स्टॉप होणे म्हणजे वाढ खुंटणे, हा प्रकार सगळा होतो.
1: मुलांमध्ये थायरॉइड विकार दिसल्यास पालकांनी कोणती चिन्हे ओळखावीत, थायरॉइडचे लक्षणं आहेत, जेणेकरून त्यांना त्याच्यावर योग्य उपचार घेता येईल?
0: बरोबर. जसं मी सांगितलं, बिहेवियरल पॅटर्न चेंज असतो. जर आपल्याला आपला मुलगा आधी खूप ऍक्टिव्ह, व्यवस्थित, नॉर्मल असेल आणि आता जर तो स्तब्ध झालाय किंवा तो रिस्पॉन्ड करत नाही किंवा तो जास्त रिॲक्ट करत नाही, डिप्रेस्ड राहतो किंवा त्याच्यात खूप लिथार्जी आहे, तो खूप लवकर थकतो आहे, तर या सगळ्या गोष्टी पेरेंट्सनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्याची लवकरात लवकर तपासणी करून आपल्या पीडियाट्रिशियनकडे दाखवलं पाहिजे.
1: डायबिटीज, थायरॉइड आणि ओबेसिटी संदर्भात काही गैरसमज आहेत, तर नेमके हे काय गैरसमज आहेत आणि त्याविषयी योग्य समज काय आहेत, याविषयी काय सांगाल?
0: डायबिटीजमुळे जे गैरसमज आहे, जसं की डायबिटीज हा काय फार सिरियस प्रॉब्लेम नाही, एकदा नियंत्रणात आला की गोळ्या बंद करता येतात, पण असं नसतं. डायबिटीज हा क्रॉनिक आजार आहे आणि तो आपल्यासोबतच राहणार आहे, म्हणून आपल्याला डॉक्टरच्या ॲडवाईजमध्ये मेडिसिन घेणं आणि ते कंटिन्यू लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्येच आपल्याला राहणं हे येता यायला पाहिजे. थायरॉइडचा पण लोकांना बराचसा गैरसमज असतो, म्हणजे सिम्पटम्स कमी झाले की ते गोळ्या बंद करतात, तर असं न करता पूर्ण मॅनेजमेंट आणि नेहमी त्याचं वारंवार मॉनिटरिंग हे असणं गरजेचं आहे. थायरॉइडचा अजून समज आहे की कुठलं डायट फॉलो केल्याने थायरॉइड पूर्ण नष्ट होतो, असं काही नाही. डायबिटीजला हार्मोनल ट्रीटमेंटच लागते.
1: आरोग्य तपास

0: प्रश्नांकडे लोकांची उदासीनता असते, उदासीनता दूर करून त्यांना आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी आपण काय संदेश द्याल?
1: लोकांमध्ये भीती खूप आहे, म्हणजे जसं रोग निदान झाले तर काय होईल, आपल्याला खर्च खूप करावा लागेल का, मग त्यांची जी ती सायकल आहे, जो क्वेश्चनेअर आहे तो चालूच राहतो आणि ट्रीटमेंटचा पार्ट जो आहे तो अंमलबजावणीच येत नाही. खूप दुसरेही कारण असू शकतात. या सगळ्याच्या पार जाऊन आपण आरोग्य सेवा जी आहे ही पूर्णपणे फॉलो केली पाहिजे आणि आपण लवकरात लवकर दाखवून, शहरी भागात असो का ग्रामीण भागात असो, टेस्ट करून आपण पुढचा इलाज केला पाहिजे.
0: मॅडम, आज आपण आमच्या

0: सेवा जी आहे ही पूर्णपणे फॉलो केली पाहिजे आणि आपण लवकरात लवकर दाखवून शहरी भागात असो का ग्रामीण भागात असो टेस्ट करून आपण पुढचा इलाज केला पाहिजे.
1: मॅडम आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात डायबिटीज आणि थायरॉइड या सारख्या गंभीर आजारावर आपण सविस्तर असं मार्गदर्शन आमच्या श्रोत्यांना केलं. आमच्या आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांतर्फे मी आपला मनापासून आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: थँक्यू व्हेरी मच.

0: आरोग्य संवाद या कार्यक्रमात आज मधुमेह आणि थायरॉइडचे आजार, कारणे, लक्षणे आणि उपचार या महत्वपूर्ण विषयावर तज्ज्ञ डॉक्टर तृप्ती जवादे यांच्याशी आशिष गावंडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं नितीन भट आणि पल्लवी सपकाळे यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.
1: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा. अमरावतीकरांसाठी खास बातमी, गार्गी बाय पीएन गार्गिड अँड सन्स सिल्वर आणि नॅचरल डायमंड ज्वेलरीचं एक्सक्लुसिव्ह स्टोर आता कापडिया सिटी सेंटर अमरावती येथे. ग्रँड इनॉग्रल ऑफर, सिल्वर ज्वेलरी वर फ्लॅट 25% सूट आणि सर्टिफाइड नॅचरल डायमंड ज्वेलरी वर अप टू 100% सूट. गार्गी बाय पीएन गार्गिड अँड सन्स ग्राउंड फ्लोर कापडिया सिटी सरला आजच भेट द्या. चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.

0: ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. 10:34 आणि 15 सेकंद झालेली आहेत आणि आता ऐका कार्यक्रम गीतगंगा.
1: गीतगंगा
0: श्रोते हो, गीत गंगा या मराठी गाण्यांनी सजलेल्या कार्यक्रमात आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं मी स्वागत करते. कार्यक्रमात सुरुवातीला ऐका अजय गोगावले यांच्या स्वरात बंध प्रेमाचे या चित्रपटातलं गीत, किशोर कदम यांची गीतरचना, संगीत अजय अतुल यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर. आत्ताच आपण विविधांतर्गत आरोग्य संवाद हा कार्यक्रम

0: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
1: बसला अनोख्या पासून बचाव करा.
2: आरबीआय सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.
3: ही तर फक्त तुझ्या आणि माझ्या क्षणांची कहाणी, तुझ्या माझ्यातली क्षण तीच तर आयुष्याची.

श्रोते हो, आत्ताच आपण क्षण या चित्रपटातलं गीत ऐकलं. स्वप्नील बांदोडकर आणि प्रसाद ओक यांचा स्वर होता. नितीन आखवे यांची ही गीतरचना होती. संगीत किशोर रानडे यांचं. गीतगंगा या कार्यक्रमात आज काही नवीन चित्रपट गीत आज आपण ऐकत आहात आणि पुढचं गीत आता ऐका. अगबाई अरेच्या दोन या चित्रपटातून हे गीत. मनोहर गोलांबरे यांचं हे गीत आहे. निषाद यांचं संगीत. गात आहेत शंकर महादेवन.

शंकर महादेवन यांना आपण ऐकत होतात अगं बाई अरेच्या दोन या चित्रपटातलं हे गीत होतं. गीत गंगा या कार्यक्रमात आता पुढे ऐका स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांच्या युगलस्वरात. अश्विनी शेंडे यांची गीतरचना, निलेश मोहरीर यांचं संगीत. चित्रपट श्री पार्टनर.

स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांचे युगलस्वर आता त्याच आपण अश्विनी शेंडे यांचं गीत ऐकलं. निलेश मोहरीर यांचं संगीत होतं. गीतगंगा या कार्यक्रमात काही मराठी चित्रपट गाणी आपण आज ऐकताय. पुढचं गीत आता ऐका बेला शेंडे यांच्या स्वरात. गुरु ठाकूर यांची गीतरचना, संगीत अमित राज यांचं, चित्रपट क्लासमेट.

श्रोते हो, गीतगंगा या कार्यक्रमात आता वेळ झाली आहे शेवटचं गीत ऐकण्याचं. नटसम्राट या चित्रपटातलं गीत आता ऐकवीत आहोत. विभावरी आपटे जोशी यांचं स्वर आहे, कुसुमाग्रज यांची ही रचना आणि संगीत दिलंय अजित परब यांनी.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच गीत गंगा या कार्यक्रमातून आपल्या रेडिओ मैत्रिणीला तारा द्या. पुन्हा भेटू पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. गीत गंगा. चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे ठीक 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत फोन इन कार्यक्रम स्वर संवाद. आजच्या संवादिक आहेत अवंती मोरे आणि या कार्यक्रमाचे सादर करते आशिष गावंडे.
1: फोन इन कार्यक्रम स्वर संवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवा वजणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनु. स्वर संवाद फोन इन कार्यक्रम स्वर संवाद.
2: श्रुतीहो, आजच्या स्वर संवाद या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधला आहे अवंती मोरे यांनी. तर या कार्यक्रमाचे सादर करते आहेत आशिष गावंडे. नमस्कार रसिक श्रोते हो, आजच्या स्वर संवाद या फोन इन संवाद आणि फरमायशी गीतांच्या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रक्ताची नाती जन्मानं मिळतात, मानलेली नाती मनानं जुळतात, पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात. रसिक हो, मैत्री ही मानवी जीवनातील एक अतिशय सुंदर, उबदार आणि आधार देणारी निरपेक्ष असं नातं आहे. रसिको, आपल्यातल्या या मैत्रीपूर्ण नात्याला स्वर आणि संवादाच्या माध्यमातून अधिक खुलवूयात. स्वर संवादाचा हा बहुरंगी इंद्रधनू अनुभवायला आपणही उत्सुक असाल हो ना? चला तर मग रसिको, हो जाणून घेऊयात आजच्या कार्यक्रमात पहिला फोन कॉल कोणाचा आहे ते. आजच्या स्वरसंवाद कार्यक्रमात आपलं खूप स्वागत. आमचे कोण श्रोते फोन लाईन वर आहेत?
3: माझं नाव प्रकाश येडाम.
2: अच्छा, काय करता प्रकाश जी आपण?
3: काही नाही मॅडम, खालीच आहे, काही काम नाही.
2: 21 जून ला योग दिवस आहे, जागतिक योग दिवस. आपण आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी, तब्येतीची काळजी घेण्यासाठी आपण वेगळं अजून काय करता? योगा करता का? दिव्य दृष्टी आपल्याला मिळालेली आहे एक. आणि 21 जून ला आंतरराष्ट्रीय संगीत दिवस पण आहे आणि आपण संगीत प्रेमी आहात म्हणूनच आपण आकाशवाणी अमरावतीशी जुळली पण आहात हो ना?
3: हाजी हाजी. मला माझा प्रथमच फोन लागला मॅडम.
2: हो, अरे वा, आम्हाला खूप आनंद
3: झाला.
2: अच्छा, आमचे खूप श्रोते असतात, प्रयत्न करत असतात आणि कोणाचा तरी फोन त्यावेळी लागतो, पण जेव्हा नवीन श्रोते आमच्याशी जुळतात तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो, कारण त्यांच्याशी आमचा संवाद होतो ना या
3: माध्यमात.
2: अरे वा, खूप छान. बरं प्रकाश जी, आपल्या आयुष्यात संगीताला किती महत्व आहे सांगाल का थोडं?
3: संगीताबद्दल तर मला खूप आवडी आहे माझी आणि मी असे रात्रंदिवस तुमचं FM तर माझं तर चालूच राहते. तुम्ही सकाळी पासून सांगा रात्री 11 वाजता चालूच राहते.

0: बजाज इकडले तिकडले जाणे, तुमचे कोणत्या बद्दलची माहिती वगैरे सर्व मी ऐकत राहतो, बातम्या वगैरे सर्व.
1: अच्छा, आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम ऐकता आपण?
0: हा हा.
1: बरं, आणि आता आपण म्हणालात की संगीत आपल्याला खूप आवडतं, तर मग आपल्याला जुनी गाणी आवडतात की नवीन गाणी आवडतात?
0: मला गाणं जुने जास्त आवडतात.
1: बरं, मग आज आपण कुठल्या गाण्याची फरमाईश करणार आहात?
0: मला गाणं आवडत आहे अरुण दाते यांच्या आवाजातलं चोर गंगेच्या ताटावरती वचन दिले तुम्हाला.
1: बरं, आपल्यासोबत हे गाणं ऐकण्यासाठी अजून कोण कोण आहे प्रकाशजी?
0: माझ्यासोबत आहे माझी पत्नी आहे शिला गेडाम, माझी मुलगी आहे आरती गेडाम आणि माझा मुलगा आहे महेश गेडाम.
1: अच्छा, तर प्रकाशजी आज आपण फोन केलात आणि पहिल्यांदा आपण फोन केलाय लागला आहे आणि आपली फरमाइश पूर्ण होतीये. कार्यक्रमातला हा पहिलाच फोन आहे बरं, तर आम्हाला खूप आनंद झालाय. तर आम्ही आपली फरमाइश पूर्ण करतो आहोत. आपण आपल्या प्रियजनांसमवेत ऐका आपल्या आवडीचं हे छान संगीत.

0: स्वर संवाद कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: आता स्वाद भारत पवार बोलतो मॅडम, खंडेलवाल नगर मधून. आज लई दिवसानंतर मॅडम फोन लागला तुमच्या स्वाद मध्ये.
0: अच्छा,
1: मला ते गाणं ऐकायचं होतं बॉर्डर पिक्चरच. मुलगा इथं आहे आर्मी मध्ये.
0: हो, अरे वा, खूप छान.
1: लद्दाखला आहे.
0: अरे वा, आणि तिथे तर ते तापमान एकदम कमी अंशाचं असतं, म्हणजे खूप थंडी असते ना लद्दाखला. आपला मुलगा आर्मी मध्ये आहे तर आपल्याला कसं वाटतंय?
1: आम्हाला मॅडम लई गर्व आहे त्याच्याबद्दल, कारण त्यांना बॉर्डर पिक्चर पाहिला तेव्हापासूनच त्याची इच्छा होती आम्ही आर्मी मध्ये जाईल.
0: अरे वा, खूप छान चित्रपट पाहिला आणि त्याच्यातला चांगला आदर्श घेतला. आज आपण पाहतो की तरुण पिढी जी आहे ती असे चित्रपट पाहते आणि त्याच्यातलं जे वाईट आहे तेच घेते, पण नेमकेपणाने देशसेवा काय आहे, राष्ट्रसेवा काय आहे आणि त्यांनी प्रेरित कसं व्हायला पाहिजे हे आपल्या मुलांनी छान घेतलं आहे.
1: देशाबद्दल त्याला तिथूनच जागृत झाला म्हणून त्याच्या एकच इच्छा होती, कुठंच नाही जाणार, फक्त आर्मीतच जाईल.
0: अरे वा, आणि ही अभिमानाची गोष्ट.
1: प्रयत्न केला मॅडम त्यांनी आपल्या पैशावर, प्रयत्न केला आणि तो सुटाच लागला तिथे.
0: अरे वा, खूप छान. हा देशासाठीचा अभिमानाचा क्षण आहे, तसाच हा आकाशवाणी अमरावतीच्या श्रोता म्हणून आमच्यासाठी पण अभिमानाचा क्षण आहे, अमरावतीसाठी पण अभिमानाचा हा क्षण आहे.
1: मॅडम तुम्ही आकाशवाणीचे कार्यक्रम

0: हा राहायचो पूर्ण, मी ट्रायचा लय दिवसापासून केला मॅडम, आता पण आज लागला लय दिवसानंतर फोन.
1: अरे वा,
0: तसं आम्ही मॅडम इंगणघाटला राहत होतो, म्हणजे ते रेल्वेने ऍक्सिडेंट झाला म्हणून आता आम्ही इमरजीला शिफ्ट झालो.
1: अच्छा, आपल्या पायाला अपघात झालेला आहे आपण सांगितलं, तर मग
0: हो मॅडम,
1: उदरनिर्वाहासाठी आपण काय करता आता?
0: मॅडम आता मी तर घरीच राहतो, फुलगास करते आमचं थोडं.
1: अरे वा, त्याची आता दोन्ही पण जबाबदारी आहे, कुटुंब आणि राष्ट्र हे दोन्ही तो
0: हो
1: सांभाळतो आहे. तर आमच्या खूप शुभेच्छा आहे त्याच्या पाठीशी. आणि आज आपण फोन केलेला आहे, तर आज आपल्याला कुठलं गाणं ऐकायचंय?
0: मॅडम, बॉर्डर मॅडम.
1: आणि हे गाणं ऐकण्यासाठी हरजी आपल्या सोबत कोण कोण आहे?
0: हा, आमच्यासोबत माझी पत्नी आहे अर्चना पवार, मुलाचं मनीष पवार आहे मॅडम.
1: अच्छा, आपल्या नावात भारत आहे, तर
0: मॅडम
1: भारताचं
0: भारत
1: रक्षण आपला मुलगा करतो आहे, याही भारताचं आणि देश भारताचं पण
0: स्वाभिमानाची
1: रक्षण करतो आहे.
0: गोष्ट मॅडम, मला तर
1: खूप छान,
0: मला तर आनंद वाटते.
1: आम्हाला सगळ्यांना खूप अभिमानाची गोष्ट आहे. ऐका आपल्या आवडीचं हे गीत आपल्या समस्त प्रियजनांसमवेत.

0: परसंवाद कार्यक्रमात आपलं स्वागत. आमचे कोण श्रोते फोनलाईनवर आहेत?
1: हॅलो मॅडम, मी लहान आरवी तालुका आष्टी जिल्हा वर्धा इथनं रवींद्र रामदास आकोलकर बोलतोय. मॅडम
0: कसे आहात रवींद्रजी? आपण?
1: मी मजेत आहे. अवंती मोरे ताई नमस्कार.
0: नमस्कार. आपण ओळखता?
1: अरे बापरे, तुमचा आवाज जर कुणी ओळखला नाही तर मग नमस्कार. कारण उद्घोषिका आहे किंवा तुमच्या म्हणजे उच्चारण आणि बोलताना जे एक ट्युनिंग असतं ते खूप छान आहे मॅडम. आपण
0: धन्यवाद. आणि आपण आवर्जून आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम ऐकता हे आम्हाला ऐकून फार आनंद झालेला आहे.
1: आणि विशेष म्हणजे मी दोन्ही डोळ्याने ब्लाइंड आहे.
0: म्हणजे आपल्याकडे दिव्य दृष्टी आहे आणि त्या अनुभवातनं आपण पुढच्याला जोखता ओळखता आणि आपल्याला त्या गोष्टीची जाणीव होते. आपल्याकडे तो भाव आहे तर आपल्याकडे अधिकचा आहे, कमी नाहीये. तर
1: नाही, बरोबर आहे. आपण जे काल निवेदन दिलं होतं ना की बा काही अपयार्य कारणामुळे मंगळवारला रेकॉर्डिंग होऊ शकलं नाही, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आणि तुमची जी अपेक्षा होती त्या अपेक्षेला अनुसरूनच तुमच्या बोलण्याच्या प्रतिसाद दिला मॅडम.
0: अगदी, आम्हाला फार आनंद झालेला आहे. आणि रवींद्रजी, आपण आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम केव्हापासून ऐकताय?
1: मला अमरावती आकाशवाणीवरून जे सकाळी 6:05 भक्ती संगीत प्रसारित होतं, त्यानंतर 6:40 जो आपला विचार मंथनाचा कार्यक्रम असतो चिंतन, तो आवडतो. त्यानंतर विविध अंतर्गत ज्या काही मुलाखती येतात त्या आवडतात. सांगुणा नावाची कादंबरी आधी येत होता, छान होती.
0: आपण एकदम चोखंदळ रसिक आहात असंही म्हणायला काही हरकत नाही. बरं रवींद्रजी, 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस पण आहे आणि आंतरराष्ट्रीय संगीत दिवस पण आहे, तर आपल्या आयुष्यात योगाला आणि संगीताला किती महत्व आहे, काय सांगाल आपण?
1: योग जर माणसाने केला तर माणसाची स्मरण शक्ती, त्यानंतर माणसाचा जो म्हणजे विचार करण्याची प्रवृत्ती आहे ती बदलते. आणि संगीत हे तर एक माणसाचं आयुष्यात दुःख विसरण्याचं एक महत्वाचं साधन आहे संगीत.
0: अगदी,
1: योगामुळे आपली शरीर प्रकृती सुद्धा छान राहते मॅडम.
0: हो, म्हणजे योग हा आपल्या शरीर स्वास्थ्याला चांगला करतो, मनस्वास्थ्यालाही चांगला करतो, पण मनाला आनंद जे देतं ना ते संगीत आहे. हो ना? आपण कुठल्या प्रकारचं संगीत जास्त पसंत करता? आपल्याला कुठल्या प्रकारचं संगीत जास्त आवडतं?
1: मला नेमकं जुनी गाणे जास्त आवडतात. आणि मला दाता या चित्रपटातील बाबुल काय घर बहिणा हे गीत ऐकायचं होतं.
0: आपल्यासोबत कोण आहे हे गाणं ऐकण्यासाठी?
1: माझी मिसेस आहे प्रमिला अकोलकर, आई आहे विमलताई अकोलकर, त्यानंतर मुलगा आहे नैतिक अकोलकर, मुलगी आहे धनश्री अकोलकर, आणि माझ्या वहिनी आहे सौ शारदा प्रेमक.
0: आणि रवींद्रजी, आपण या व्यतिरिक्त आणखीन काय करता?
1: डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय अमरावती येथे अॅक्युप्रेशरचा कोर्स केलेला आहे आणि लोकांना मसाज पण देतो आणि योगा असण्याबद्दल माहिती सुद्धा सांगतो.
0: अरे वा, खूप छान. आणि छान करत आहात आपण काम, म्हणजे आरोग्याशी संबंधितच आहात, जे कार्य करत आहात त्यासाठी खूप आपल्याला शुभेच्छा. दाता चित्रपटातलं गीत सांगितलंय ते आम्ही आपल्यासाठी पाठवतो आहोत. ऐका आपल्या प्रियजनांसमवेत हे आपल्या आवडीचं छानसं गीत.

0: स्वरसंवाद कार्यक्रमात आपला फोन लागलाय. आमचे कोण श्रोते फोन लाईन वर आहेत?
1: मी मॅडम मोहन डोंगरे युनिव्हर्सिटी बडनेरावरून बोलत आहे. मॅडम
0: मोहनजी काय करता आपण?
1: मी मॅडम रिटायर आहे सध्या.
0: आंतरराष्ट्रीय योग दिवस येतोय, तर आपण योगा करता का?
1: हो मी योगा करतो.
0: अच्छा, आणि त्याचा आपल्याला काय फायदा होतो?
1: योगामध्ये आपली प्रकृती चांगली राहते.
0: हा,
1: आणि दवाखान्यामध्ये जास्त जावं नाही लागत.
0: करोगे योग तो रहोगे निरोग, हो ना?
1: हो हो हो हो मॅडम.
0: आणि आंतरराष्ट्रीय संगीत दिवस पण 21 जूनला येतोय, तर आपल्या आयुष्यात संगीताला किती महत्व आहे?
1: संगीताला फार महत्व आहे आणि संगीतामुळे आपली मनस्थिती चांगली राहते.
0: हो अगदी. तर आज आपण फोन केलेला आहे, तर आज आपल्याला कोणतं गाणं ऐकायचं आहे?
1: चित्रपट आहे मंजिल आणि किशोर कुमारच्या आवाजामधलं गाणं ऐकत आहे.
0: कुठलं?
1: रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जावे मन, भिगे आज इस मौसम में लगी कैसी हवन. हे गाणं ऐकत आहे मॅडम.
0: अरे वा, आपण खूप छान ते गाऊन पण दाखवलेलं आहे, तर आम्ही निश्चित आपली ही फरमाइश पूर्ण करणार आहोत. तर हे गाणं ऐकण्यासाठी आपल्यासोबत कोण कोण आहेत?
1: माझी पत्नी आहे मॅडम चित्रा डोंगरे, माझी मुलगी आहे प्रेरणा डोंगरे आणि माझा मुलगा आहे विवेक डोंगरे.
0: चला तर आपण ऐका आपल्या आवडीचं मंजिल या चित्रपटातलं हे छानसं गीत.

0: हनुक्का बाहुल बाहुल जुना वर्ष मरे कोण बोलतो
1: आपण काय करता सुरेशजी?
0: शेतीचे काम, वीर बांधायचे काम करून झाली आता बांधून सडा सुरू झाला. तर
1: आता पेरणीला पण सुरुवात झाली असेल ना?
0: पाऊस आता काय,
1: अजून पाऊस नाहीये. आणि शासनाने म्हटलं ना की यावेळी थोडा उशिराने पाऊस होतोय, म्हणजे सुरुवातीला
0: थोडा अंदाज सांगितलं
1: होतं
0: वगैरे.
1: मग आपण जे शासनाचे जे अंदाज येतात हवामानाचे, ते अलर्ट्स देत असतात मोबाईलवर वगैरे, तर त्यानुसार आपल्या सगळ्या शेतकी कामाचं नियोजन करता का?
0: हो.
1: त्याचा किती फायदा होतो आपल्याला?
0: हवामानाचा अंदाज बराच फायदा होतो ना.
1: नवीन जेव्हा तंत्रज्ञान येत आहे, विज्ञान प्रगत झालेलं आहे, तर या गोष्टींचा आपल्याला पण त्याचा निश्चित फायदा होतो ना. तर सुरेशजी, आज आपण फोन केलेला आहे, तर कुठलं गाणं ऐकायचंय आज आपल्याला?
0: शाळा सुरू होणार आहे, गीताचे बोल आहे, भीमावानी मोठा हो बाळा, माझ्या सोनू लढा शकुल्या शिकावी तू शाळा.
1: अरे वा, खूप छान उद्बोधक आणि प्रेरक गीत आपण सुचवलेलं आहे. आपल्यासोबत हे गीत ऐकण्यासाठी अजून कोण कोण आहेत?
0: माझी पत्नी आहे मॅडम जी बेबीबाई गुजर, माझे दोन मुलं आहेत कशी गुजर ने चंद्रकांत गुजर, माझे नाते शिकर शिवा गुजर, माझी सून आहे प्रियांका गुजर, माझा नातू आहे आरोप गुजर, कोरोरून आहे आशिष भाऊ चांबटकर, कटाव पोलीस स्टेशन वरून आहे ऋतुराजी मिळे.
1: आपण आज जे गीत सुचवलेलं आहे ते खूप छान आहेत आणि आम्ही आपल्याला ते गीत ऐकू निश्चित. तर ऐका आपल्या प्रियजनांसमवेत आपल्या आवडीचं हे छानसं गीत.

0: स्वरसंवाद कार्यक्रमात आपला फोन लागलेला आहे. आमचे
1: हॅलो,
0: कोण श्रोते फोन लाईनवर आहेत?
1: आम्ही चांदूर बाजारहून बोलतो मॅडम.
0: हा,
1: आम्ही म्हणजे माझी मिसेस शिक्षक आहे जिल्हा परिषदला.
0: अच्छा,
1: ब्लाइंड आहे आम्ही
0: दोघं पण.
1: हो, दोघं पण, पत्नी पण.
0: आपण पण शिक्षकी वेशात आहात का?
1: नाही मॅडम, मी नाही आहे, माझी मिसेसच आहे.
0: अच्छा, आपलं नाव नाही सांगितलं आपण.
1: माझं नाव चंद्रकांत खंडारे, मी
0: अच्छा
1: चांदूर बाजारहून बोलतो मॅडम.
0: तर चंद्रकांतजी, आपण काय करता?
1: मी तर काही नाही, मला थोडंफार दिसते तर मॅडम सोबत शार्क वगैरे नेतो तिला.
0: अच्छा, म्हणजे आपण
1: ब्लाइंड आहे, पार्शल ब्लाइंड.
0: पार्शल ब्लाइंड आहात. तर आपल्याकडे काही कौशल्य असेल ना, आपण म्हणजे जिथे शिक्षण घेतलं तिथे कौशल्याधारित शिक्षण जास्त भर दिला जातो तिथे.
1: हो, दिला जातो ना मॅडम. आमच्या अंध विद्यालयामध्ये संगीत वगैरे शिकवतात ना, संगीत तसं नाही, ते क्राफ्ट वगैरे शिकवत होती. आता क्राफ्ट तर सगळं बंदच झालं.
0: अच्छा,
1: संगीताला आहे जरा सगळे.
0: मग आपण संगीत शिकलेले आहात का?
1: संगीत तसं येते मॅडम मला, पण कसं आहे मी परीक्षा वगैरे नाही दिली आहे.
0: आणि कौशल्य कुठलं शिकलेले आहात? केनिंग वगैरे करता का आपण?
1: केनिंग केनिंग केनिंग वगैरे,
0: अच्छा,
1: वगैरे विंदा वगैरे येतो ना.
0: अरे वा, खूप छान. कौशल्य कधीच वाया जात नाही, कुठेही
1: नाही
0: कुठल्याही क्षणी ते कामात येईल.

0: शकता अगदी. 21 जूनला आंतरराष्ट्रीय संगीत दिवस आहे, तर आपल्या आयुष्यात संगीताला किती महत्व आहे?
1: संगीतापासून तर माणसाला प्रसन्नता राहते, संगीताची आपण तुलनाही करू नाही शकत. संगीतामुळे सगळं काही आहे, संगीतामुळे तर ईश्वरासारखं त्याचं प्राधान्य आहे संगीताला. तर संगीत
0: आपण जेव्हा आरती करतो, भजन म्हणतो, ते पण संगीत आहे ना, चाल आहे. तर ते भावतं मनाला आणि त्यातनच भक्ती उमलते आणि छान आपण त्याच्यात लीन होतो, एकरूप होतो.
1: जीवनासाठी महत्वाचं आहे संगीत, म्हणजे खूप त्याच्यातही शास्त्रीय संगीत तर खूपच हे आहे.
0: हा, आत्म्याला परमात्म्याशी जोडण्याचा माध्यम म्हणजे संगीत असं म्हणतात. आज आपण फोन केलेला आहे चंद्रकांतजी, तर कुठलं गाणं ऐकायचं आहे आपल्याला आज?
1: मला देशभक्तगीत ऐकायचं होतं.
0: अच्छा,
1: हे मेरे वतन के लोगो.
0: आणि हे गीत ऐकण्यासाठी आपल्या सोबत कोण कोण आहे?
1: माझी मिसेस आहे मीना काळमेक, शिक्षक आहे ती, आणि माझी ससूबाई आहे, त्यांचं नाव आहे पुष्पा काळमेक.
0: चंद्रकांतजी, ऐका आपल्या प्रियजनांसमवेत आपल्या आवडीचं हे गीत.

0: ये लोगो।
1: आणि हे गीत ऐकण्यासाठी आपल्यासोबत कोण कोण आहे?
0: माझी मिसेस आहे मीना कार्मिक, शिक्षिका आहे ती,
1: हा,
0: आणि माझी सासूबाई आहे, त्यांचं नाव आहे पुष्पा कार्मिक।
1: चंद्रकांतजी, ऐका आपल्या प्रियजनांसमवेत आपल्या आवडीचं हे गीत.

0: सुरक्षा स्कीम के टेलीलॉ न्याय बंधु कानूनी साक्षरता एवं जागरूकता कार्यक्रम से जुड़े कानूनी सहायता टेलीलॉ के टोल फ्री नंबर 1454 और वेबसाइट www.tele-law.in से प्राप्त की जा सकती है।
1: श्रोते हो, आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमासाठी रेकॉर्डिंग केलं जातं दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत। त्यासाठी आमचा नवीन फोन नंबर आहे 0721-299-1038। क्रमांक पुन्हा एकदा 0721-299-1038। श्रोते हो, मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत आपण फोन करून आपली आवड कळवा आणि शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्या प्रियजनांसमवेत ऐका आपलं फरमायशी गीत। तेव्हा श्रोते हो, या नवीन फोन नंबरवर स्वरसंवाद कार्यक्रमासाठी आठवणीनं फोन करा। स्वरसंवाद कार्यक्रमात खूप स्वागत।
2: नमस्ते मॅडम।
1: नमस्ते।
2: मी पन्हाळा नगर मधून बोलतोय, अमरावती। अजय भोजने बोलतो आपल्याशी। मागे आपल्याला फोन केला होता 3-4 महिन्यापूर्वी।
1: हो हो, अगदी। आपल्या आयुष्यात योगाला आणि संगीताला किती महत्व आहे?
2: योगाला तर अतिशय महत्व आहे आरोग्याच्या दृष्टीने। व्यायाम करणं हे आपण गरजेचं आहे। असं की संगीत मला खूप आवडतं आणि संगीतामुळे बरेच आजार दूर होतात असं मी ऐकलेलं आहे, हृदयाचे वगैरे।
1: हो,
2: आणि म्हणून संगीत हे, मी तर अंध आहे स्वतः, आणि आमच्या अंधविद्यालयामध्ये इथे भिवापूरकर अंधविद्यालयामध्ये संगीताचा स्पेशल क्लास असतो आमचा, आणि त्याच्यामध्ये आमचे विद्यार्थी आम्ही तयार करतो सगळे। सध्या मी रिटायर्ड शिक्षक आहे, तिथे होतो 30 वर्ष सेवा दिली। संगीताचा स्पेशल क्लास आमचा तिथे आहे, अनेक विद्यार्थी

0: घडत होती ते.
1: अच्छा, आणि आपण संगीत शिकवायचात का तिथे?
0: ना मी शिकवत होतो, आता 2024 ला रिटायर झालो. एक
1: म्हणजे आपल्याकडे संगीताचा बऱ्यापैकी साठा आहे, अनुभव
0: हो
1: आहे.
0: हो हो मॅडम, मी मला खूप आवडतं संगीत, गाणी जुनी गाणी तर जास्ती आवडतात.
1: अरे वा, तर आज
0: हा
1: आपण जे फरमायशी गीत सुचवणार आहात ते कुठलं आहे ते जरा गुणगुणून सांगा ना.
0: ते मराठी गीत आहे, अखेरचे येतील माझ्या एक शब्द ओठी लाख चुका असं.

0: खूप छान गुणगुणलात आपण अजयजी. आणि आता हे जे गीत आहे हे ऐकण्यासाठी आपल्यासोबत कोण कोण आहे?
1: मी स्वतः प्रमोदिनी आणि माझे मित्र मंडळी आहेत आमचे, दिनेश काळे आहेत, धनंजय सामदेकर आहे, मनोज सामदेकर आहेत, प्रकाश मुंदाणे आहेत, शाकिर नायक आहेत.
0: आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम आपण ऐकता, तर आपला हा जो मित्र परिवार आहे हे पण त्याच्यात सहभागी असतात का आकाशवाणी अमरावतीचे?
1: हो, आम्ही काय झालं मागे, आपल्या याच्यात केवळ विविध भारतीचे कार्यक्रम व्हायचे ना,
0: हा
1: मग सकाळी भक्ती संगीत व्हावं, बातम्या सुरक्षित व्हाव्या, याच्यासाठी आम्ही आमच्या संघटनेतर्फे एक पत्र दिलं, राष्ट्रीय दृष्टीहीन संघ विभागीय शाखा अमरावतीतर्फे.
0: अच्छा
1: तर त्याचा विचार केला गेला आणि बातम्या सुरू झाल्या. पहा,
0: हो, आणि
1: तेव्हापासनं
0: सकाळी भक्ती संगीत पण आता आपलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र प्रसारित करत आहे ना?
1: हो, त्याची सुद्धा मागणी होती आमची, जी माझ्या पत्रामध्ये उल्लेख होता तो, पण ती मागणी पण पूर्ण झाली, आनंद वाटतो आम्हाला.
0: अरे वा, आणि आपण इतके सुजाण आणि जाणकार श्रोते आहात आणि चांगलं काहीतरी आपल्याकडे यावं यासाठी आपण सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहात हे ऐकून आम्हाला पण खूप आनंद झाला की कलेला वाव आहे आणि श्रोता पण आहे.
1: नक्कीच नक्कीच नक्कीच आपल्या, आणि सांगायचं मॅडम हे काय की आपल्या अमरावतीचे जे कार्यक्रम असतात ते खरंच खूप छान असतात. आणि तुम्हाला एक सांगतो, आपलं जे लोकसंगीत आपण लावतो ना 8:40 ला आणि 7:40 ला जी गाणी असतात मिशन, खूप सुंदर असतं बरं का, त्याचं नियोजन खूप छान, कौतुक करण्यासारखं आहे अगदी.
0: धन्यवाद. असे जाणकार श्रोते असलेत की आणखीन कलाकार खुलतो आणि फुलतो आणि छान काहीतरी याच माध्यमातून अभिव्यक्त होतो. तर अजयजी, आज आपण फोन केलात आणि इतकं छान आपण सगळं सांगितलं, संगीताचा प्रवास पण सांगितला आणि खूप छान गुणगुणलं पण, तर आम्हाला खूप आनंद झालात. आणि हे गीत आता आम्ही आपल्यासाठी पाठवतो आहोत, ऐका आपल्या आवडीचं हे गीत आपल्या समस्त प्रियजनांसमवेत.

0: आकाशवाणी अमरावती केंद्र स्वरसंवाद कार्यक्रमात आपला फोन लागलेला आहे.
1: मी बडनेरा लकडगंज इथून हिम्मतराव शृंगारे बोलत आहे. अवंती मोरेताई नमस्कार.
0: नमस्कार हिम्मतराव.

0: ती कसे आहात? आपण
1: मी चांगला होतो, तुम्ही कसं आहात?
0: आम्ही पण छान आहोत. आणि इतक्या उन्हाच्या झळांनंतर जरा पाऊस येतोय, सुखावतोय. आपल्यालाही सुखावतोय का पाऊस? कसा वाटतो आपल्याला पाऊस?
1: पाऊस ताई सगळ्यात महत्वाचं पावसावर अवलंबून आहे ताई, की पाऊस झाला तर आपल्याला शेती पिकेल, त्यातून अन्न मिळेल, आणि पावसामुळं सगळे काम जे आहे शेतीचे, जसे सोयाबीन आहे, कपास आहे, तूर आहे, ते सर्व पिकं त्या पावसावर अवलंबून आहे ताई, ज्वारी आहे.
0: हो, अगदी. म्हणजे असं म्हणता येईल ना, जल ही जीवन है. आपलं जीवन त्या जलावरच आहे ना. ते येईल,
1: अगदी
0: ते चांगलं राहील, तरच भरण पोषण होईल, हो ना.
1: हो ताई.
0: आज कुठलं गाणं ऐकायचंय आपल्याला?
1: राज कपूर यांचा चित्रपट आहे सपनों का सौदागर, नाता की दोस्ती जी की जलन, जाने ना बालमा प्रीति की अगन, हे गाणं ऐकायचंय ते लता मंगेशकरच्या आवाजातलं.
0: हिमंतरावजी, आज आपल्या सोबत हे गाणं ऐकण्यासाठी अजून कोण कोण आहेत?
1: परिवारातले आहेत माझ्या पद्मताई शृंगारे, स्मित शृंगारे, आरती शृंगारे, लक्ष्मी शृंगारे, सानिध्य शृंगारे, सावित्री शृंगारे, आणि माझे काही मित्र आहेत अमरावती रेडिओ श्रोता संघाचे, हिरामन शेंडे, प्रल्हाद पद्मने, रामेश्वर गौम, सिद्धार्थ गोंडाने, अरुण भाई टेलर, मलिक टेलर, सतीश मेश्राम आणि प्रमोद काळे आणि किशोर गणवानी, हे ताई रेडिओ यांच्या दुकानामध्ये आहे, टेलरिंग काम करतात,
0: अच्छा.
1: आणि हॉटेल वाले, व्यवसाय वाले सगळे FM ऐकतात, बडणे राहते.
0: अरे वा, एक मित्र म्हणून आकाशवाणी त्यांना कामात सोबत करते ना.
1: आणि ते मला बोलावून सांगतात की समोर तुमचं गाणं सुरू आहे, मी
0: अच्छा.
1: म्हटलं हो तुम्ही ऐका, मी तर ऐकतच असतो.
0: म्हणजे आपला आकाशवाणीचा श्रोता परिवार आपण मोठा करता आहात, त्यांनाही आपण आकाशवाणीच्या कार्यक्रमात सामील करून घेतात ना ऐकण्यासाठी. अरे वा, ऐका आपल्या प्रियजनांसमवेत आपल्या आवडीचं हे छानसं गीत.

0: स्वरसंवाद कार्यक्रमात खूप स्वागत. आमचे कोण श्रोते फोन लाईनवर आहेत?
1: नमस्ते मॅडम.
0: नमस्ते, कोण बोलत आहात?
1: शारदा शेळके.
0: अच्छा, कुठनं बोलत आहात शारदाजी आपण?
1: आम्ही मॅडम सोनेरी.
0: अच्छा, आणि काय करता शारदाजी आपण?
1: घरचे काम करतो मॅडम.
0: आपल्याला संगीत आवडतं का?
1: हो.
0: कुठली गाणी आवडतात, जुनी आवडतात की नवीन आवडतात?
1: दोन्ही पण आवडतात मॅडम. मला एकच चांगलं गाणं आवडत, ते गाणं द्यायचं होतं मला.

0: अरे वा, पण शारदाजी आपला आवाज खरंच खूप सुंदर आहे आणि खूप छान गुणगुणला आपण हे गाणं. आणि आता हे गाणं ऐकण्यासाठी आपल्यासोबत कोण कोण आहे?
1: अंजुबाई शेळके, उसन शेळके, नन पवन शेळके.
0: अच्छा, तर शारदाजी आम्ही आपल्यासाठी
1: हा
0: हे गाणं प्ले करत आहोत. ऐका आपल्या आवडीचं हे छानसं गीत आपल्या सगळ्या प्रियजनांसमवेत आणि कुटुंबासमवेत.

0: स्वरसंवाद कार्यक्रमात आपलं स्वागत. आमचे कोण श्रोते बोलत आहेत?
1: थँक यू ताई, मी अरविंद शिरसकर बोलत आहे.
0: अरविंद जी, बऱ्याच दिवसानंतर लागलाय ना आपला फोन.
1: हो हो हो
0: आता काय सुरू आहे आपलं?
1: बस ते आता प्रोग्राम संपले हे कीबोर्ड प्ले करतो की नाही.
0: हो
1: आता मग इकड दुकड लग्न समारंभ आहे आता 22 नंतर.
0: अच्छा बरं, आता आपण संगीताशी संबंधित आपलं काम आहे सगळं ना, तर आता 21 जूनला आंतरराष्ट्रीय संगीत दिवस आहे, तर आपल्या आयुष्यात संगीताला किती महत्व आहे, आपण काय सांगाल त्याबद्दल?
1: संगीताला खूप महत्व आहे. संगीतामुळे आपलं मानसिक संतुलन सुद्धा व्यवस्थित राहते
0: आणि संगीत आनंद देऊन जातं ना.
1: हो संगीत आनंद देतो.
0: जेव्हा असं काहीतरी आकाशवाणीवरच अचानक त्याच मूडचं एखादं गाणं लागलं तर आपल्याला खूप आनंद होतो ना.
1: बरोबर, करेक्ट मॅडम.
0: मनाला कुठेतरी ते भावतं, आकर्षित होतो ना आपण.
1: हो
0: तर अरविंदजी, आज आपण कुठलं गाणं ऐकणार आहात?
1: आज हे गीत आहे आमचे मामा मामी त्यांची एनिव्हर्सरी होती 15 जूनला, त्यांच्या करता गाणं द्यायचं आहे. साथी मेरे सुन तो जरा लिंगे हजारो. ऐकण्याकरता सुमंती शिरस्कार, अरविंद शिरस्कार, संध्या शिरस्कार, अवधूतराव शाकर, रंजना शाकर, चैतन्य शाकर गायत.
0: अच्छा तर अरविंद जी, आम्ही आपल्यासाठी हे आपण जे फरमाइश केलेलं गीत आहे ते पाठवत आहोत. आपल्या प्रियजनांसमवेत या गाण्याचा आनंद घ्या.
1: थँक यू.
2: सुन तो जरा.
3: हाँ मैं सुन रही हूँ, बोलो.

0: स्वरसंवाद कार्यक्रमात आपला फोन लागलाय.
1: तुम्ही काही उत्तर सरळ दर्शनाची कथा बोलून राहिलो. मी तुमचा नियमित श्रोता आहो.
0: आता पाऊस पडलेला आहे तर आता शेतीच्या कामांना आपण सुरुवात केली असेल ना ज्ञानेश्वरजी?
1: पाऊस पडला काही पण काही जास्त नाही आहे, थोडाफार येऊन राहा. शेतकरी सर्व बियाणं घरी आणून सर्वांची तयार आहे, पावसाची वाट पाहून राहिले.
0: तर शासन आता हे जे आपल्याला संदेश देत मोबाईल वर सांगतं किंवा बातम्यांमध्ये हवामानाचा अंदाज जो आपल्याला मिळतोय त्याचा फायदा होतो का आपल्याला?
1: होतो ना.
0: तर यावेळी आता आपण काय पेरणार आहात ज्ञानेश्वरजी आपल्या शेतात?
1: सोयाबीन तूर.
0: अच्छा.
1: काही थोडीशी कपाशी वगैरे राहून ती शेती आहे माझ्याकडे.
0: अच्छा. आपण शेतीशी संबंधित आता आणखी नवीन काही प्रयोग करणार आहात का?
1: हो, नवीन प्रयोग करतो ना. आम्ही यावर्षी आम्ही टरबूज वगैरे लावले होते उन्हाळ्यात.
0: अच्छा. अरे वा, खूप छान. ज्ञानेश्वरजी आज आपण फोन केलेला आहे तर आज आपल्याला कुठलं गाणं ऐकायचंय?
1: बरखा आणि जरा जोर से बरखो.
0: आपल्या सोबत हे गाणं ऐकण्यासाठी अजून कोण कोण आहेत?
1: ज्ञानेश्वर बिलसदे, आराध्या बिलसदे, राहुल बिलसदे, अमृता मालोकर, विलास मालोकर, विजय देकर.
0: ऐका आपल्या आवडीचं हे छान संगीत आपल्या सगळ्या प्रियजनांसमवेत

0: रसिक, आजच्या आपल्या स्वरसंवाद या कार्यक्रमाची वेळ आता होत आली आहे. आज आमच्या ज्या श्रोत्यांची या कार्यक्रमात फरमाईश पूर्ण झाली आहे, त्या श्रोत्यांनी येत्या 2 आठवड्यांपर्यंत फोन करू नये. आपल्या इतरही श्रोता मित्रांना आपल्या स्वरसंवाद या फोन इन कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी त्यांनी द्यावी. रसिकहो, स्वरसंवाद कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग केलं जातं दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळात, आणि याचं प्रसारण केलं जातं दर शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत. यासाठी आमचा नवीन दूरध्वनी क्रमांक नोट करून घ्या. क्रमांक असा आहे 0721-2-99-10-38. नवीन दूरध्वनी क्रमांक परत एकदा 0721-2-99-10-38. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा टिपून घ्या, तो असा आहे 0721-2-99-10-38. तर रसिक श्रोते हो, आम्ही आपल्या सोबत संवाद साधायला आणि आपल्या मनातली गाणी जाणून घ्यायला उत्सुक आहोत, तेव्हा आठवणीने आकाशवाणी अमरावतीच्या स्वरसंवाद कार्यक्रमात फोन करा, संवाद साधा आणि मनातली गाणी आपल्या प्रियजनांसमवेत मित्रांसमवेत ऐका. आता मात्र आपल्या रेडिओ मैत्रिणीला अवंती मोरेला अनुमती द्या. आपण सगळे स्वस्थ मस्त आणि आनंदी राहा. नमस्कार. श्रोती हो, आजच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधला होता अवंती मोरे यांनी. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य दिलं होतं गणेश देशमुख यांनी. निर्मिती सहाय्य अवंती मोरे यांचं होतं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.
1: कार्यक्रम स्वरसंवाद, गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवा वजणू. स्वर हा संवादाचा व्हावा इंद्रधनू. स्वरसंवाद, पुनीन कार्यक्रम स्वरसंवाद.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आत्ताच आपण फोन इन कार्यक्रम स्वर संवाद ऐकलात. या कार्यक्रमाच्या संवादिका होत्या अवंती मोरे आणि सादर करते होते आशिष गावंडे. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM बँड 101.5 MHz. दुपारचे 12 वाजतात. आता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, एक सुप्रसिद्ध विचारवंत म्हणतात की हसण्याला तपश्चर्या लागते. हे समजतं ते अश्रूंची किंमत कळल्यावर. ताणतणावात दुःखात हसणं ज्याला कायम ठेवता येतं त्याचं जीवन यशस्वी समजा. कपाळावर आठ्या घालायला 80 स्नायूंची हालचाल करावी लागते आणि हसण्यासाठी मात्र फक्त 30 स्नायूंचीच हालचाल करावी लागते. म्हणून सतत हसतमुख राहा आणि आनंदी राहा.

0: मैत्रिणींनू, डाळिंबी या चित्रपटातील आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आता ऐकूया कार्यक्रम महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी प्राध्यापिका सुशीला बन्सवाल यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. नमस्कार रसिक मैत्रिणींनो, मैत्रिणींनो, 21 जून या जागतिक योग दिनानिमित्त आज आपण चर्चा करणार आहोत महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम या विषयावर. आणि या विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील योग शिक्षिका प्राध्यापिका सुशीला बन्सवाल, आणि त्या आपल्याला याविषयी सविस्तर माहिती देणार आहेत. चला तर आपण त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी. सुशीला बन्सवाल, तुमचं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: आपला हा महिलांसाठी असा कार्यक्रम आहे, तर महिलांनी योग साधारणपणे केव्हापासून सुरू करावं तुम्ही काय सांगाल?
1: महिलांनी योग सुरू करण्यासाठी 1-7 ते 8 वर्ष हा उपयुक्त काल मानता येईल. कारण त्यापूर्वी योग साधना सुरू केल्यास जी हाडांची नैसर्गिक वाढ आहे तिच्यावर परिणाम होऊ शकतो. तर 7 ते 8 वर्ष हा कालावधी उपयुक्त आहे असं बहुतेक सर्वजणच मानतात.
0: स्त्रियांच्या आरोग्यासाठी योग आणि प्राणायाम किती महत्वाचा आहे बरं?
1: स्त्रियांचं आरोग्य जेव्हा आपण बघायला जातो तर केवळ शारीरिक स्तरावरच विचार करून चालणार नाही. कारण स्त्रियांना जर बघितलं तर त्यांच्यामध्ये पुरुषांच्या तुलनेत जे हार्मोनल बदल आहेत ते बरेच होत असतात. आणि या हार्मोनल बदलांमुळे जर आपण बघितलं तर वयात येण्याचा कालावधी, त्यानंतर जर बघितलं तर पुन्हा लग्न आणि त्यानंतर गर्भारपण, प्रसूती पूर्वी प्रसूती नंतरचा कालावधी आहे, मुलांच्या संगोपनामध्ये आणि आणखीही वाढत्या वयामध्ये बघितलं तर मग प्री मेनोपॉझल सिम्प्टोम, मेनोपॉज कालावधी आणि त्याच्या पश्चातचा कालावधी. म्हणजे एकंदरीतच जर आयुष्य बघितलं तर सुरुवातीच्या टप्प्यापासून 1-10-11 वर्षापासून ते वृद्ध अवस्थेपर्यंत कित्येक हार्मोनल बदल होत असतात. आणि या बदलांमुळे केवळ शारीरिक स्तरावरच नाही तर मानसिक स्तरावर देखील खूप सारे बदल होत असतात. आणि त्यामुळे स्त्रियांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जर आपण बघितलं तर योग साधना ही मदत करू शकते जास्त आरोग्यवान, जास्त ऊर्जावान आणि त्याचबरोबर जास्त प्रोडक्टिव्ह राहण्यासाठी.
0: अगदी अगदी. तर मग नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यात हे कोणते कोणते बदल दिसून येतात महिलांमध्ये?
1: नियमित आरोग्य आपल्याला स्वस्थ ठेवायचं असेल तर नियमित योगाभ्यासही हवा. म्हणजेच जर आपल्याला शारीरिक स्तर, मानसिक स्तर, भावनिक स्तर या सर्व स्तरावर उत्तम आरोग्य हवं असेल तर आपल्याला योग हा आसनांच्या द्वारे मजबूती प्रदान करतो. शरीराला स्थिर ठेवण्याची आपल्याला सवय होते आणि जेव्हा आपण आसनांमध्ये शरीराला स्थिर करू लागतो तर मन देखील कुठेतरी स्थिर होऊ लागतं. जेव्हा शरीर आणि मन स्थिर होणार तर तेव्हा आपल्याला विचारांवर देखील मनन करता येतं की विचार कधी कोणते निर्माण होतात. आणि जर महिलांच्या बाबतीत बघितलं तर मल्टीटास्किंगही खूप साऱ्या जणींना करावंच लागतं. म्हणजे घर आणि काही कार्यक्षेत्र असेल तिथल्या जबाबदाऱ्या सांभाळा. आणि ह्या मल्टीटास्किंगमुळे बऱ्याचदा ताण वगैरे पण हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे असंच त्या कॅरी करत असतात. पण हा ताण काढता येणं शक्य आहे जेव्हा त्या प्राणायाम आणि प्राणायामाच्या पुढे जाऊन ध्यानामध्ये जातात. तर एकंदरीतच बघितलं तर योग प्राणायाम हा आरोग्य रेग्युलर केला तर उत्तमच राहील.
0: अगदी अगदी, खूप छान. कारण सातत्य हे हवंच असतं प्रत्येक गोष्टीमध्ये. पण एखादी विचार केला की मला आता योग साधना सुरू करायची आहे तर त्या स्त्रीने कोणती काळजी घ्यावी?
1: बघा, योग सुरू करण्यासाठी सुरुवातीलाच इतरांशी स्पर्धा न करता, म्हणजेच त्या इतका वेळ करतात आणि मलाही ते करायचंय, किंवा योग वर्ग आपण जॉईन केलेला असेल तर तिथं आधीपासून जे साधक कार्य करत आहे तर त्यांची आसनाची अंतिम स्थिती आहे त्यापर्यंत 8 आसने मला पोचायचं, हा जर आग्रह केला तर त्यांना फायद्याऐवजी दुष्परिणाम आणि दुखापती होऊ शकतात. तर सुरुवातीचा जो काळ आहे त्या काळात त्यांनी 1 साधारण बिगिनर लेवलची आसनं आणि मग

0: नंतर टप्प्याटप्प्याने वाढत थोडी इंटरमिजिएट आणि मग कठीण आसनं या प्रकारे करता येईल. आणि त्यामध्ये देखील कालावधी सुरुवातीलाच एक तास जर शक्य नसेल तर थोडासा अर्धा तास देऊन आणि मग बाकीचा वेळ याच्यात शिथिलीकरण आणि इतर अभ्यास जसे की प्राणायाम ध्यान करता येतील.
1: अगदी अगदी छान. म्हणून मग योग आणि व्यायाम यामध्ये काही फरक आहे का?
0: निश्चितच, जर व्यायाम आपण बघितलं तर बरेच जण व्यायाम हे शारीरिक आरोग्यासाठी करतात आणि व्यायामाच्या विविध पद्धतींमध्ये आपण बघितलं तर आपली हृदय गती बरीच वाढते, आपली श्वास गती वाढते, कित्येक वेळा व्यक्ती घामाघूम देखील होतो. म्हणजे हे सगळे शारीरिक सिमटम्स आपल्याला व्यायामाच्या बरोबर दिसून येतील. पण त्याचऐवजी जर तुम्ही योग साधना करत असाल आणि तितकाच वेळ, तर त्यावेळेस आपल्याला आपली हृदय गती किंवा श्वास गती वाढलेली दिसणार नाही आणि घामाघूम होणं हा प्रकार देखील योगासनांमध्ये नाही. आणि त्यामुळेच आपण कॅलरी तर काही प्रमाणात बर्न करतो पण त्या तुलनेत आपण ऊर्जावान जास्त होत असतो. तर ज्यावेळेस आपल्याला शारीरिक कॅलरीज बर्न आउट करायच्या तर त्यावेळेस व्यक्ती व्यायाम प्रिफर करू शकतो. पण त्यालाही पर्याय आज आहे. आज पॉवर योगा वगैरे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये व्यक्ती आणखी जास्त कार्य करून स्वतःच्या ऊर्जेला युटिलाइज करू शकतो. तर व्यायाम शारीरिक स्तरावर तुम्हाला जास्त फायदे देणार आणि योग बघितलं तर शारीरिक प्लस मानसिक प्लस भावनिक सर्व स्तरावर आपल्याला बेनिफिट देईल.
1: अगदी.
0: जसं खाणं आपलं रुटीन आहे, झोपणं आपलं रुटीन आहे, शारीरिक स्वच्छता आपलं रुटीन आहे, त्याचप्रकारे योग हा देखील आपल्या दिनचर्येचा अविभाज्य भाग ठरू शकतो. कारण तो शरीरातील आपले सगळे सांधे स्नायू यांना लवचिकता देतो आणि त्या ठिकाणी रक्तपुरवठा सुरळीत करतो. म्हणजे शारीरिक आरोग्य. आणि जेव्हा शारीरिक आरोग्य आपलं ठीकठाक राहील तर मन देखील स्थिर होण्याकडे आपला पुढचा जो प्रवास आहे तो निश्चित होऊ शकतो.
1: अगदी, तुम्ही खूप छान सांगितलं की योग हा एक जीवनशैलीचा एक भाग आहे, सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करतो. आणि मॅडम, दैनंदिन जीवनात किती वेळ योगाभ्यासासाठी द्यावा बरं?
0: मॅम, याबद्दल आपण असं म्हणजे सांगू शकतो की सर्वसाधारणपणे एक तासापर्यंत व्यक्ती वेळ देऊ शकतो. त्यापेक्षा देखील अधिक ज्यांना वेळ असेल तर ते निश्चितच देऊ शकतात. योग म्हणजे केवळ आसनच नाही हे या ठिकाणी आपल्याला क्लिअर करायला हवं. कारण आसनांसाठी इतका वेळ काढणं हे प्रत्येकाला शक्य नाही. पण त्याच्या पुढचा जो भाग आसनांच्या नंतर प्राणायाम, त्यानंतर ध्यान, तर ह्यासाठी सर्व मिळून आपण एकत्रित एक तास द्यायला हरकत नाही.
1: अगदी. आणखीन एक महत्वाचा प्रश्न, महिलांसाठीचा आपला कार्यक्रम आहे आणि महिलांच्या अनेक समस्या असतात, त्याच्यापैकी आणखीन आपल्या जीवनातील एक भाग म्हणजे मासिक पाळी. तर मासिक पाळी दरम्यान महिला योगासनं प्राणायाम करू शकतात का?
0: निश्चितच. मासिक पाळी म्हटलं तर त्यामध्ये आपल्याला फक्त काही काळजी घ्यावी लागते. जसं की पोटावर खूप जास्त दाब पडेल, ताण पडेल किंवा पीळ पडेल, अशा प्रकारची ज्यांना आपण ऍडव्हान्स काही आसनं म्हणू ती टाळून बाकीची ज्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे जसं सूक्ष्म हालचाली ज्याला सूक्ष्म योग देखील म्हणतात ते करू शकतो. सर्वसाधारण जे स्ट्रेचेस आहेत नॉर्मल ते देखील सहजतेनं करता येतात. काही क्रिया जशा की कपालभाती असतील ज्याच्यामुळे खूप जास्त आपल्या पोटावर आणि पचन संस्था त्याचबरोबर आपल्या रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीमवर देखील थोडा ताण पडू शकतो, तर त्या आपल्याला टाळायला हव्या. बाकीचे जे आसन आहेत ते निश्चितच करता येतात.
1: बरं, या दिवसांदरम्यान ज्या शारीरिक वेदना होतात, पोटदुखी म्हणा किंवा कंबरदुखी, पायदुखी वगैरे होतात, तर आसनामुळे याच्यामध्ये फायदा होऊ शकतो?
0: निश्चितच. पण त्यावेळेस आपल्याला त्याची पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे. म्हणजे जसं मला मासिक पिरियडमध्ये किंवा त्या कालावधीमध्ये त्रास होत असेल आणि त्यावेळेसच मी आसनं करायला किंवा आणखी काही योगिक क्रिया जसं प्राणायाम मेडिटेशन करायला गेले तर तत्क्षण किंवा तात्कालिक लगेच फायदे दिसणार नाही. हां, पण आपण जेव्हा निरंतरतेनं सातत्यानं करतो ज्याच्यामध्ये जसं सेतुबंधासन आहे किंवा पेल्विक फ्लोअरवर प्रेशर येणारी काही आसन आहेत गॉडेस पोज वगैरे सारख्या, तर ह्या सगळ्या क्रिया आपण रेग्युलर करत गेल्या तर महिने दोन महिने पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला कमी त्रासदायक पाळीचा अनुभव निश्चितच येईल.
1: अगदी. मग पीसीओडी पीसीओएस असलेल्या महिलांसाठी कोणती आसनं फायदेशीर असतात?
0: पीसीओडी पीसीओएस ह्या समस्या आज आपण बऱ्याच जणींमध्ये निश्चितच बघत आहोत आणि ही एक रोग किंवा व्याधी नसून याला आपण म्हणू शकतो जीवनशैलीशी निगडीत एक विकार मानता येईल. ज्याच्यामध्ये की आपला आहार जो आहे तो आहार बदललेला आहे. आहार तर बदललाच आहे, त्या आहाराच्या वेळाही बदललेल्या

0: आहेत, म्हणजे निसर्ग नियमांनुसार ज्यावेळेस सूर्य किंवा जठराग्नी प्रदीप्त आहे त्यावेळेस भोजन न करता खूप उशिरानं जेवण, उशिरा झोपणं आणि पूर्ण जीवनशैलीच अनियमित आहे, तर त्यामुळं ह्या समस्या उद्भवतात. आणि त्यामध्ये आपल्याला योग फक्त आसन प्राणायाम यापुरताच मर्यादित न ठेवता जीवनशैलीच योगी कशी करता येईल ती जर केली तर ह्या समस्यांमध्ये योग आणि योगापेक्षा पण म्हणू की योगिक जीवनशैली जास्त उपयुक्त
1: ठरते. आपल्या जीवन पूर्ण योगमय होऊन गेलं तर निश्चितच आपल्या पुढच्या वाटचालीसाठी हे नक्कीच फायदेशीर ठरेल. एका विशिष्ट वयामध्ये किंवा महिलांच्या जीवनात प्रत्येक टप्प्यांमध्ये हार्मोनल्स बदल होत असतात आणि कधी कधी हार्मोनल असंतुलित पण होत असतात, तर मग असं हार्मोनल असंतुलन कमी करण्यासाठी प्राणायाम हे किती महत्वपूर्ण ठरतात?
0: हार्मोनल असंतुलन जर असेल तर त्यामध्ये प्राणायाम आणि त्यातल्या त्यात जसे नाडी शोधन, भ्रामरी किंवा उज्जायी यासारख्या क्रिया ज्या आहेत त्या खूप उपयुक्त ठरतात. जसं भ्रामरी हा प्राणायाम जर आपण बघितला तर तो आपल्या मेंदूच्या मधला भाग हायपोथॅलॅमस आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेली आपली मास्टर ग्लँड, त्या ठिकाणी दोन ग्रंथी महत्वाच्या असतात, पिट्युटरी आणि पिनियल ग्लँड. तर जेव्हा भ्रामरी हा प्राणायाम आपण करतो तर जी स्पंदनं येतात ती या भागावर जे रक्त पुरवठा आणि सर्क्युलेशन आहे ते वाढवतात आणि त्यामुळं आपली मास्टर ग्लँड आहे तिचं सिक्रिशन उत्तम होतं. आणि मास्टर ग्लँड कडून जे हार्मोन सिक्रीट होऊन बाकीच्या ग्रंथींपर्यंत येतात तर त्यामुळे त्या ग्रंथी देखील संतुलित व्हायला मदत होत असते. जसं उज्जायी आहे जिथं थायरॉइड पॅराथायरॉइड या ग्रंथी कंठ या क्षेत्रात, तर त्या देखील खूप उपयुक्त. तर भ्रामरी असो उज्जायी असो आणि सर्व संतुलनासाठी जर बघितलं तर जे प्राचीन ग्रंथांमध्ये योगाच्या वर्णन केलेलं आहे ते नाडी शोधन, तर हे सर्व प्राणायाम अत्यंत उपयुक्त आहेत.
1: अगदी. एरवी तर महिला आपल्या जीवनामध्ये योग अंगीकारतात आणि योगासनं योगाभ्यास करू शकतात, पण गर्भधारणा झाल्यानंतर योग करू शकतात का? आणि जर करू शकत असतील तर त्यांच्यासाठी कोणती उपयुक्त आसनं आणि प्राणायाम आहेत?
0: जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर जसं आपण योग करू शकतो हे ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे की बालक असो की वृद्ध असो, जे निरोगी असो किंवा आजारी, तर गर्भावस्था देखील हा एक टप्पाच आहे. आणि ह्या टप्प्यामध्ये प्रत्येक 3 महिन्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आसन क्रिया ज्या आहेत त्या करण्यासाठी सांगितलेल्या आहेत. आणि म्हणूनच पहिल्या टप्प्यातील जे आहेत ते दुसऱ्या तिसऱ्या त्याच्यामध्ये काही मॉडिफाईड असतील. जसा जसा हा गर्भावस्थेचा कालावधी शेवटच्या टप्प्यापर्यंत जातो तर तशी ही आसनं आणि प्राणायाम क्रिया बदलतात. त्यातल्या त्यात नाडी शोधन सारखा प्राणायाम हा नेहमी आपण करू शकतो. भ्रामरी सारखा आहे तो देखील आपल्याला सर्व संतुलनासाठी म्हणजे आपल्या शरीरातील नाड्यांच्या संतुलनासाठी नाडी शोधन पण करताच येणार आहे. बालासन सारखा आसन जे आहे ते आपण अगदी शेवटपर्यंत, भद्रासन जे आहे ते 9व्या महिन्यापर्यंत आपल्याला करताच येणार आहे. सुरुवातीचा टप्पा जसं पहिले 3 महिने तर त्यावेळेस कॅटकाऊ पोज किंवा त्याच्यामध्ये कोबरा पोज वगैरे पण उपयुक्त आपण मानू शकतो. आणि मग नंतर जसं जसं कालावधी वाढत जातील तसे जसे त्रिकोणासन असतील, वॉरियर असतील, तर त्याच्यामधले काही मॉडिफाईड हे निश्चितच करता येतात.
1: अगदी. आणि आता जे तुम्ही आता प्राणायाम आणि योगासनं सांगितली तर हे कुठल्या तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करावीत की ते मनाने पण करू शकतात?
0: नाही, निश्चितच मनानं ही आसनं आणि प्राणायाम क्रिया करू नये. कारण एक आसन किंवा प्राणायाम चुकीचं केलं तर त्याचे जितके दुष्परिणाम होतात ते इरिव्हर्सिबल असतात. म्हणजे जसं कम्प्युटर आज आपण वापरतो, काही डिलीट केलं की अनडू करतो, पण आरोग्याच्या बाबतीत जे काही नुकसान होतात तर त्यांना आपल्याला रिव्हर्स करता येणं काही वेळी शक्य होत नाही. आणि गर्भावस्था ही अत्यंत आपण जर बघितली तर खूप संवेदनशील अशी स्थिती आहे आणि त्यामुळे तज्ज्ञ एक्सपर्ट आहे ज्यांनी अशा महिलांना मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या सोबतच आपण हे केलेलं उत्तम राहील. त्यांच्याकडून आपण शिकून घेतलं आणि घरी त्याचा सराव थोडा केला त्या दिवशी तर निश्चित चालू शकतं, पण स्वतःहून हे करणं सुरक्षित निश्चितच नाही.
1: मग प्रसूतीनंतर योग सुरू करण्यासाठीची योग्य वेळ कोणती असते?
0: प्रसूतीनंतर जसं आपण बघितलं नॉर्मल डिलिव्हरी असेल तर त्यावेळेस हातापायाच्या सूक्ष्म हालचाली आपल्याला लवकरात लवकर करायला काहीच हरकत नाही, कारण त्यावेळेस आपल्या दैनंदिन हालचाली किंवा बाकीच्या क्रिया थांबलेल्या नाहीये. आपण स्नानादी करतो, जेवण खाणं पिणं करतो, थोडस वॉकिंग करतो, बाळाचा सांभाळ येतो करतो, त्याच्यात शारीरिक हालचाली आपल्या थांबलेल्या नाहीतच आहे. त्यामुळे हातापायाच्या काही सूक्ष्म हालचाली ज्या आहेत मानेच्या आहेत त्या निश्चितच करायला हरकत नाही. हा, त्याच्यानंतर मात्र आपल्याला मग टप्प्याटप्प्यानं जसं बाळाची ग्रोथ होत जाईल आणि आपलंही आरोग्य उत्तम होत जाईल 2-3 महिन्यानंतर आपण आणखी

0: पुढची जी आसनं आहे ती देखील सहजपणे आणि सुरक्षितपणे करू शकतो.
1: प्रसूती झाल्यानंतर शरीरामध्ये खूप बदल झालेले असतात, वजन वगैरे वाढलेलं असतं, आणखी थोडा स्थूल पण आलेला असतो, तर योगा आणि प्राणायाम केल्यानंतर त्या स्त्रीचं शरीर पूर्ववत होऊ शकतं का?
0: शरीरामध्ये जसं गर्भावस्थेमध्ये काही बदल होतात, हार्मोनल बदल होतात, आपण पूर्वावस्था म्हणतो तर ते बाह्य अपिअरन्सच्या दृष्टीनं बऱ्याच वेळी गृहीत धरत असणार की वाढलेलं वजन आहे ते कमी झालं, शेपमध्ये आलो तर आपण पूर्ववत झालो. आतील जे हार्मोनल बदल आहेत जे गर्भावस्थेमध्ये होते, बाळाला आपण पाजतो त्यासाठी आपल्या काही शारीरिक स्थिती बदललेल्या असतात, तर त्या पूर्ववत व्हायला काही जास्त काळ लागू शकतो. पण निश्चितच आपण बाह्य अपिअरन्स म्हटलं तर ते आपलं पूर्ववत निश्चितच होऊ शकतं.
1: छान. आणखीन एक सर्वात महत्वाचं जे आपल्या जीवनामध्ये एका गोष्टीने थैमान घातलाय ती म्हणजे तणाव, चिंता, नैराश्य. हे प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी आलेलं असतं, प्रत्येक जण त्याला सामोरं गेलेलंच असतं. कधी कधी म्हटलं जातं की हा जीवनाचा एक भाग आहे की काय, तर मग असंच तणाव, चिंता आणि नैराश्य कमी करण्यासाठी योग आणि प्राणायाम हे मदत करू शकतं.
0: निश्चितच, कारण आज ताणतणाव हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि त्याचं कारण आहे आज आपण मल्टिपल ऍक्टिव्हिटीज करतो, आपल्या जबाबदाऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज खूप वाढलेल्या आहेत, आणि त्यातल्या त्यात ज्या वर्किंग वुमेन असतील किंवा घरही सांभाळणाऱ्या दोघांच्याही जबाबदाऱ्या कमी झालेल्या नाहीयेत, आणि त्यामुळं निश्चितच दैनंदिन कामकाजामध्ये ताण हा येतोच. आणि हा ताण निवारण करण्यासाठी काही ना काही आपल्याला फिजिकल ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आपण जेव्हा सुरुवात करतो तर काही जणी त्यामध्ये योगाची काही आसनं ही सुरुवातीला करायला सुरुवात करतात. आता ही आसनांची प्रॅक्टिस जी आहे ती आपल्याला शरीर स्तरावर थोडस स्थिर खंबीर बसायला मदत करते. म्हणजे बाकीचे गेम खेळत असताना किंवा व्यायाम करत असताना जितक्या सातत्यानं हालचाली होतात तितक्या आपण आसन करताना करत नाही, आणि त्यामुळेच जेव्हा एकदा शरीर स्थिर बसणं सुरू होतं तर मनही देखील आपल्याला स्थिर करणं शक्य होतं. कारण मन पळून पळून किती पळणार, जसं मनात विचार आला काही करायचं आहे आणि विचार आला आणि ताबडतोब आपण शारीरिक हालचाली करून ऍक्शन मध्ये आलो तर शरीर पण ऍक्शन मध्येच असणार आहे, आणि त्यामुळं आपल्याला आसनं जेव्हा करतो तर शारीरिक स्थिरता ती मानसिक स्थिरतेकडे नेणारी असते. का? तर आसनाचा होल्डिंग कालावधी जसं आपण अर्धा मिनिट, एक मिनिट, दोन मिनिट, तीन मिनिट, आणि मग नंतर आपण प्राणायाम अभ्यास करतो तर कोणत्या ध्यानासनात बसतो, प्रत्यक्ष ध्यानाचाच अभ्यास करतो तर 5, 7, 10, 15 मिनिटं. शरीर जेव्हा स्थिर झालेलं आहे तेव्हा मनाला कळतं की माझ्यामध्ये कितीही विचार आले आणि कितीही करण्याचे प्लॅनिंग झाले तरी शरीरानं साथ दिली नाही तर मी काहीच करू शकणार नाही, आणि मनालाही मग आपण नियंत्रित करण्याकडे जातो. दुसरा हा फायदा होतो की आसनांमध्ये, आसनांच्या नंतर प्राणायाम आणि ध्यान या सगळ्या अभ्यासामुळे आपल्या शरीरातील जे स्ट्रेस हार्मोन आहेत त्यांचं प्रमाण जे आहे सिक्रेशनचं कमी कमी होत जातं, आणि व्यक्तीला जेव्हा प्राणायाम करतो तर जी ऊर्जावानता किंवा ध्यान करतो त्यामध्ये येणारा आनंद, तर त्याच्यामुळे जे फील गुड हॉर्मोन आहेत डोपामाइन म्हणू शकतो किंवा असे ते जास्त सिक्रेट होतात. तर निश्चितच ताण तणाव आणि ह्या सर्व जे त्याच्याशी निगडीत मग पुढे एन्झायटी असेल, डिप्रेशन असेल, आणखी गंभीर समस्या पण, तर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी योग हा खूप उपयुक्त आहे.
1: छान. आणखीन एक व्याधी जी सर्वसाधारणपणे जडलेली आढळते आणि म्हणतात की ही व्याधी सरणापर्यंत आपली सोबत करते, ती म्हणजे मधुमेह. हो. आणि मधुमेह हा प्रत्येक घरामध्ये शिरलेला आहे आणि प्रत्येक घरामध्ये एक ने एक व्यक्ती मधुमेही आहेच. तर मधुमेह असलेल्या महिलांसाठी कोणते योगासनं आणि प्राणायाम उपयोगी ठरू शकतात?
0: मधुमेह होण्याची कित्येक कारण असू शकतात, आणि या कित्येक कारणांमध्ये एक मुख्य कारण जर बघितलं तर त्याच्यामध्ये मानसिक ताण हा एक प्रामुख्यानं आढळणारा घटक आपण बघू शकतो. मागेच आपण जसं ताणतणावासाठी योग बघितलं तर त्या ठिकाणी आपण बघितलं की नियमित केलेली योगासनं, प्राणायाम आणि ध्यानक्रिया या मानसिक ताणाचं प्रमाण कमी करतात, कारण त्याच्यामध्ये स्ट्रेस हार्मोन हे कमी होणार आहेत. तर मधुमेह या ठिकाणी जर बघितलं तर पॅनक्रियाज ग्रंथीचं फंक्शनिंग सुधारणं हा एक दृष्टिकोन समोर ठेवून आपण आसनांचा विचार केला तर पोटावर दाब, ताण आणि पीळ येतील अशी सर्वच आसनं ज्याच्यामध्ये योग मुद्रासन आहे, त्याचबरोबर वक्रासन आहे, अर्धमत्स्येंद्रासन आहे, समोर वाकली जाणारी ज्याच्यामध्ये जानुशीरासन आहे, पश्चिमोत्तानासन आहे, पोटावर झोपून जी आपण आसनं करतो ज्याच्यामध्ये मकरासन आहे,

0: किंवा धनुरासन आहे, त्याचबरोबर मंडुकासन आहे किंवा कोबरा पोज बघितले तर हे सगळे पोटावर धड जेव्हा आपण वर उचलतो तर ताण देखील आणि खाली बॉडी टेकलेली आहे त्यामुळे दाब देखील निर्माण करतात. तशी सर्वच आसनं जी पोटावर दाब ताण पीळ निर्माण करतील ती मधुमेहासाठी उपयुक्त आहेत. आणि प्राणायामाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर नाडी शोधन अत्यंत उपयुक्त ठरेल, कारण नाडी शोधनाला हठग्रंथांमध्ये सर्वोत्तम प्राणायाम मानलेला आहे आणि त्यामुळं व्यक्तीचा ताण कमी होत उत्तम स्थिती हार्मोन सिक्रेशनसाठी निर्माण होते. आणि जेव्हा सर्वच हार्मोन संतुलित प्रमाणात निर्माण होतील तर निश्चितच मधुमेहासाठी आपल्याला एक पूरक की कसं हील होणार ती स्थिती शरीरात प्राणायामच्या आधारे देता येणार आहे. आणि ध्यानाच्याही आपल्याला विविध क्रिया ज्या आहेत ज्याच्यामध्ये ब्रीथ अवेअरनेस, श्वासावर जागृतीचं ध्यान, योग निद्रा आहे, ती देखील तणाव रिलीज करून मदत करू शकते. तर मधुमेहामध्ये ह्या सगळ्याच क्रिया उपयुक्त आहेत.
1: बरं, मग मधुमेहांची जी औषधं असतात ती त्यांना घ्यावीच लागतात रोज दैनंदिन आपल्या जीवनामध्ये, तर मग औषधं योगा आणि प्राणायाम केल्यामुळे कमी होऊ शकतात?
0: निश्चितच. कित्येक उदाहरण मी योग थेरपी योग उपचारही देते आणि याच्यामध्ये प्री डायबेटिक किंवा डायबेटीस सुरू झालेली व्यक्ती ज्यांनी योगिक जीवनशैली अंगीकारलेली आहे आणि सातत्यानं ते त्यांचं खानपान म्हणजे डाएट आहे त्याच्यावरही नियंत्रण ठेवतात आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या योगिक क्रिया जसं आसनं, प्राणायाम, ध्यान, धारणा हे करतात तर त्यांची औषधं कमी झालेली आहे आणि कित्येक जणांची औषधं सुटलेली देखील आहेत. तर आपल्या मनानं कोणत्याही ठिकाणी औषधं न थांबवता औषधांबरोबर आपण या सगळ्या योगिक क्रिया करायच्या आणि नियमित तपासणीमध्ये आपल्याला आपले जे एक्सपर्ट आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांच्याकडून जसे औषधाचे डोस कमी होतील त्याप्रकारे औषधं कमी किंवा बदलून मग वेळी थांबवता देखील येतील.
1: छान. आणखीन महिलांच्या जीवनामध्ये येणारा एक टप्पा म्हणजे रजोनिवृत्ती. तर मग रजोनिवृत्तीच्या काळामध्ये शारीरिक मानसिक बदल होत असतात, अशा बदलांमध्ये योगाचा काय फायदा होतो?
0: रजोनिवृत्तीचा काळ हा सर्वसाधारण आपण बघितला तर पूर्वी 50 पुढे येत होता आणि आज हे बऱ्याच जणींमध्ये खूप लवकर म्हणजे लेट एक मिडल 40 किंवा 50 खूप पूर्वी येत आहे. कारण ह्याच्यामध्ये जर कारणीभूत घटक बघितले तर त्याच्यामध्ये आजची जी जीवनशैली धावपळीची आहे ती निश्चितच एक मोठा घटक आहे. तर या ठिकाणी रजोनिवृत्ती काळामध्ये आपल्याला आपल्या वयानुसारच पाळी येत आहे हे पण बघणं आणि ती पूर्वी येत असेल तर काही हार्मोनल असंतुलन आहे का ते बघत त्या अनुरूप आपल्याला वेगवेगळ्या योगिक क्रिया ज्या आहेत त्या करता येतील. आणि त्यामध्ये देखील आपल्याला आसनं आसनांच्या द्वारे शरीर स्थिरता जी प्राप्त केलेली आहे त्यात जास्ती काळावधी आपल्याला प्राणायामसाठी देणं आणि प्राणायामानंतर आपल्याला शिथिलीकरण योग निद्रा ज्या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन्स देणार, कारण ह्या ठिकाणी ताण निवृत्ती हा एक महत्वाचा भाग आहे जो प्राणायाम शिथिलीकरणाच्या विविध क्रिया ज्याच्यात रिलॅक्सिंग पोझेसमध्ये आपण करतो आणि ध्यान हे खूप उपयुक्त ठरतं.
1: खूपच छान. या वर्षीची आपल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आहे योगा फॉर हेल्दी एजिंग, म्हणजे निरोगी वृद्धत्वासाठी योग. तर यामध्ये प्रत्येकाला चिरतरुण राहावं असं वाटतं, चांगलं दिसणं हा महिलांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो, यासाठी योग आणि प्राणायाम कसं मदत करतं? बरं,
0: सर्वसाधारण आपण बघितलं की आपल्याला एक तरुणाई पर्यंत म्हटलं तर शरीरातील ज्या नवनिर्मिती क्रिया आहेत ह्या खूप वेगवान असतात आणि जसंच आपण एक 50 किंवा 60 घरामध्ये जातो तर त्यावेळेस काय होतं तर शरीरातील जी पेशींची नवनिर्मिती आहे ज्या जुन्या मृत पेशींना रिप्लेस करत असतात ती निर्मिती थोडी थोडी कमी कमी होत जाते आणि त्यामुळं एजिंग आहे ते पटकन दिसू लागतं. पण ज्यावेळेस आपण योगिक क्रिया करतो आणि योगिक क्रिया म्हणजे जी दिनचर्या आहे जीवनशैली आहे तिचा अवलंब करतो, म्हणजेच कसं की आपल्या बायोलॉजिकल क्लॉक म्हणू किंवा जे जैविक घड्याळ आहे त्यानुसार आपलं उठणं झोपणं आहार असेल आणि आहार पण कसा स्थानिक असायला पाहिजे, म्हणजे आपण जर इथे आपल्या मराठवाडा त्यातल्या त्यात बघितलं तर उष्ण अशा प्रदेशात राहतो आणि इतर प्रदेशातील खूप सारे सुके मेवे किंवा फ्रूट आणून आम्ही खूप पौष्टिक खातो हे म्हटलं तर आपल्या शरीरामध्ये खूप चांगली निर्मिती होईल असं नाही. तर योगातील शुद्धी क्रिया या ठिकाणी खूप उपयुक्त ठरतील, कारण तुम्ही बाहेरचं कितीही पोषण टाकता पण ते पचवायला आणि त्याच्यातून निर्मिती करायला तुमचं शरीर तयार तर असायला पाहिजे. आणि हटग्रंथांमध्ये षटकर्मांचा उल्लेख येतो, षट म्हणजे

सहा तर सहा शुद्धी क्रिया असतात, ज्याची जशी आवश्यकता, म्हणजे ज्याचं वात पित्त किंवा कफ असंतुलन असेल. आपण बघितलं तर जीवनाचा कालावधी बालपणी वेगळं तत्व प्रभावी असतं, तरुणपणी बघितलं तर पित्त प्रधानता असते, म्हातारपणी बघितलं तर वात प्रधानता असणार आहे. तर आपल्याला या त्रिदोष संतुलन ह्यासाठी शुद्धीकर्म पण करून घेणं, आणि एकदा शुद्धीकर्म केलं तर मग तुम्ही जो काही आहार घेणार आणि क्रिया करणार आहात तर त्याच्यातून शरीरातील पेशींची नवनिर्मिती आहे ती वेगानं होऊ शकते, आणि निश्चितच एजिंग आहे त्याला आपण प्रलंबित करू शकतो.

0: तुम्ही जो काही आहार घेणार आणि क्रिया करणार आहात तर त्याच्यातून शरीरातील पेशींची नवनिर्मिती आहे ती वेगानं होऊ शकते आणि निश्चितच एजिंग आहे त्याला आपण प्रलंबित करू शकतो.
1: अगदी अगदी, खूपच सुंदर. आणि आपल्या महिलांना या सगळ्या गोष्टीचा आनंद नक्कीच होईल. आणि जाता जाता मॅडम, महिलांसाठी तुम्ही काय संदेश द्याल?
0: महिलांच्या बाबतीत मी जर बघितलं तर खूप साऱ्या महिला एक्सक्युजेस देतात, म्हणतात की आम्ही दिवसभर खूप व्यस्त असतो, इतके बिझी आहे की आम्हाला घरची आणि नोकरी करणाऱ्या असल्या तर आम्हाला बाहेरची सगळी जबाबदारी घेताना आमच्या स्वतःच्या साठी वेळच मिळत नाही. पण ह्याच्यात हे खूप महत्त्वाचं आहे की जर तुम्ही एका कुटुंबातील करती धरती महिला आहात तर तुम्हाला इतरांची काळजी, इतरांचं जेवण खानपान आणि सगळ्या क्रिया वेळेवर व्हाव्यात त्यासाठी तुम्ही इतकी दिवस रात्र मेहनत करता. पण जे शरीर, जे मन, जे बुद्धी वापरून तुम्ही हे सगळं करणार आहात, करत आहात, तर त्याची जर काळजी घेतली नाही तर तुम्ही तितके चांगले घेऊ शकणार नाहीये. आणि त्यामुळेच स्वतःची काळजी घेणं शिका. आणि ही काळजी जी आहे ती आपल्याला शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक सर्व स्तरावर घ्यायची आहे. आणि त्यासाठी उपयुक्त तुम्हाला वाटत असेल की आम्ही वॉकिंगला जाऊ तर 5-10 मिनिटं का होईना वॉकिंगला जाऊन येऊ शकतात. तुम्हाला वाटत असेल मी एकाच वेळी 1 तास नाही काढू शकत तर 1/2 तास काढा. तुम्हाला 1/2 तास काढता येणं शक्य नाही तर तुम्ही सकाळी 10 मिनिटं, दुपारी 10 मिनिटं, संध्याकाळी 10 मिनिटं करू शकतात. सकाळी जी आहेत, जी उपाशी पोटी करायला पाहिजे अशा काही क्रिया जसं प्राणायाम आदी तुम्ही करून घ्या. दुपारी तुम्ही निवांत असाल त्यावेळेस एखादं ध्यान वगैरे तुम्ही करू शकता. संध्याकाळी दुपारचं जेवण होऊन 1-3-4 तास झाले त्यावेळेस तुम्ही काही आसनं करू शकतात. म्हणजे सकाळी खूपच व्यस्तता असेल तर असं अजिबात नाही की सकाळीच योगासनं करावी. हा, काही क्रिया असतात ज्या उपाशी पोटी करायला पाहिजे त्या सकाळी तुम्ही 10-15 मिनिटं काढून उरकून घेऊ शकतात. आणि बाकीच्या काही क्रिया ज्या आहेत त्या तुम्ही संध्याकाळी पण करू शकतात. तर एनी हाऊ स्वतःसाठी किमान 1/2 तास तरी काढा ही महिलांना माझी विनंती आहे. कारण मी प्रोफेशनल काम करत होते तर इतक्या आरोग्य समस्यांनी बाधित होते आणि जेव्हा योगाला सुरुवात केली तर आरोग्य कसं उत्तम होत गेलं हे कळलंच नाही. तर त्यामुळे सगळ्यांना विनंती असेल की मी स्वअनुभवातून जे आरोग्याचा अनुभव घेते ते आपणही घ्यावा आणि योग करत राहावं.
1: अगदी, तुम्ही इथे आलात आणि महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम या विषयावर इतकी भरभरून आणि उपयुक्त माहिती दिली यासाठी मी आकाशवाणीतर्फे आणि वनिता मंडळ विभागातर्फे तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी प्राध्यापिका सुशीला बन्सवाल यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात.

मैत्रिणींनू जगा वेगळी प्रेम कहाणी या चित्रपटातील उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनू, आता मुलांची शाळा सुरू झाली आहे तर आपल्याला प्रश्न पडलेला असतो की मुलांना डब्यात काय द्यायचं बरं. मग मुलांना भाजी पोळी असं वेगळं काही नको असतं, त्यांना एकच काहीतरी पदार्थ हवा असतो की जो पटकन आपण हातात घेतला आणि पटकन संपवला असा. तर असाच एक आजचा आपला पदार्थ आहे, आजची आपली रेसिपी आहे पनीर भुर्जी रोल. तर याचं साहित्य आहे पनीर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, हिरवी मिरची, हळद, लाल तिखट, गरम मसाला, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर, टोमॅटो सॉस किंवा सोबत हिरवी चटणी. मग आता याची कृती कशी करायची, तर कढईत तेल गरम करून घ्यायचं, त्यात कांदा परतून घ्यायचा. कांदा गुलाबी झाल्यावर हिरवी मिरची टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं. मग त्यात हळद, तिखट, गरम मसाला आणि मीठ घालायचं. किसलेला पनीर घालून 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून गॅस बंद करायचा आणि चपातीवर हिरवी चटणी किंवा सॉस लावायचा. त्यावर पनीर भुर्जी ठेवायची आणि घट्ट रोल करायचा. रोल अर्धा कापून डब्यात भरायचा. आणि यामध्ये बरं का मैत्रिणींनो, तुम्ही थोडं किसलेलं चीजही टाकू शकतात किंवा थोडीशी काकडी, कोबी किंवा गाजराचा किसही परतून त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो बरं. तर हा रोल 10 ते 15 मिनिटात पटकन तयार होतो आणि डब्यासाठी अतिशय चविष्ट आणि पौष्टिक पर्यायही आहे.

नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत माझ्या आठवणीतलं गाव. असं म्हणतात माणूस कितीही मोठा झाला, कितीही दूर गेला, कितीही आधुनिक जीवनाच्या प्रवाहात वाहत गेला, तरी त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात कायमच जिवंत राहते ती त्याच्या गावची आठवण. कारण गाव म्हणजे केवळ काही घरांचा समूह नसतो, गाव म्हणजे संस्कारांचं विद्यापीठ, माणुसकीचं मंदिर आणि आठवणींचा अथांग सागर. आज मी तुम्हाला माझ्या आठवणीतल्या अशाच एका सुंदर गावाची सफर घडवणार आहे. ते गाव म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात वसलेलं माझं लाडकं गाव हळदा गाव. अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेलं हे छोटस गाव जणू निसर्ग मातेने स्वतःच्या हिरव्यागार पदराखाली या गावाला प्रेमाने जपून ठेवलं आहे. सह्याद्रीच्या रांगांनी, डोंगर दऱ्यांनी आणि सुपीक शेतांनी वेढलेल्या या गावाकडे पाहिलं की मन प्रसन्न होत. छत्रपती संभाजीनगर हून अंदाजे 100 किलोमीटर अंतरावर हळदा हे गाव वसलेलं आहे. उत्तर दिशेने सिल्लोडकडे वाटचाल सुरू केली असता शहराची धावपळ मागे पडताच दोन्ही बाजूंनी पसरलेली हिरवीगार शेती आणि ग्रामीण जीवन यांचे सुंदर दर्शन घडू लागते. निसर्गाच्या सानिध्यातून वाटचाल करत मातीचा सुगंध

आणि गावाकडच्या शांततेचा अनुभव घेत आपण हळदा गावात पोहोचतो. पहाटेच्या वेळी गावात एक वेगळीच जादू अनुभवायला मिळायची. पूर्व दिशेला उगवणाऱ्या सूर्याची लालिमा आकाशभर पसरलेली असायची. पक्ष्यांचा मंजूळ किलबिलाट, गोठ्यातला जनावरांचा आवाज आणि मंदिरातून येणारा घंटानाद, यामुळे दिवसाची सुरुवात भक्तिमय आणि मंगलमय व्हायची. बालपणी आम्ही सर्व भावंड उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडे जायचो. गावातल्या वागरा नदीत मनसोक्त खेळायचो, नदीत बसायचो, आंघोळ करायचो, पोहण्याचा सरावही करायचो. खेळून झाल्यावर शेतातील म्हणजेच बखारीवरील घरी परत यायचो. घरी आल्या आल्या आजीच्या हातच्या चुलीवरच्या गरमागरम भाकऱ्या आणि त्याच्यासोबत स्वयंपाकघरात खुंटीला अडकवलेल्या शिंक्यातल्या लोण्याचा गोळा. लोण्याचा गोळा भाकरीवर टाकून खाण्याची मज्जाच काही न्यारी होती. दिवसभर गाव हुंदडून आल्यावर रात्री चंद्र चांदण्या बघत आणि सोबत आजीच्या गोष्टी ऐकत ओसरीवर कधी झोप लागायची कळायचंच नाही. मग सकाळ व्हायची ती थेट कोंबड्याच्या आरोण्यानेच, गायीच्या हंबरण्याने आणि उगवत्या सूर्याच्या किरणांनीच. अशा या गावाला धार्मिक त्याचबरोबर ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गावापासून अंदाजे 3 किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला स्थित असलेल्या इतिहासाची साक्ष देणारा वेताळवाडीचा हा किल्ला, वेताळवाडी किल्ला. डोंगर माथ्यावर विसावलेला हा किल्ला परिसराच्या वैभवशाली इतिहासाचा मुख साक्षीदार म्हणून उभा आहे. किल्ला बघताच मन नकळत इतिहासाच्या पाऊल खुणा शोधू लागतं. वेताळवाडी किल्ला हा केवळ दगडांचा समूह नाही, तर तो आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा, दूरदृष्टीचा आणि स्थापत्यकलेचा एक जीवंत पुरावा आहे. काळाच्या ओघात अनेक साम्राज्यांचे राज्य पाहणारा हा किल्ला आजही खंबीरपणे उभा आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी उभे राहिल्यावर नजरेस पडतात ते 3 भक्कम बुरुज. त्या बुरुजांची ठेवण आणि बांधकाम अशा पद्धतीने केला आहे की कोणी शत्रू हल्ला करण्याच्या विचाराने किल्ल्यात शिरला असला तर तो बरोबर 3 बुरुजांच्या त्रिकोणात अडकला जाई आणि पुढे हल्ला करण्याआधीच पकडलाही जाई. थोडं पुढे गेल्यावर उतारावर वर चढण्यासाठी दगडी बांधकाम असलेल्या पायऱ्या नजरेस पडतात. पायऱ्या चढताना प्रत्येक पाऊल जणू इतिहासाच्या जवळ घेऊन जात आहे असं वाटतं. जसं जसं आपण वर चढत जातो तसं तसं किल्ल्याची अवशेष आपल्याला त्या काळातील वैभवाची जाणीव करून देतात. प्राचीन तोफा, मजबूत बुरुज, प्रवेशद्वाराचे अवशेष, धान्याच्या खोल्या हे सर्व बघून त्या काळातील कुशल नियोजनाचं दर्शनच घडतं. काळाच्या ओघात किल्ल्याची तटबंदी काहीशी धासळली आहे, तरी त्या भग्न दगडांमध्ये आजही शौर्याच्या आणि संघर्षाच्या कथा दडलेल्या आहेत. वेताळवाडीच्या किल्ल्याचा इतिहास शतकापूर्वीच काळात हरवून गेला, मात्र पुरातत्व विभागाच्या नोंदीनुसार वेताळवाडी किल्ला 12व्या शतकात उभारला गेला असावा. चालुक्य आणि यादवकालीन किल्ला कालांतराने निजामांच्या राज्यात सामील झाला. गावातील ज्येष्ठ मंडळी सांगतात की पूर्वी या किल्ल्याचा उपयोग परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि गावचं संरक्षण करण्यासाठी केला जात असे. काही वर्षानंतर इंग्रजांचे जेव्हा राज्य आले त्या काळी या किल्ल्याचा उपयोग मुख्य बाजारपेठ म्हणून पण केला गेला. इथल्या बाजारपेठातला माल देश विदेशात निर्यात केला जात असे, त्यामुळे गावात धनसंपत्ती

ती भरपूर प्रमाणात होती. वेताळवाडीच्या परिसरात एक अर्धवट राहिलेलं प्राचीन हेमाडपंथी मंदिर पाहायला मिळतं. काळ्या पाषाणावर कोरलेलं हे मंदिर आणि त्याचं बांधकाम आज अपूर्ण अवस्थेत असलं तरी त्यातील कलाकुसर आणि बांधणी पाहता त्या काळातील शिल्पकारांच्या अद्वितीय प्रतिमेची प्रचितीच येते. त्या मंदिराच्या लगतच एक खोल गुहा आहे. ज्येष्ठ मंडळी सांगतात की ही गुहा नसून हा पूर्वी एक भुयारी मार्ग होता जो थेट अजिंठा लेणीपर्यंत पोहोचवायचा. पण या मार्गाबद्दल फारशी माहिती नसल्याने तो भुयारी मार्ग दुर्लक्षित राहिला आणि काळाच्या ओघात त्या मार्गावर झाडे वेलींनी आपले घर केले. असा हा वेताळवाडीचा किल्ला. किल्ल्यावरून दूरवर पसरलेला निसर्ग निहाळताना या भागातील ऐतिहासिक घटनांची जाणीव मनाला स्पर्शून जाते. सूर्योदयाच्या वेळी किल्ल्यावरून दिसणारी सोनेरी किरणांनी उजळलेली धरती आणि संध्याकाळच्या वेळी क्षितिजावर पसरलेली केशरी छटा या दृश्यामुळे हा परिसर एखाद्या चित्रकाराच्या कॅनव्हसवरील जिवंत चित्रासारखा वाटतो.

सध्या वेतावाडीच्या किल्ल्याची पडझड झाली आहे. हा किल्ला दुर्लक्षित झाल्यामुळे किल्ल्याचे बरेच भाग जमीनदोस्त झाले आहेत. शिल्लक राहिलेले अवशेष आजही पराक्रमाची आणि स्वाभिमानाची साक्ष देतात बर का. त्यांच्या भग्न भिंतीवर काळाने कितीही आघात केले असले तरी त्याचा इतिहास आजही अभिमानाने उभा आहे. हळदा गाव अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेला असल्यामुळे या भूमीला निसर्गाचं जितकं वरदान लाभलं आहे तितकाच धार्मिक वारसाही आहे बर का. किल्ल्यावरून वेताळवाडी गावात आल्यावर उत्तरेकडे जाणारी पायवाट पकडत सुमारे 2 ते 3 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे ते रुद्रेश्वर मंदिर आणि गुहा. पायवाट कच्ची आहे, डोंगराळ भागातून आहे. साधारण 45 मिनिटं पायी चालत गेल्यावर गुहेमध्ये स्थित रुद्रेश्वर मंदिर नजरेस पडतं. घनदाट जंगलाच्या कुशीत वसलेले हे मंदिर केवळ श्रद्धेचं केंद्र नसून निसर्गप्रेमी आणि ट्रेकरसाठीही आकर्षणाचं ठिकाण आहे. रुद्रेश्वर मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला पायवाटेने ट्रेक करावी लागते. हा प्रवास जितका रोमांचक आहे तितकाच निसर्ग सौंदर्याने नटलेलाही आहे. वाटेत उंच उंच वृक्ष, हिरव्यागार वनराई आणि पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आपलं मन प्रसन्न करतो. या पायवाटीवरून चालताना अनेक ठिकाणी लहान मोठे ओढे आणि नदीचे प्रवाह पार करावे लागतात. स्वच्छ थंडगार पाण्यातून वाट काढताना एक वेगळाच आनंद अनुभवायला मिळतो.

प्रत्येक पाऊल आपल्याला निसर्गाच्या अधिक जवळ घेऊन जातं. काळ्या पाषाणावर कोरलेलं हे बांधकाम आज अपूर्ण अवस्थेत असलं तरी मंदिराची भव्यता बघून डोळे दिपून जातात.

हे मंदिर का पूर्ण राहिलं याविषयी कोणतीही ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत, पण स्थानिक परंपरा आणि लोककथांमध्ये या संदर्भात अनेक आख्यायिका सांगितल्या जातात। जेव्हा अजिंठा लेणी कोरली जात होती त्याच वेळी या मंदिराचीही निर्मिती होत होती, पण ती अर्धवटच राहिली। असं का झालं? बांधकाम अर्धवट का राहिलं? हा प्रश्न अनुत्तरितच राहिला। इतिहास जिथं मौन धारण करतो तिथं लोकपरंपरा त्या रिकाम्या जागा आपल्या कल्पनांनी भरून काढतात। याच ऐतिहासिक परिसरात हिरव्यागार वृक्षाच्या सानिध्यात आणि शांत वातावरणात वसलेलं आहे हे रुद्रेश्वर मंदिर। भगवान शंकराला समर्पित असलेलं हे मंदिर पंचक्रोशीत भाविकांसाठी श्रद्धेचं केंद्र आहे। मंदिर प्राचीन काळाशी निगडीत असल्यानं अभ्यासकांच्या मते याचा संबंध हेमाडपंथी स्थापत्य शैलीशी असू शकतो। रुद्रेश्वर मंदिराच्या अगदी शेजारी असलेला बाराही महिने अखंड वाहणारा धबधबा हे या ठिकाणाचं आणखीन एक विशेष आकर्षण आहे बर का। पावसाळ्यात त्याचं रौद्र आणि भव्य रूप पाहण्यासारखं असतं, तर इतर ऋतूतही त्याची सतत वाहणारी जलधारा पर्यटकांना मंत्रमुग्ध करते। मराठवाड्यासारख्या प्रदेशात प्रखर उन्हाळा असताना सुद्धा ही जलधारा वाहते हे आश्चर्यकारक आहे। नेमकी ही जलधारा येते कुठून याचा शोध बऱ्याच अभ्यासकांनी घेतला, पण आजपर्यंत कोणालाही त्याबद्दल ठोस माहिती मिळालेली नाही। ही निसर्गाची किमया आहे असे स्थानिक लोक मानतात। खळखळणारा धबधबा आणि त्याच्या शेजारी गुहेतील शांतता याचे अद्भुत मिश्रण मनाला विलक्षण शांती देऊन जात। लहानपणी या मंदिराच्या परिसरात जाताना मनात एक वेगळीच उत्सुकता असायची। वडीलधारी मंडळी सांगत असलेल्या कथा ऐकताना या दगडामध्ये दडलेला इतिहास अनुभवण्याचा प्रयत्न करायचो। संध्याकाळच्या मंद प्रकाशात या मंदिराच्या अपूर्ण राहिलेल्या अवशेषाला जणू पूर्ण होण्याची आस आहे असा आजही भास होतो। या ऐतिहासिक ठेव्याच्या सानिध्यात वाढण्याचं भाग्य लाभणं ही अभिमानाची बाब आहे। हजारो वर्षाचा इतिहास, प्राचीन कला आणि भारतीय संस्कृतीशी अमूल्य परंपरा यांचा साक्षीदार असलेला हा परिसर आपल्याला समृद्ध वारशाची जाणीव करून देतो। गावातील मंदिरं, वडाची झाडं, पाणवठे, ओसरीवर गप्पा मारणारी ज्येष्ठ मंडळी, संध्याकाळी गुराढोरांसोबत घरी परत येणारा शेतकरी आणि चुलीवर बनणाऱ्या जेवणाचा दरवळ, या सगळ्या गोष्टी माझ्या आठवणीच्या कप्प्यात आजही तितक्याच जिवंत आहेत। हळदा हे फक्त हिरव्या शेतांनी सजलेलं गाव नाही, तर इतिहास, संस्कृती आणि परंपरेनं जतन केलेली एक परंपराच आहे।

अजिंठा लेणीच्या कुशीत विसावलेलं अर्धवट राहिलेल्या हेमाडपंथी मंदिराच्या गूढतेने भरलेलं आणि वेताळवाडीच्या किल्ल्याच्या वैभवाने समृद्ध असलेलं कायमचं घर करून बसलं आहे हे माझ्या मनातलं माझं लाडकं गाव. आज काळ बदलत आहे. गावात पक्के रस्ते आले आहेत. आधुनिक तंत्रज्ञान पोचलं आहे. शिक्षण आणि विकासाच्या नवीन वाटा खुल्या झाल्या आहेत. पण या सर्व बदलांमध्येही हळदा गावाचं साधेपण, आपुलकी आणि माणुसकीचा झरा आजही तसाच अविरत वाहत आहे. शहरातील धकाधकीच्या जीवनात कधी मन थकून जातं तेव्हा

आठवणीच्या पावलांनी मी पुन्हा माझ्या गावात जाऊन पोचते. त्या मातीचा सुगंध, त्या रानावनातील वारा, त्या लोकांचं प्रेम आणि बालपणीच्या आठवणी पुन्हा मनाला नवीन संजीवनी देऊन जातात.

खरच गाव म्हणजे फक्त भौगोलिक सीमा नाही, गाव म्हणजे भावना, संस्कृती आहे, आपुलकी आहे आणि आयुष्यभर जपून ठेवावा असा अमूल्य ठेवा आहे। माझ्यासाठी हळदा हे फक्त एक गाव नाही तर माझी ओळख आहे, माझ्या अस्तित्वाचा पाया आहे, माझ्या बालपणीचा साक्षीदार आहे आणि म्हणूनच आजही अभिमानाने म्हणावं असं वाटतं, हे गाव अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेलं, हे गाव अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेलं, निसर्गाच्या सानिध्यात फुललेलं, माणुसकीच्या सुगंधाने दरवळलेलं, आठवणीतलं हे हळदा गाव माझ्या हृदयात वसलेलं, माझ्या हृदयात वसलेलं, माझ्या हृदयात वसलेलं।

मैत्रिणींनो, आत्ताच आपण आठवणीतलं गाव हा कार्यक्रम ऐकलात. लेखन आणि निवेदन होतं मैथिली भोकरे यांचं.

मैत्रिणींनो, अजिंठा या चित्रपटातील हंसिका अय्यर यांच्या स्वरातील ना धू महानूर यांचं गीत आपण ऐकलं. बरे तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण येथेच थांबूया. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र एफ एम 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारचा 1 वाजलाय. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

0: राष्ट्रीय नेशनल पुरस्कार मिला है, ज्ञानपीठ पुरस्कार मिला है उन्हें।
1: राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकल सेल अनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार। नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या ॲल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस यंत्राची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पायाभरणी। आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप सुरू। विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकल सेल अॅनिमिया या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं। ते आज मध्य प्रदेशात

राजनाथ सिंग यांच्या हस्ते पाया भरणे आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप सुरू. विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकलसेल अॅनिमिया या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. त्या आज मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथं आंतरराष्ट्रीय सिकलसेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. आदिवासी समुदायामध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं. राष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मोहिमेअंतर्गत मध्य प्रदेश सरकारनं मिळवलेल्या यशाबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचं कौतुक केलं. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मोहीम 2047 अंतर्गत आयोजित एका विशेष प्रदर्शनाला भेट दिली. यानंतर त्या ओडिशातील रायरंगपूर इथं विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. यात एम्स भुवनेश्वर आयोजित वैद्यकीय शिबिर, खाणकाम बाधित गावांसाठी नळानं पाणी पुरवठा करणारी योजना आणि एका विशेष सर्किट हाऊसचा समावेश आहे. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जून रोजी ओडिशात मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट देतील. 21 जून रोजी राष्ट्रपती जबलपूर येथील आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात सहभागी होतील आणि राणी दुर्गावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. 22 जून रोजी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवी दिल्लीत परतले आहेत. आगामी काळात भारत फ्रान्स मैत्री अधिक दृढ होईल, परस्पर सहकार्य आणि फलनिष्पत्तीच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा ठरला असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. पॅरिस भेटीत काल प्रधानमंत्र्यांनी विवाटेक 2026 परिषदेला संबोधित केलं, तसंच पॅरिस इथल्या भारतीय समुदायालाही संबोधित केलं. भारत नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं सांगून जागतिक नवोन्मेषकांना भारतासमवेत काम करण्याचं आणि सर्वांसाठी योगदान देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी विवाटेक परिषदेत केलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे. प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून त्यापैकी जवळपास 30% महिला असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाच्या प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23व्या हप्त्याचं वितरण उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून करणार आहेत. या हप्त्यानंतर फेब्रुवारी 2019 सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेचा आकडा 4,46,00,000 टप्पा ओलांडेल. पश्चिम बंगालमध्ये शेतीसंबंधी अनेक योजनांचा आरंभही उद्या प्रधानमंत्री करणार आहेत. यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना यांचा समावेश आहे. डिजिटल कृषी अंतर्गत अॅग्रीस्टेक या योजनेचाही उद्या ते आरंभ करतील. पुरुलिया, दार्जिलिंग, अलीपूरद्वार आणि झारग्राम या जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आरंभही मोदी करणार आहेत. या निमित्तानं देशभरात पीएम किसान उत्सव दिवस हा विशेष कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला देशभरातून 1 कोटी शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी करण्यात आली. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सट्रुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अॅल्युमिनियम एक्सट्रुजन बनवण्याची क्षमता या प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं देण्यात यावेत, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांच्या वतीनं हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयांकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसेसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTN एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट यूजीची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाउनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाउनलोड करण्याची गरज नसल्याचंही चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाउनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. मिझोरममध्ये मतदार याद्या सखोल पुनरीक्षणात सर्व राज्यांमध्ये आघाडी घेतली असून तब्बल 8,75,000 मतदारांच्या SRI डिजिटलायझेशनचं काम पूर्ण झालं आहे. याद्वारे 95% मतदारांचं पुनरीक्षण पूर्ण झालं आहे. मिझोरममधल्या 11 जिल्ह्यांमध्ये 100% मतदारांचं डिजिटलायझेशन पूर्ण झाल्याची माहिती राज्याचे संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे. मणिपूरमध्ये सुरक्षा दलाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राज्यात मोठी शोध मोहीम राबवण्यात आली असून या दरम्यान विविध भूमिगत संघटनांच्या 10 सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या कारवाईत अपहरण झालेल्या एका व्यक्तीचीही सुटका करण्यात आली आहे. इन्फाळ पूर्व जिल्ह्यात जागोजागी हातबॉम्ब पेरणाऱ्या KCP या संघटनेच्या 4 सदस्यांनाही अटक करण्यात आली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मेक्सिकोनं आज ग्वालहारा स्टेडियमवर दक्षिण कोरियाला 1-0 पराभूत करून बाद फेरीच्या 32 संघांच्या फेरीत पात्र ठरणारा पहिला देश बनण्याचा मान मिळवला. मेक्सिकोनं 50व्या मिनिटाला निर्णायक गोल केला. याआधी काल रात्री झालेल्या ब गटातील सामन्यात कॅनडानं कतारचा 6-0 पराभव केला तर अ गटात झेक प्रजासत्ताक आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 1-1 असा सामना बरोबरीत सुटला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकलसेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस यंत्राची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पायाभरणी. आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: बताइएगा मजरूर सुल्तानपुरी की कौन सी रचना है जो आपको मजबूर कर देती है बस पर बस ही उनको सुनने के लिए या उनको समझने के लिए, जरूर से बताइएगा. तब तक सुनते हैं ये वाला गीत.

0: खाणकाम बाधित गावांसाठी नळाने पाणी पुरवठा करणारी योजना आणि एका विशेष सर्किट हाऊसचा समावेश आहे. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जून रोजी ओडिशात मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट देतील. 21 जून रोजी राष्ट्रपती जबलपूर येथील आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात सहभागी होतील आणि राणी दुर्गावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. 22 जून रोजी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे. प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा 2 भागात ही योजना राबवली जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून त्यापैकी जवळपास 30% महिला असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाच्या प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याचं वितरण उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून करणार आहेत. या हप्त्यानंतर 2019 सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेचा आकडा 4 कोटी 46 लाखांचा टप्पा ओलांडेल. पश्चिम बंगालमध्ये शेतीसंबंधी अनेक योजनांचा प्रारंभही उद्या प्रधानमंत्री करणार आहेत. यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना यांचा समावेश आहे. डिजिटल कृषी अंतर्गत अॅग्रीस्टेक या योजनेचाही उद्या ते आरंभ करतील. पुरुलिया, दार्जिलिंग, अलीपूरद्वार आणि झारग्राम या जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आरंभही मोदी करणार आहेत. या निमित्तानं देशभरात पीएम किसान उत्सव दिवस हा विशेष कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला देशभरातून 1 कोटी शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. देशाचं संरक्षण उत्पादन मागील वर्षात विक्रमी 1,78,000 कोटी रुपयांहून अधिक झालं तर देशांतर्गत उत्पादनामुळे संरक्षण क्षेत्रातील निर्यात 40,000 कोटी रुपयांवर पोहोचली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्स्ट्रुजन प्रेसची पायाभरणी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पात तयार होणारे सुटे भाग केवळ शस्त्रास्त्रांमध्येच नव्हे तर रेल्वे, इस्रो, डीआरडीओ यासारख्या संस्थांच्या यंत्रसामग्रीत देखील वापरले जातील असंही त्यांनी सांगितलं. ही कंपनी सध्या मिनी रत्न श्रेणीमध्ये असून लवकरच ही कंपनी महारत्नचा दर्जा मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या महत्वाच्या प्रकल्पामुळे अॅल्युमिनियम एक्स्ट्रुजन घटकांच्या आयातीवरील देशाचं अवलंबित्व कमी होऊन आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठबळ मिळणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या प्रकल्पामुळे नागपूरसह विदर्भातल्या संरक्षण निर्मिती परिसंस्थेला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1: हमारी जो सरकार की कंपनी आहे, हमारी जो पीएसयूज आहे, ये नई नई टेक्नॉलॉजीज डेव्हलप कर रही है, एक दूसरे के साथ कोलैबोरेट कर रही है, एक दूसरे को साथ में लेकर नई क्षमताएं तैयार कर रही है. मैं ऐसा मानता हूं कि ये भी नए भारत की तस्वीर आज हमारी रक्षा विभाग की पीएसयूज के माध्यम से हमको देखने को मिलती है, इसलिए उनको भी बहुत बहुत बधाई देता हूं.
0: राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्म जीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं. या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या अॅरिक सॅटेलाईट केंद्राचं आणि गाझियाबाद इथल्या राष्ट्रीय चाचणी केंद्रातल्या बूट चाचणी सुविधेचं दुरुस्त पद्धतीनं त्यांनी उद्घाटन केलं. जागतिक परिस्थिती अस्थिर आणि जागतिक व्यवस्था कमकुवत झालेली असताना गुणवत्तेची खात्री देऊन भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यात या चाचणी सुविधा महत्वाची भूमिका बजावतील असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या

0: मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं देण्यात यावेत, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांच्या वतीनं हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयाकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसेसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सलग 5 सत्रात तेजी नोंदवल्यानंतर देशातल्या शेअर बाजारात आज घसरण दिसून येत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागात झालेल्या घसरणीमुळे शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. सध्या सेन्सेक्स 700 अधिक अंकांनी घसरला असून 76,650 अंकांच्या आसपास व्यवहार सुरू आहेत. निफ्टी सुमारे 200 अंकांनी घसरला असून 24,000 आसपास व्यवहार सुरू आहेत. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTN एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातील सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट यूजीची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाउनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाउनलोड करण्याची गरज नसल्याचं चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाउनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकल सेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सक्लुजन प्रेसची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी मर्यादित साठा आजच घ्या.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. श्रोते हो, दुपारचे 3:11 झाले आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेप

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 92.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, सायंकाळचे 5 वाजता आहेत. थोड्याच वेळात ऐकूया ठळक मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकलसेल अॅनिमिया या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. त्या आज मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथे आंतरराष्ट्रीय सिकलसेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. आदिवासी समुदायांमध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एस्ट्रोजन प्रेस या यंत्राची पायाभरणी आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आली. गेल्या वर्षात देशाचं संरक्षण उत्पादन विक्रमी 1,78,000 कोटी रुपयांहून अधिक झालं तर संरक्षण क्षेत्रातली निर्यात 40,000 कोटी रुपयांवर पोहोचली असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्मजीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं. या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं द्यावेत, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांनी हा संप पुकारला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 607 अंकांची घसरण झाली आणि तो 76,803 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 155 अंकांची घसरण नोंदवत 24,013 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
5: हळूहळू गावाच्या गाव मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत.

0: गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया, आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
1: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जास्त रे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत.
2: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
3: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का, अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
2: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
3: आजच संपर्क करा.
4: श्रोते हो, एकटेपणात साथ सोबत करतात आठवणींच्या गाण्यातले सूर. आणि मनातल्या अव्यक्त भावनांना बोलत करतात त्या गाण्याचे शब्द.
5: आणि हे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सशक्त माध्यम म्हणजे आकाशवाणी. नियमित ऐका FM 101.5 MHz वर अमरावती आकाशवाणी.

0: Johnny Hotz. गेल्या 75 वर्षापासून आपल्या मनात रुंजी घालतोय. ऐकत रहा अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर.
1: झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवाल दिल झाले, इतके सारे अनर्थ वृक्ष तोडीने केले. निसर्ग हा म्हणून कोपला त्याची जाणीव ठेवा. श्रोते हो, त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा झाडे जगवा.

आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

0: गाण्याकरता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्स वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र. मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो ऐकत राहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्स वर अमरावती आकाशवाणी केंद्र.
1: निसर्ग मानवास देईल भरभरून तरी मानवाची क्षमेन तहान. निसर्ग मानवाचा दोस्त खरा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा. आकाशवाणी अमरावती तर्फे

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम मिळाले 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सायंकाळचे 5:09 आणि 36 सेकंद झाली आहेत. आता रोजगार मेळा 2026 अंतर्गत विकसित भारत रोजगार योजना संदर्भात माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या संबोधनाचे थेट प्रसारण आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रूपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि इतर संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक असलेल्या हलक्या अॅल्युमिनियमची निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि 60व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेचे मुंबईत मेळावे. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार असल्याचा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज दिला. मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा चिन्हांकित पदपथावरून चालण्याच्या नागरिकांच्या अधिकाराला अधिक प्राधान्य दिलं जावं असं न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि एस चांदूरकर यांच्या पीठानं स्पष्ट केलं. एका रस्ते अपघातासंबंधी नुकसान भरपाईच्या खटल्यावर सुनावणी करताना न्यायालयानं सांगितलं की हा अधिकार राज्यघटनेच्या कलम 19(1)(ड) अन्वये मिळणाऱ्या मुक्त संचाराच्या अधिकाराचा आणि कलम 21 अन्वये जीवन आणि स्वातंत्र्यासह इतर मूलभूत अधिकारांचाच भाग आहे. त्यामुळे रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी चिन्हांकित आणि सुस्थितीत असलेले पदपथ उपलब्ध करून देणं हे संबंधित यंत्रणाचं कर्तव्य आहे असंही न्यायालयानं सांगितलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रूपांतर करेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. ही भारतातल्या तरुणांना सक्षम करण्याच्या आणि रोजगारावर आधारित विकासाकरता पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेच्या आतापर्यंतच्या यशाबद्दल प्रधानमंत्री म्हणाले,
1: प्रधानमंत्री विकसित भारत योजना के सहयोग से अब तक करीब 70 लाख जॉब सृजित हुई है. करीब 20 लाख युवा अपनी पहली नौकरी के 6 महीने पूरे भी कर चुके हैं और आज इन्हीं में से करीब 10 लाख युवा साथियों को अपनी पहली नौकरी में 6 महीना पूरा करने पर इस योजना के तहत उसके लाभार्थ के नाते इंसेंटिव भी मिल चुका है. 2000 करोड़ रुपए से अधिक की राशि सीधे उनके बैंक खातों में पहुंची है.
0: प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशात स्वदेशी उपकरणांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्याचप्रमाणे हे अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस देशाला संरक्षण प्रणालीसह इतर धोरणात्मक उद्योगांसाठी भारताला स्वावलंबी बनवेल असा ठाम विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात आज 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी सिंह यांच्या हस्ते करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल. त्यामुळे महत्वाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुशन्सच्या आयातीवरचं अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत पुरवठा साखळी बळकट व्हायला मदत मिळेल.

0: तसंच स्वदेशी उत्पादनांच्या माध्यमातून धोरणात्मक क्षेत्रांमधल्या भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्यक ठरेल असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या महत्वाच्या प्रकल्पामुळे अॅल्युमिनियम एक्सट्रुडेड घटकांच्या आयातीवरचं देशाचं अवलंबित्व कमी होऊन आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठबळ मिळणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
1: हमारी जो सरकार की कंपनियां है, हमारी जो पीएसयूज है, ये नई नई टेक्नोलॉजीज डेवलप कर रही है, एक दूसरे के साथ कोलैबोरेट कर रही है, एक दूसरे को साथ में लेकर नई क्षमताएं तैयार कर रही है. मैं ऐसा मानता हूं कि ये भी नए भारत की तस्वीर आज हमारी रक्षा विभाग की पीएसयूज के माध्यम से हमको देखने को मिलती है, इसलिए उनको भी बहुत बहुत बधाई देता हूं.
0: या प्रकल्पामुळे नागपूरसह विदर्भातल्या संरक्षण निर्मिती परिसंस्थेला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्मजीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं. या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सॅटेलाईट केंद्राचं आणि गाझियाबाद इथल्या राष्ट्रीय चाचणी केंद्रातल्या बूट चाचणी सुविधेचं उद्घाटन त्यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं. जागतिक परिस्थिती अस्थिर आणि जागतिक व्यवस्था कमकुवत झालेली असताना गुणवत्तेची खात्री देऊन भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यात या चाचणी सुविधा महत्वाची भूमिका बजावतील असं प्रतिपादन जोशी यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेनेचा आज 60वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनाचा कार्यक्रम शिवसेनेनं गोरेगाव नेस्को इथं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं शिव इथल्या षण्मुखानंद सभागृहात आयोजित केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या माध्यमात प्रसारित होत आहेत. अशावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची खबरदारी घेण्याची सूचना गुन्हे अन्वेषण विभागानं पोलीस उपायुक्तांना दिली आहे. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं द्यावेत, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांनी हा संप पुकारला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बस डेपोंमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयाकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी 4 दिवसापासून बुलडाणा इथं सुरू केलेलं अन्नत्याग आंदोलन आज स्थगित केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून मंत्री गिरीश महाजन यांनी आज तुपकर यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांविषयी तात्काळ सकारात्मक विचार करून निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं. त्यानंतर महाजन यांच्या हस्ते फळांचा रस घेऊन तुपकर यांनी उपोषण सोडलं. मात्र आपली शेतकऱ्यांसाठीची लढाई यापुढेही सुरू राहील, काही कालावधीसाठी आंदोलन स्थगित केलं आहे असं तुपकर यांनी सांगितलं. बुलडाणा जिल्ह्यात प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचं शोषण रोखण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी पोष कायद्याअंतर्गत तक्रार समित्यांची तातडीनं स्थापना करून केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व महिला भूमिक योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा असे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिले आहेत. त्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महिला सुरक्षा कायदे आणि विविध कल्याणकारी योजनांच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएनं एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827 9 8

0: माझावर माझ्याशिवाय हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून रात्रीचे 8 वाजले. माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद. गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर गुणसागर गंभीर.

0: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व या विषयी योगोपचार तज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: खुद्दा आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही. आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद. सहज

0: श्रोते हो, रात्रीचे 8 वाजून 5 मिनिट होत आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार. वाहनांपेक्षा पादचाऱ्यांच्या अधिकारांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रूपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. आणि राज्य सरकारचे 2023 विविध कृषी पुरस्कार जाहीर. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार असल्याचं महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा चिन्हांकित पदपथावरून चालण्याच्या नागरिकांच्या अधिकाराला अधिक प्राधान्य दिलं जावं असं न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि एस चांदूरकर यांच्या पीठानं स्पष्ट केलं. एका रस्ते अपघातासंबंधी नुकसान भरपाईच्या खटल्यावर सुनावणी करताना न्यायालयानं सांगितलं की हा अधिकार राज्यघटनेच्या कलम 19(1)(ड) अन्वये मिळणाऱ्या मुक्त संचाराच्या अधिकाराचा आणि कलम 21 अन्वये जीवन आणि स्वातंत्र्यासह इतर मूलभूत अधिकारांचा भाग आहे. त्यामुळे रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी चिन्हांकित आणि सुस्थितीत असलेले पदपथ उपलब्ध करून देणं हे संबंधित यंत्रणांचं कर्तव्य आहे असंही न्यायालयानं सांगितलं. बँका, कर्ज पुनर्निर्धारण कंपन्या आणि कर्जदार यांच्यात मोठं संगनमत आहे, त्यामुळे कर्ज वसुलीसाठी फारसे प्रयत्न होत नाही आणि करदात्यांच्या पैशांचा गैरवापर होत असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या एका बँकेनं 1537 कोटींचं कर्ज दिलं होतं. ते थकीत राहिल्यानंतर कर्ज पुनर्निर्धारण कंपन्यांच्या माध्यमातून केवळ 73.5 कोटी रुपये बँकेला मिळाले. या प्रकरणातल्या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे मत नोंदवलं. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेला नोटीस बजावली आहे. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रूपांतर करेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ही भारतातील तरुणांना सक्षम करण्याच्या आणि रोजगारावर आधारित विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेच्या आतापर्यंतच्या यशाबद्दल प्रधानमंत्री म्हणाले,
2: प्रधानमंत्री विकसित भारत योजना के सहयोग से अब तक करीब 70 लाख जॉब सृजित हुई है. करीब 20 लाख युवा अपनी पहली नौकरी के 6 महीने पूरे भी कर चुके हैं और आज इन्हीं में से करीब 10 लाख युवा साथियों को अपनी पहली नौकरी में 6 महीना पूरा करने पर इस योजना के तहत उसके लाभार्थ के नाते इंसेंटिव भी मिल चुका है. 2000 करोड़ रुपए से अधिक की राशि सीधे उनके बैंक खातों में पहुंची है.
0: प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशात स्वदेशी उपकरणांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्याचप्रमाणे ही अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस देशाला संरक्षण प्रणालीसह इतर धोरणात्मक उद्योगांसाठी भारताला स्वावलंबी बनवेल असा ठाम विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात आज 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी सिंह यांच्या हस्ते करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल. त्यामुळे महत्वाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन आयातीवरचं अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत पुरवठा साखळी बळकट व्हायला मदत मिळेल. तसंच स्वदेशी उत्पादनांच्या माध्यमातून धोरणात्मक क्षेत्रामधल्या भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्यक ठरेल असं प्रतिपादनही सिंह यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सीमा शुल्क निर्यात आयात सुविधा केंद्राच्या

सिंगल विंडो सुविधेचं उद्घाटन आज मुंबईत सिब्स इथल्या वाणिज्य आणि उद्योग तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जतीन प्रसाद यांच्या हस्ते झालं. नवीन कस्टम सुविधा केंद्रामुळे प्रक्रिया सुलभ होतील, व्यवहाराचा वेळ कमी होईल आणि एकाच छताखाली अखंडपणे सेवा मिळतील. यामुळे व्यवसाय सुलभता वाढेल आणि निर्यातदारांना विकास आणि स्पर्धाक्षमतेवर लक्ष केंद्रित करणे शक्य होईल असं त्यांनी नमूद केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. यामुळे विद्यार्थ्यांवरचा कागदपत्रांची पूर्तता करण्याचा ताण कमी होईल, अर्ज प्रक्रिया अधिक सोपी होईल आणि शिष्यवृत्तीचा लाभ घेणं अधिक सोपं होईल असं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयानं म्हटलं आहे. नीट UG फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTNA एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्लू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट UGC फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाउनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाउनलोड करण्याची गरज नसल्याचंही संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाउनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनानं आज 2023च्या विविध कृषी पुरस्कारांच्या मानकऱ्यांची नावं जाहीर केली. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातले डॉक्टर संजय ज्ञानदेव पाटील यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार मिळाला आहे. वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातले शरद धुरी, नाशिक जिल्ह्यातले बाळासाहेब देवरे, सोलापूर जिल्ह्यातले शिवानंद शिंगडगाव, सातारा जिल्ह्यातले गणपत पार्टे, जालना जिल्ह्यातले अभयकुमार काळुंके आणि वाशिम जिल्ह्यातले हेमंत देशमुख यांना जाहीर झाला आहे. तर जिजामाता कृषी भूषण पुरस्कार ठाणे जिल्ह्यातल्या दर्शना दामले, नाशिक जिल्ह्यातल्या भावना निकम, अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रद्धा ढवन आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या अरुंधती पाटील यांना मिळाला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून सर्व मुद्द्यांवर समन्वयातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं. बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींसोबत मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात आगामी पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत अंतिम तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. महाव्यवस्थापक स्तरावर पूर्ण करता येण्याजोग्या मागण्या या आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज रात्री वॉशिंग्टनमध्ये सिएटल स्टेडियमवर ड गटात अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 हा सामना सुरू होईल. दोन्ही संघांनी आपापले सुरुवातीचे सामने जिंकले आहेत. अमेरिकेनं पॅराग्वेवर 4-1 तर ऑस्ट्रेलियानं तुर्कीवर 2-0 असा विजय मिळवला. राऊंड ऑफ 32 आपलं स्थान निश्चित करण्यासाठी आज दोन्ही संघ आणखी एक विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील. आज सकाळी ग्वाडलझार स्टेडियमवर झालेल्या अ गटातल्या सामन्यात दक्षिण कोरियाचा 1-0 असा पराभव करून मेक्सिको यावेळी राऊंड ऑफ 32 साठी पात्र ठरणारा पहिला देश ठरला आहे. दुसऱ्या एका सामन्यात कॅनडानं घरच्या मैदानावर झालेल्या ब गटातल्या लढतीत कतारवर 6-0 असा दणदणीत विजय नोंदवला. ब गटातच काल रात्री अमेरिकेतील लॉस एंजलिस स्टेडियमवर झालेल्या सामन्यात स्वित्झर्लंडनं बोस्निया हर्जेगोविनाचा 4-1 असा पराभव केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार. वाहनांपेक्षा पादचाऱ्यांच्या अधिकारांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रूपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. आणि राज्य सरकारचे 2023

चे विविध कृषी पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.